श्रोतेहो, भावधारा या कार्यक्रमात यापुढं ऐकूया किसन उगले आणि मंडळी यांच्या स्वरातील गीत.

0: काय म्हणले भक्तराज? ह्या ठिकाणी म्हणले हा जगदंबेचा गोंधळ,
1: अंबाबाईचा गोंधळ.
0: पण हा गोंधळ आपल्याला कोणत्या कोणत्या टायमाला घालावा लागतो?
1: हा गोंधळ म्हटलं प्रथमतः लग्नाच्या वेळी अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: त्याचप्रमाणे मुंजीच्या टायमाला सुद्धा म्हणले या जगदंबेचा गोंधळ घालतात.
1: नवरात्रामध्ये 9 दिवस अंबाबाईसाठी बसते आणि नवरात्र सुद्धा अंबाबाईचा गोंधळ केला जातो.
0: कोणी हौसा न करत
1: कोणी नवसा निघालत
0: कोणी म्हणले मने भावाप्रमाणे या जगदंबेचा गोंधळ करतात. पण अशी या जगदंबेचे गोंधळ होतात कोणत्या कोणत्या ठिकाणी?
1: इरिलिमदरी, तुळजापूर, सप्तशृंगी, माहूरगड, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाईने अवतार धारण केले, ज्या ज्या ठिकाणी अंबाबाई जाऊन बसली, त्याच्या ठिकाणी अंबाबाईचे असे गोंधळ होतात.
0: राहिले सायले म्हणले आपल्या या भोळ्या भक्तच्या घरी कोण मांडले, हा समय तो समय कोण झाला,
1: दिवटी दिखमाल पाजळली,
0: पाचपळ्या दिवटीवर तेल कोण जळालो,
1: भक्ताच्या पाठीमागचं विघ्न टळालं,
0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ झाला कसा?
1: झाला कसा?
0: लो लो.

0: म्हणून या ठिकाणी हा जगदंबेचा गोंधळ चालू असताना या जगदंबेनं महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहे कुठं म्हणले
1: असं का
0: या जगदंबेनं शक्तीपीठ कुठं कुठं तयार केले
1: सांगा पाहू.
0: पहिलं शक्तीपीठ म्हणले या जगदंबेनं म्हणले माहूरगडामध्ये आणि रेणुका माता म्हणून या जगदंबेचं पहिलं शक्तीपीठ झालं.
1: शक्तीपीठाने तयार केलं.
0: दुसरं शक्तीपीठ म्हणले तुळजापूरची भवानी माता.
1: तुळजापूरची भवानी माता
0: आणि त्या तुळजापुरामध्ये दुसरं शक्तीपीठ तयार केलं.
1: अंबाबाईनी तयार केलं.
0: तिसरं शक्तीपीठ म्हणले जगदंबेनं केलं कुठं म्हणले कोल्हापुरामध्ये
1: आणि
0: त्या कोल्हापुरामध्ये महालक्ष्मी म्हणून या जगदंबेचं तिसरं शक्तीपीठ कोण झालं
1: आणि त्या अर्ध शक्तीपीठ म्हणलं.
0: नाशिक जिल्ह्यामध्ये वणीच्या डोंगरावर असलेली सप्तशिंगी 18 बुधाची नार आणि या जगदंबेनं अर्ध शक्तीपीठ तयार केलं म्हणजे म्हणून या जगदंबेचा सोहळा चालू असताना आणि या जगदंबेनं म्हणले कोकणामध्ये अवतार धारण केला.

0: आणि त्या वज्रेश्वरी मातेचा हा आनंदाचा सोहळा चालू असताना
1: कांसा नदीच्या तीरावरी माता बसली डोंगरावरी,
0: येईल विघ्न दूर करी
1: नाव तिचं म्हटलं वज्रेश्वरी,
0: म्हणून आता वज्रेश्वरी देवीची
1: आणि तिला आराधना करू
0: दे.

0: म्हणून या जगदंबेचा गोंधळ एक नाम तिथं सहस्रनाम, सहस्रनाम
1: तिथं एक नाम,
0: सहस्रनाम तिथं पाच नाम, रात्रभर केला तरी गोंधळ आणि पाचनामाचा केला तरी गोंधळ। भोळ्या भक्ताला पाहून कोण झाला, यजमानच्या शिरचं वजह कोण उतरलं, ज्याप्रमाणे तुझा आनंदाचा सोळा मांडला
1: भोळ्या भक्ताचा आनंद कर,
0: हा तशी या ठिकाणी तुझी सेवा कोण चालू दे, म्हणून या जगदंबेची आरती
1: आरती करायला,
0: हा आरती करायची म्हणजे।

या लोकगीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला आता प्रारंभ होत आहे.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 20 अश्विन शक 1948, दिनांक 12 ऑक्टोबर 2026. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. तसंच ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचंही आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून ऐकणाऱ्या श्रोत्याचंही या पहिल्या सभेत स्वागत आहे. पहाटेचे 5:56 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचा ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार। हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 आणि 42 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. कार्यक्रमाची सुरुवात करूया शिवतांडव स्तोत्रानं वैभवी शेटे यांच्या स्वरात.

संत एकनाथांचा अभंग आपण ऐकलात ललिता आठवले यांच्या स्वरात. श्रोतो, मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत तुकारामांचा अभंग सुधीर फडके यांच्या स्वरात.

मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मोहन सामंत यांची रचना सहकलाकारांच्या स्वरात.

सह कलाकारांच्या स्वरात मोहन सामंत यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं कानू घोष यांचं. आणि या गीताबरोबरच मंगलप्रभात भक्ती संगीत असा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतो, एक माणूस हातात एक दगड घेऊन एका व्यक्तीकडे जातो आणि त्या व्यक्तीला विचारतो, या दगडाची किंमत किती? तो म्हणतो 10 रुपये. तोच दगड घेऊन तो दुसऱ्या व्यक्तीकडे जातो, त्याने त्याची किंमत सांगितली 1000 रुपये. शेवटी तो एका जाणकार व्यक्तीकडे जातो आणि तो दगड हातात घेऊन नीट पारखून तो व्यक्ती पाहतो आणि म्हणतो, हा साधासुद्धा दगड नाही, हे एक अनमोल रत्न आहे. तेव्हा त्या माणसाला एक गोष्ट समजली की आपली किंमत आपण स्वतः ठरवत नाही, तर आपल्याला ओळखणारी आणि पारखणारी माणसं आपली खरी किंमत ओळखतात. म्हणून चुकीच्या माणसांच्या मतामुळं स्वतःला कमी समजू नका, कारण योग्य पारखी मिळाला तर दगडच रत्न ठरतो. जगूया आनंदी.

बरं, तर श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आता इथे समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी. तोपर्यंत सविता गुटाळचा नमस्कार.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 आणि 5 सेकंद झाले आहेत। आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या अस्मिता वाहिनीवरील काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर म्हणजेच लगेचच 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात पशुरोग निदानामध्ये सिरम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचं महत्त्व याविषयी माहिती आपण ऐकू शकाल। हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यमधान संपदा। विषय लहान मुलांमधील दंत समस्या। आज या कार्यक्रमाचा भाग 4 आपण ऐकू शकाल तज्ज्ञ डॉक्टर दीपिका चंढोक। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर या अंतर्गत जलव्यवस्थापन भाग 4 सहभाग अपरूप अडावतकर। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 7 आणि 1:55 ऐसे अक्षरसिके हायकूच्या मनात या मालेत ऐकूया हायकू या जपानी काव्यप्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख। प्रायोजित कार्यक्रम असे आहेत 7:25 दिलखुलास, 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले। हे होते आजचे काही ठळक प्रायोजित कार्यक्रम। सकाळी 9 अज्ञात मुंबई नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन। आज या वाचनाचा भाग 153 आपण ऐकू शकाल। सकाळी 11:05 सहज संवाद सादर करतील श्रीराम केळकर। 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात संघर्ष ते सक्षमीकरण ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत। 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल। संध्याकाळी 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी या अंतर्गत उधारीचं व्यक्तिमत्व। संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ या अंतर्गत दिलीप काजगावकर यांची पुढीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांची कविता मोर पिसं गळणाऱ्या ह्या सळसळत्या झाडावरून। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझे आवार माझे शिवार राज्यस्तरीय प्रसारणात ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असेल। रात्री 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू। नादब्रह्म शास्त्रीय संगीताचे आजचे कार्यक्रम असे आहेत 6:30 स्मिता वाघ यांचं गायन राग कुकुब बिलावल, 2:30 प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पट्टदीप, 5:02 मनाली घोष यांचं गायन राग मुलतानी, 10:00 पंडित कैलाश पात्र यांचं व्हायोलिन वादन राग मालश्री आणि 10:30 पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग दुर्गा। हे होते अस्मिता वाहिनीवरून आज प्रसारित होणारे काही ठळक उर्वरित कार्यक्रम। आता आज जाणून घ्या हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। आज 5:30 नोंदीनुसार कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हा हवामानाचा अंदाज आहे। कमाल तापमानाची नोंद कुलाबा इथं 37 अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ इथं 38 अंश सेल्सिअस इतकी नोंदवण्यात आली। किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ इथं 25 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूझ इथं 75%,

0: येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश स्वच्छ निरभ्र राहील. दमट तसंच उष्ण वातावरण राहण्याची शक्यता मुंबई शहर आणि परिसरात राहील. कमाल आणि किमान तापमान 37° सेल्सिअस ते 26° सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6:40 आणि 27 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ निरभ्र राहील, उष्णते दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात पशुरोग निदानामध्ये सीरम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचं महत्व याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. रोगांमुळे जनावरांची उत्पादकता आणि आरोग्यावर परिणाम होतो. आजारी गाय स्वतःला कुरणात वेगळं करते किंवा कोकरू आजारी असेल तर ते पूर्णपणे आळशीपणा दाखवते. जनावरांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांपलीकडे बऱ्याच वेळा आजारांचं स्वरूप गंभीर असू शकतं. अंतर्गत नुकसान बऱ्याचदा आधीच खूप तीव्र असू शकतं. बऱ्याच आजारांमध्ये शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त दुसऱ्या चाचण्या जसं की पूर्ण रक्त चाचणी किंवा रक्तजल म्हणजे सिरम बायोकेमिस्ट्री चाचणी ही आधुनिक पशुवैद्यकीय निदानाचा आधारस्तंभ म्हणून काम करते. अशा प्रकारच्या चाचण्या रोग निदानाव्यतिरिक्त उपचाराच्या यशस्वीतेमध्ये महत्वाच्या भूमिका बजावतात. या चाचण्या रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये उपयुक्त ठरतात. या निदानाअभावी रोग वाढून नंतर महागड्या तसंच आपत्कालीन पशुवैद्यकीय उपाययोजनांची गरज लागू शकते. रोगाचा पशुधनावर विपरीत परिणाम होतो, कायमचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. बाह्य चिन्ह नसलेल्या उपक्लिनिकल रोगांच्या परिस्थितीमुळे दुधाचं कमी उत्पन्न, खराब पुनरुत्पादक कार्यप्रदर्शन आणि वाढलेला गळती दर यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. रोग झाल्यावर निदान करण्याऐवजी बऱ्याच वेळा अशा चाचण्या रोग होऊ नये म्हणून किंवा जनावरांचं शारीरिक स्वास्थ्य जाणून घेण्याच्या उद्देशाने देखील केल्या जातात. मोठ्या गोठ्यांमध्ये नियमित रक्ताच्या नमुन्याला प्रारंभिक चेतावणी प्रणालीमध्ये रूपांतरित करते, जी क्लिनिकल लक्षणे प्रकट होण्याच्या खूप आधी अवयवाचा त्रास, चयापचय ताण आणि पौष्टिक कमतरता यांचं निदान करून देतात. उदाहरणार्थ सबक्लिनिकल केटोसिस, सायलेंट हायपोकॅल्सेमिया, खनिजांची कमतरता आणि यकृतातील आजार यासारख्या परिस्थिती जनावरांची खाद्य ग्रहण आणि रूपांतर कार्यक्षमता कमी करून रोगप्रतिकारक कार्याशी तडजोड करून प्रजनन दर कमी करून उत्पादनावर परिणाम करतात. सीरम बायोकेमिस्ट्री पशुधन व्यवस्थापनाला प्रतिक्रियात्मक समस्या निवारणातून सक्रिय आरोग्य धोरणात रूपांतरित करण्यासाठी सहाय्यक ठरतात. नियमित रक्तजल चाचण्या पशूच्या शरीरातील चयापचयाचे आजार, पशुवैद्य आहारातील संतुलन आणि शारीरिक ताण यांचं मूल्यांकन करू शकतात. सिरममधील रासायनिक घटक जसं की एन्झाइम्स, प्रथिनं, इलेक्ट्रोलाइट्स, मेटाबोलाइट्स आणि ट्रेस घटकांचे मूल्यांकन केल्याने पशुधन चिकित्सकांना उपक्लिनिकल रोग शोधणे, आरोग्यावर अचूक प्रतिक्रिया स्थापित करणे, आरोग्यासंबंधी रोग निदान आणि रोग निदान विषयक उपचारांची अचूक तपासणी करणं शक्य होतं. प्रयोगशाळेमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांव्यतिरिक्त शरीरातील संपूर्ण रक्त किंवा सिरम किटोन बॉडीज, ग्लुकोज आणि लॅक्टेट मोजण्यासाठी

0: काही हँडहेल्ड मीटर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे तत्काळ गोठ्यामध्ये निदान आणि तत्काळ उपचार निर्णय घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. जनावराची पूर्व क्लिनिकल माहिती, शारीरिक लक्षणांची माहिती आणि बाकीच्या पूरक मूल्यमापनांबरोबर रक्तजल किंवा सिरम पॅरामीटर्सचा अचूक अर्थ लावणे सोपे होते. यामुळे या चाचण्या एकंदरीत जैव कल्याण आणि जास्तीत जास्त जैव सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.
1: मंडळी, आत्ताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात पशुरोग निदानामध्ये सिरम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचं महत्त्व याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वरोता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2 PM. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
3: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्यात. स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघालेत. आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही. आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो. म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो. जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते. तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे. त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात. दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याचे पण ट्रीटमेंट्स आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले, त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे. आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते. ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही, तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड्स समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं.
2: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
3: अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर. तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दाताला कीड का बरं लागते. तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. दिवसातून 2 ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 आपण ब्रश करावा. व्यवस्थित आपल्याला एक फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे. ब्रश आपल्याला दर 1 ते 2 चेंज करायचं आहे. हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको, पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी 4 गोड खात असेल, एकदा हलवा एकदा चॉकलेट अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा pH पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला 4 ऐवजी जर आपण त्या 4 गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 खाल्लं, एकदा 12, एकदा 3, एकदा

सहा वाजता. याऐवजी आपण जर 9 वाजता सगळ्या चारही गोष्टी एकसोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा pH फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो. तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात, पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटा

0: बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात, तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
1: डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

नमस्कार. अजीर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता गुणवत्ता सिद्ध होत असते. निसर्गचक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा. प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजेच झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल. हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्रेवर ते आकारलं गेलं पाहिजे. स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रूपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे. पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला येथे तयार व्हायला हवे. आपल्या इथली जंगले समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुखसमृद्धीच काय तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असे चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत, तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात. धन्यवाद.

0: सद्यो वृत्तान्ताय च न्यूज ऑन AIR.gov.in इति जालपुटम् अवलोकन्ताम्।
1: क्रिकेट क्रीडायां गतरात्रौ इंदौरनगरस्य होलकर क्रीडांगणे भारतीय दलेन वेस्टइंडीज दलं 14 धावनांकैः पराजितम् इति वार्ताः।
0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:11 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
1: हायकू ही काव्यरचना अत्यंत साध्या सोप्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत लिहिली जाते, पण 500 वर्षापूर्वी तसं नव्हतं बरं का. जपानमध्ये हायकूचा पूर्वज म्हणायचा जो रेंगा आणि होकू या नावाने ओळखला जात होता, ते जे प्रकार होते ते ग्रांथिक आणि दरबारी भाषेत लिहिले जायचे. तेई तोकू यांनी काय केलं, 16व्या शतकात त्यात बोली भाषेतले शब्द घातले, त्यामुळे हायकू हा सामान्य लोकांपर्यंत पोचला. पण झालं काय की तो शाब्दिक कोट्यांपुरताच मर्यादित राहिला. खरा समतोल साधला तो मात्सुओ बाशोने. 17व्या शतकात त्यांनी या काव्यप्रकारात ग्रांथिक भाषेची खोली ठेवली, पण निसर्ग आणि मानवी भावना हायकूत आणल्या. आणखीन एक होता हायकूकार कोबायासी इस्सा. हा शेतकऱ्याचा मुलगा होता, तर त्याचं वातावरण सगळं शेतीचं ना, तर त्याने काय केलं, फुलं चिमण्या माशा यांच्याबद्दल अगदी घरात बोलतो तशा भाषेत हायकू लिहिले. उंदरावर देखील इस्साने हायकू लिहिले. बघा, जपानमध्ये जेव्हा हायकूत उंदीर येतो तेव्हा तो नुसता उंदीर नसतो, तो गरिबीचा थंडीचा एकटेपणाचा साक्षीदार असतो. हायकू बेडकाचे जपानमध्ये खूप लिहिले गेले. आता काय आपण सुद्धा लिहितो, गाय बैल म्हैस उंदीर मांजर साप वा कशावरही हायकू लिहू शकतो. आता मी लिहिलेले काही हायकू देते. कावळा बसतो म्हशीच्या शिंगावर निमिरवतो. बघा कावळा किती क्षुल्लक पक्षी, पण म्हशीच्या शिंगावर बसून त्याला मोठं झाल्यासारखं वाटतं. दुसरा हायकू, काव काव काव कावळा ओरडतो कावळी येते. कावळ्याचे काव काव हे आपल्याला कर्कश वाटतं की नाही, काय काव काव काव करत बसलाय, पण ते त्याचं प्रियराधन असू शकतं ना, कावळीला ते प्रणयमधूर वाटू शकतं ना. ऐटीत आले मांजर घराबाहेर दूध चोरून. आता दूध चोरून आलं तर ते किती ऐटीत येतं असं छानपैकी, है ना. चोरही कधी कधी ऐटीत येतात निर्लज्जपणे, काही राजकारणी नसतात का, कधी कधी गुन्हे करतात पण ऐटीत वावरत असतात. पुढचा एक अजून ऐकू बघा, बेडकाच आहे. लांब उडी बेडकाने घेतली चिखलातच. बेडकाचं आयुष्य काय, त्याला काय फारशी प्रगती माहीत नाही, कुपातील मंडूक असं त्याचं वर्णन असतं. त्यांनी जरी उडी घेतली तरी ती कशात, पुन्हा चिखलातच. आता आपण जसं प्राण्यांवर हायकू लिहिलेत की नाही आताही, तसं वस्तूंवर पण हायकू लिहिता येतात बरं का. हा माझा असा बरसला हायकू काव्यसंग्रह आहे, त्यातली काही हायकू देते. गाडीच्या काचा बंद करून टाक, निघायचंय. एखाद्याशी संबंध तोडण्याचा क्षण याच्यातून व्यक्त होतो. आता दुसरा हायकू बघा. पुस्तक कुठे, पहिली ओळ, पुस्तक कुठे गर्मी होते इथे वारा घालू. पुस्तकाचा खरा उपयोग माहितीच नाही, ते वाचण्यासाठी आहे आणि वारा घालण्यासाठी उपयोग करणार होता, पण अशी अडाणी माणसं आहेत बघा. सुखाची कल्पना एक कप चहा तिच्यासोबत. आता या हायकूत यमक जुळवलेलं नाही, पण ताल आहे, काहीतरी सांगायचं आहे. 5-7-5 अक्षरबंधांपेक्षा क्वचित एखाद्या अक्षराची सवलत घेतली आहे. हायकूचा नियम म्हणजे काय की हायकू उपदेशात्मक नसावा, हायकूकाराला सौंदर्यदृष्टी असावी लागते. हायकूकार समोरील दृश्य जे असतं ते सुंदर करतो किंवा त्यात भावना पेरतो. एक हायकूकार आहे मीरा म्हणून, तिच्या हायकूमध्ये अशी दृश्य मांडलेत की सृष्टीतील गूढ शोधत आहे असं वाटतं. वृक्ष कोसळला, वृक्ष कोसळला

0: अचानक मुळातून कोंब कसा आला? जरी जीवन संपलं असं वाटलं तरी परत नवजीवन सुरू होत असतं. पुढचा तिचा ऐकूए. पिंपळ ध्यानस्थ उभा, रात्रभर सुरू काजव्यांची सभा. आपल्या डोळ्यासमोर फक्त काजव्याने उभारलेलं झाड येतं, बाकी काही नाही. ही तिच्या रचनेची ताकद आहे आणि त्यातून काहीतरी अर्थही निघतो. तर हायकूंमध्ये असं खूप वैविध्य असतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसे अक्षर रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 1:55 PM. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
4: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
3: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका 12 October 2022 12:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. वनिता मंडळ,
0: आकाशवाणी मुंबई केंद्र.
5: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 AM झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
6: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा. सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा. अशी ही सदा फुली आकाश.

0: आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय, हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
1: जरूर ऐका, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पुढीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000

0: विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
0: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं MPSC परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार सोहळ्यात ते काल नाशिकमध्ये बोलत होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या कामांसाठी आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात नाशिक जिल्हा परिषदेनं प्रथम तर पुणे जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्हा परिषद तृतीय स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी विकासकामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक शहराच्या विविध भागांना भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. ही विकासकामं केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून पुढच्या 25 ते 30 वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून शेतकऱ्यांसह शेतमजुरी करणाऱ्यांनाही मदत देण्यात येईल. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेती संबंधित गरजांसाठी नवीन किंवा अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यस्तरीय बँकर्स समितीनं बँकांना दिले आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल राज्यस्तरीय बँकर्स समितीचे अध्यक्ष प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली त्यावेळी हे निर्देश देण्यात आले. राज्यातल्या 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये काल घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रुपात पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात तसंच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सप्तशृंग गडावर काल दिवसभरात 75,000 भाविकांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये अत्यंत उत्साहात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. मिरजमध्ये आयोजित शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ गायक पंडित भुवनेश कोमकली यांच्या हस्ते झालं तर 32व्या पुणे नवरात्र

0: नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेश कला क्रीडा रंगमंच इथं झालं. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून निधी उभारावा असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 9852 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया सागरमाला या कार्यक्रमाविषयी.
2: देशाच्या किनारपट्टीला विकासाचं इंजिन बनवण्यासाठी 2015 सागरमाला योजना सुरू करण्यात आली. भारताचं भौगोलिक शक्तीस्थान असलेल्या किनारपट्टीच्या सहाय्यानं विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापाराला बळकटी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. 6,00,000 कोटींहून अधिक किमतीचे 845 पेक्षा जास्त प्रकल्प या अंतर्गत सुरू असून 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज 9 भारतीय बंदरांचा जगातल्या सर्वोत्तम 100 बंदरांमध्ये समावेश झाला असून किनारपट्टीवरची जहाज वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या प्रमुख बंदरांच्या क्षमतेतही 2014 तुलनेत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. या योजनेमुळे बंदरांचं आधुनिकीकरण, रस्ते आणि रेल्वे मार्गांची जोडणी, औद्योगिकीकरण, किनारपट्टी भागातल्या समुदायाचा विकास, जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्ग या 5 घटकांना एकत्र जोडला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून वैष्णवी संयोग.
0: महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती काल कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाची शक्यता असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल भेट दिली. परीक्षार्थींच्या सर्व मागण्या या शिष्टमंडळानं मान्य केल्यामुळे 11 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारनं 5 सदस्यीय आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाज माध्यमातील संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. या आयोगात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकांची मागणी मान्य केल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल इंदूर इथं झालेल्या 3rd T20 सामन्यात भारतानं पाहुण्या संघावर 14 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 223 धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजला निर्धारित 20 षटकात 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 69 धावा ठोकल्या. 3 बळी टिपणारा अर्षदीप सिंह सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेतला 4th सामना येत्या बुधवारी हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. राज्यभरात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं एमपीएससी परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि 2rd T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय, हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
1: जरूर ऐका, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पुढीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन. जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 5 सेकंद झाली आहेत. आजचे दिनविशेष. आज प्रसिद्ध मराठी कवयित्री आणि गीतकार शांता शेळके यांचा जन्म, तसंच नामवंत समाजवादी नेते, विचारवंत आणि लेखक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं आज निधन झालं. श्रोतो, आज सकाळी 9:10 प्रसिद्ध मराठी कवयित्री आणि गीतकार शांता शेळके यांची काही गीतं आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 आणि 9 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जंगल ही केवळ झाडांची संपत्ती नाही तर ती असंख्य वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाचा आधार असतात. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण झालं तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणार आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेली समृद्ध वनसंपदा, डोंगर दऱ्या आणि जैवविविधता ही आपल्या राज्याची मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. ही संपत्ती जपण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. श्रोते हो, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. याच निमित्तानं वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. याच अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी. सर, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. या सप्ताहाच्या निमित्तानं राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले आणि या उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये कोणता संदेश देण्यात आला?
1: वन्यजीव सप्ताह 1952 पासून आपल्या देशामध्ये राबवला जातो 2 ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये. आणि आज त्या अनुषंगानं या महिन्यात देखील आपण पूर्ण राज्यस्तरावरती हा वन्यजीव सप्ताह राबवत आहे. याच्यामध्ये विविध उपक्रमामध्ये लोकजागृती करणे, त्यानंतर मुलांना, युवकांना वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये, वन्यजीव अभयारण्य आहेत त्या ठिकाणी त्यांच्या भेटी देणे, याशिवाय वन्यजीव आणि मनुष्याच्या मधला जो कन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे तर त्याबाबत लोकांना माहिती देऊन त्याच्याबाबत काय पर्याय काढता येतात किंवा लोकसभा कसा वाढवता येईल याविषयी उद्बोधन करणे, आणि लोकांना जेवढं जास्तीत जास्त जंगल या परिसंस्थेशी कसं जोडता येईल तर या गोष्टीवरती फोकस करून आपण उपक्रम राबवलेले आहेत. कारण एकूणच जंगल म्हणजे फक्त झाडे नसून ती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांची मिळून तयार झालेली एक सजीव परिसंस्था आहे आणि तिचे जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि कनेक्टिंग हॅबिटॅट हा यावर्षीचा मेन फोकस आहे आपल्या वाईल्डलाईफ सप्ताहाचा, तर तो लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
0: अच्छा, मग सर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला?
1: या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये राधानगरी अभयारण्य आहे जे मुख्यत्वे गव्यासाठी स्थापन केलं होतं आणि 1958 साली शाहू महाराजांनी त्यामध्ये पुढाकार घेतला, त्यावेळी झालं होतं. त्याबरोबरच कोल्हापूरमध्ये 135,000 हेक्टर एवढं वनक्षेत्र आहे. तर ह्या सगळ्या संवर्धनाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हा एक कनेक्टिंग हॅबिटॅट जे ब्रीदवाक्य आहे यावर्षीच्या वन्यजीव सप्ताहाचं, त्यानुसार हा जो हॅबिटॅट आहे तो काली टायगर रिझर्व जे कर्नाटकात आहे आणि महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व आहे, तर ह्यांना जोडणारा खूप महत्त्वाचा हॅबिटॅट आहे कोल्हापूर जिल्हा. तर त्या अनुषंगानं आपण यावर्षी प्रभात फेरी, पुन्हा लोक मुलांना गावोगावी जाऊन उद्बोधन करणे, यासाठी चित्ररथ पण आपला या महिन्या 8 दिवस सगळीकडे फिरणार आहे. याशिवाय निबंध स्पर्धा असतील, पेंटिंग कॉम्पिटिशन

0: असतील आणि पॅनल डिस्कशन्स असतील, तर ते सगळे उपक्रम आपण कॉलेजमध्ये प्रत्येक शहरामध्ये स्कूल्समध्ये आपण हे राबवलेले आहेत.
1: अच्छा सर, 300 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे, मग कोल्हापूरची भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन या विभागात वृक्ष लागवडीचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे?
0: एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20% वनक्षेत्र आहे आणि ते 33% असण्याची आवश्यकता आहे आपल्या नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार. आणि कोल्हापूरमध्ये एकूण भूभागाच्या 22% वनक्षेत्र आहे, तर वृक्ष लागवड हा त्याच्यातला खूप महत्वाचा घटक आहे. आपण यावर्षी 300 कोटी जे धोरण आणलं आहे तर त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 लक्ष एवढं टार्गेट होतं आणि त्यातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मियावाकी प्लांटेशन्स असतील, रेग्युलर प्लांटेशन असतील, यातनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे. आणि एक पेड माके नाम हा माननीय पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, तर त्या अंतर्गत आपण वडासारखी जी महत्वाची परिसंस्थेतील झाडं आहेत तर त्यांची पण लागवड करत आहे.
1: अच्छा सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे, तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आत्ता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील, तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80% जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय, तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल, जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो, त्यांची आमची कमांड कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CCF कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते, याच्यामध्ये शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील काय याविषयी चर्चा ट्रेनिंग वगैरे होतात.
1: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो, एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं, किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
0: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीजमध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बऱ्याचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला. डायरेक्टली आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो, तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. यापुढे कधीही वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर नागरिक नक्कीच 1926 1926 या क्रमांकावर किंवा या हेल्पलाईनवर नक्कीच संपर्क साधतील.
0: येस मॅडम.
1: श्रोते हो, वनसंपदेचं संरक्षण, वृक्ष लागवड, वन्यजीव

0: वनस्पतींचं संवर्धन आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती आपण कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेतली. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे या संवादातून स्पष्ट झालं. सर, आपण अतिशय महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु वनसंवर्धनाचा हा विषय अत्यंत व्यापक आहे, त्यामुळं हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असंच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.
1: नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
3: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
4: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
3: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ. रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
5: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
3: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
5: उमेद जीवनाची.
3: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
5: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
3: उमेद जीवनाची.

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची, भाग पहिला, बुधवार दिना

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 आणि 37 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
6: श्रोते हो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्या सोबत. अजित सर नमस्कार.
7: नमस्कार.
6: नवरात्रीमध्ये अनेक प्रकारचे उपवास लोकांचे असतात, याबद्दल बेडेकरांची कुठली कुठली उत्पादन आहेत ते सांगा ना.
7: नवरात्रात उपवास करतातच, तसं अख्ख्या वर्षभरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेळेला आपल्या इथे उपवास करायची पद्धत आहे. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र, जवळजवळ सर्वजण उपवास करतात. पण त्याचबरोबर श्रावणातही लोकांचे उपवास असतात, आणखी नवरात्रीतही लोकांचे उपवास असतात. उपवास म्हटलं की विशिष्ट वस्तूच आपल्याला खाण्याची मुभा आपल्याला दिलेली आहे. सर्व रोजचं जेवण आपल्याला काही जेवता येत नाही, त्यामुळे अशा ह्या वेगळ्या वस्तू बनवताना सोयीचं जावं म्हणून बेडेकरांनी विशेष उत्पादन श्रेणी तयार केलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये उपवास भाजणी, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, शेंगदाणा चटणी, आणखीन उपवासाला चालणारं लोणचं, अशा बऱ्याच वस्तू आम्ही बनवतो.
6: अच्छा.
7: ह्या वस्तू बनवत असताना त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्वतोपरीच्या काळजी घेऊन मग ह्या वस्तू बनवल्या जातात.
6: अच्छा. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने. 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747. आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगताय उपवासाच्या खास श्रेणीबद्दल.
7: उपवासासाठी बेडेकर उत्पादने जी उपलब्ध आहेत त्याच्यासाठी आम्ही विशेष काळजी घेतो असं मगाशी म्हटलं. ते म्हणजे असं की उपवासाची भाजणी आपण म्हटली तर त्याच्यात लागणारे सगळे घटक पदार्थ हे उत्तम दर्जाचे खरेदी करावे लागतात. त्यांची निवड चांगली असली पाहिजे, साफसफाई बरोबर असली पाहिजे, आणि त्याचबरोबर आपण घरात जसं एक पातेलं दुसऱ्या गोष्टीला वापरत नाही त्याचप्रमाणे आम्ही आमची मशिनरी सुद्धा उपवासाच्या वस्तूंची मशिनरी आणि इतर सर्व वस्तूंची मशिनरी ही वेगळी ठेवतो. उपवास उत्पादनं बनवण्यासाठी आमच्या इथे आमच्या कारखान्यामध्ये वेगळी स्वतंत्र खोली आहे की त्या खोलीमध्ये इतर कुठलीही उत्पादनं बनत नाहीत, फक्त उपवास उत्पादनं बनतात. अशा प्रकारच्या काळजी घेऊन आमची जी उपवासाची भाजणी बनते त्या बेडेकरांच्या उपवास भाजणीने अत्यंत खुसखुशीत अशी थालीपीठ बनतात. बेडेकर राजगिरा पीठापासून तयार होणाऱ्या पुऱ्या ह्या चविष्ट असतात, आणि शिंगाडा पीठ, बेडेकर शिंगाडा पीठापासून बनणाऱ्या खीर ही देखील फार सुंदर लागते. त्याचबरोबर तुम्ही केलेल्या साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस यांची चव वाढवण्यासाठी बेडेकरांची शेंगदाणा चटणी किंवा बेडेकरांचा उपवासाचं गोड लोणचं या वस्तू देखील तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर नवरात्राचा आपण उल्लेख करत असताना त्याच्या पाठोपाठच येणाऱ्या ह्या दसरा आणखीन कोजागिरी पौर्णिमा ह्या दोन दिवसांबद्दल आपल्याला बोललं पाहिजे. आणखीन ह्या दोन्ही दिवसांची मजा वाढवण्यासाठी केसरी दुधाचा मसाला ह्या सुद्धा आम्ही बनवतो. उत्तम दर्जाचे काजू, बदाम, पिस्ते वापरून हा केसरी दुधाचा मसाला बनवला जातो. बेडेकर केसरी दुधाचा मसाला वापरून अत्यंत चविष्ट असं मसाला दूध बनतं.
6: म्हणजे उपवास म्हणजे खर तर काहीच खायचं

0: नाही असं डोक्यात येतं, पण उपवासाचे पदार्थ खायचेच असतील तर त्यासाठी बेडेकर आहेतच ते चविष्ट करायला.
1: बेडेकरांची उपवासाची उत्पादने ही बेडेकर सात्विक उत्पादने या नावांनी सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहेत.
0: अच्छा श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, सेंडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी बेडेकर उत्पादने. या सर्व सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, वेबसाईट www.vpbedekar.com. आज वेळ झाली इथं थांबण्याची, पुन्हा भेटूयात अजित बेडेकर यांच्यासोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले, लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: उत्तरा केळकर यांनी गायलेले बहिणाबाई यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं यशवंत देव यांचं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: नवरात्रीचे उपवास बेडेकरांच्या सात्विक उत्पादनानं होतील खास.
2: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: नवरात्रीच्या उपवासाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
3: तो शुरू करे इन्व्हेस्टिंग का पार्ट.

यद्युमन गत्रे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोत्या भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं हे गीत. संगीत आहे कानू घोष यांचं.

0: झालेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. आता सविस्तर बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नई इथं जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. सध्याचं युग युवा पिढीचं आहे असं म्हणत या पिढीच्या नवनवीन कल्पना आणि मेहनत भारताचं आणि जगाचंही भविष्य घडवतील असं मोदी म्हणाले. शिक्षण घेण्याबरोबरच ते व्यवहारात उपयोगातही आणलं पाहिजे असं सांगून त्यांनी युवा पिढीला मोठी स्वप्न पाहण्याचं, वेगळा विचार करण्याचं आणि निर्भयपणे काम करण्याचं आवाहन केलं. आधुनिक नवोन्मेषाला आपल्या सांस्कृतिक वारसाची जोड देऊन युवा पिढी प्रगतीशील स्वावलंबी राष्ट्र घडवू शकते असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदर, पेट्रोल तसंच वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथं झालेल्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका आणि वाहतूक नियमांचं पालन करत लोकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीतल्या तात्पुरत्या वाहतूक अडथळ्यांचा आढावा घेण्याची सूचना करून मेट्रो सेवा, इंटरनेट सेवाही सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले सीजेपी नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर एक वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल या आंदोलकांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल तसंच या समितीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश केला जाईल अशी माहिती भोसले यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर काल दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती सौदीच्या लष्करी प्रवक्त्यानं दिली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी कक्षात एक प्रोजेक्टाईल धडकल्यामुळे तिथं आग लागली. परवा शनिवारी याच विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता.

आणि 308 जण जखमी झाले होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचं मान्य केलं असून सौदी अरेबियातील विमानतळांचा वापर करू नये असा इशारा विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिला आहे. अनेक नेत्यांनी तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. रियादमधल्या हल्ल्यानंतर तिथला भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून जखमी भारतीयांची विचारपूस करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन सहमत झाले असून युद्धविराम तत्काळ प्रभावानं लागू झाला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याबाबत अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणून या घोषणेचं युक्रेन स्वागत करतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं जर युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवले तर युक्रेन रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास तयार आहे असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. रशियानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळमधल्या बुधी गंडकी नदीला काल पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे गोरखा जिल्ह्यात अनेक घरं आणि पूल वाहून गेले असून काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 82 जणांना बचाव पथकांनी वाचवलं आहे तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. गोरखा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असल्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्रानं म्हटलं आहे. दरम्यान मानसलूक गिर्यारोहण मार्गाकडे जाणारे अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडले आहेत. पूर्व आफ्रिकेतील जिबुती किनारपट्टीजवळ 305 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक नौका उलटल्यानं 15 मुलांसह एकंदर 139 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात 8 तारखेला ही घटना घडली. शोध आणि बचाव कार्य सुरू असून 84 लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या रायफल आणि पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उदयवीर सिद्धूनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह 24 भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. तुर्की इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर्ब हिनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. तिनं अंतिम सामन्यात आकर्षी कश्यप हिचा 21-11, 21-14 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनमोलचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या सूरज आणि निकोलस यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना काल भारतानं 14 धावांनी जिंकला. इंदोर इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 20 षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत 69 धावा केल्या. मात्र निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजचे फलंदाज 209 धावा करू शकले. वेस्ट इंडिजचे 3 फलंदाज बाद करणारा अर्षदीप सिंग सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 54 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया यशवंत देव यांची रचना उषा वाघ यांच्या स्वरात.

उषा वाघ यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

वारा कांते यांची रचना आपण ऐकलीत पुष्पा पागधरे यांच्या स्वरात. श्रोतो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलेलं राम मोरे यांचं गीत. संगीत आहे भूमानंद बोगम यांचं.

या देशभक्तीपर गीतावरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:17 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई. नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज या कार्यक्रमाचा भाग 153.

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: परदेशी प्रवाशांच्या नजरेतून मुंबईतली पालखी कशी होती? अपोलो बंदरावर बोटीतून उतरलेले युरोपियन साहेब आणि मडमा पालख्यातून आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी रवाना व्हायच्या. हा त्यातल्या बहुतेकांचा बॉम्बे या अजब नगरीचा पहिलाच प्रवास असे. त्यातल्या काहींनी बहारदार प्रवास वर्णनही लिहून ठेवली आहेत. मारिया ग्रॅहम हिने लिहिलेलं जर्नल ऑफ रेसिडेन्स इन इंडिया हे त्यातलं सगळ्यात वाचनीय वर्णन. मारियाने अपोलो बंदरापासून सुरू झालेल्या प्रवासाची अगदी बारीक सारीक निरीक्षणं आपल्या पुस्तकात नोंदवलेली आहेत. 26 मे 1802 रोजी मारिया ग्रॅहम इंग्लंडच्या जहाजातून मुंबईच्या अपोलो बंदरावर उतरली. मुंबईचे न्यायाधीश सर जेम्स मॅकिनटॉश यांची पाहुणी म्हणून ती मुंबईत आली होती. ती माझगावात तारला या मॅकिनटॉश यांच्या बंगल्यातच उतरणार होती. तिला माझगाव पर्यंत नेण्यासाठी अपोलो बंदरावर पालखी पाठवण्यात आली होती. अपोलो बंदर ते माझगाव असा जवळपास 5 किलोमीटरचा प्रवास मारियाने पालखीतून केला होता. प्रवासाच्या या विचित्र साधनात बसण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.
0: पालखीसाठी तिनं लिटर हा शब्द वापरला आहे, म्हणजे कचऱ्याची पेटी. ती लिहिते, पालख्या म्हणजे खिडक्या आणि सरकत्या दारांसह असलेल्या बंद पेट्या आहेत, ज्यामध्ये एकतर झोपता येतं किंवा आखडल्यासारखं बसता येतं. या चाकं नसलेल्या छोट्या गाड्याच आहेत. पालखी वाहकांना इथं हमाल म्हणतात. ते कमरेभोवती गुंडाळलेल्या तोकड्या कपड्याखेरीज अंगात दुसरं काहीही घालत नाहीत. डोक्याला मुंडासं आणि जांघेपर्यंतचं गच्च आवळलेलं वितबर धोतर नेसणारे हमाल जवळपास नग्नच असतात. फक्त त्यांच्या काळ्या रंगामुळे त्यांचं नग्नपण जाणवत नाही. अपोलो बंदराहून निघालेली मारियाची पालखी एस्प्लनेड, ब्लॅक टाउन म्हणजे मांडवी आणि भायखळा मार्गे माझगावला पोचली होती. या प्रवासात तिला दिसलेल्या हिंदू, मुसलमान, पारशी, गुजराती भाटिया, ब्रिटिश, पोर्तुगीज अशा विविध मुंबईकरांच्या हालचालींचं, कपड्यांचं, इथल्या झाडांचं, दुकानांचं बहारदार वर्णन तिनं आपल्या पुस्तकात केलेलं आहे.
1: मारिया पुढचे 7-8 महिने मुंबईत होती. कधी घोड्यावरून तर कधी पालखीतून तिने अख्खी मुंबई पालथी घातली होती. इथला निसर्ग, इथली माणसं, त्यांची वेशभूषा, केशभूषा, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अनुभवत, लोकांशी बोलत, डोळस नजरेने ती फिरली होती. सायनचं शिवमंदिर, तिथे असलेला प्रचंड मोठा वटवृक्ष आणि तिथला तलाव यांचं चित्रही तिने आपल्या पुस्तकात रेखाटलंय. 1802 मधलं ते चित्र आणि आजचं शिवमंदिर यात फारसा फरक पडलेला नाही. तो तलावही अजून आहे, तो वटवृक्ष मात्र आता तिथे नाही. मारियाने केलेलं त्या काळच्या मुंबईचं वर्णन वाचताना तेव्हाची छोटेखानी निवांत मुंबई आणि सुखी मुंबईकर नजरेसमोर उभे राहतात. मारियाने पुढे मुंबई ते पुणे हा प्रवासही पालखीने केला होता. त्याचा काही अंश या मालिकेत पुढे येईलच. पालखीचा प्रवास जसा मुंबईतल्या मुंबईत केला जायचा तसाच तो दूरच्या अंतरावरचाही केला जायचा. दूरवरच्या प्रवासाला पालखीतून जाणारे लोक स्वतःची पालखी आणि हमाल घेऊन निघायचे. असे प्रवासी बहुधा परदेशीच असत.
0: पालखी वाहून नेण्यासाठी आवश्यकतेनुसार भोई घेतले जायचे. 2, 4, 6 किंवा 8 भोयांचा चमू असायचा.

0: जवळच्या अंतरावर जाण्यासाठी पालखी आणि आतल्या सवारीच्या वजनानुसार 2 किंवा 4 हमाल पुरेसे होते. सवारीकडे काही सामान असेल तर ते वाहून नेण्यासाठी आणखी 1-2 हमाल लागायचे. परंतु हाच प्रवास जर लांबचा असेल तर मात्र जास्त भोई लागायचे. अशा प्रवासासाठी कमीत कमी 12 जणांचा चमू असायचा. अशा चमूला सेट म्हणायचे. त्यातले 8 जण मुख्य भोई. या 8 जणांपैकी 4-4 जण आळीपाळीनं पालखी वाहून न्यायचे. त्यांना इंग्रजीत पालखी बेअरर्स तर हिंदीमध्ये पालखी वरदार असं म्हणायचे. उरलेल्या 4 जणांपैकी 2 जण सामानाची कावड खांद्यावर घेऊन चालायचे. त्यांना कुली किंवा बंजीमॅन असं नाव होतं. पालखीतल्या सवारीचं लगेज वाहून नेण्यासाठी कुली कावडीचा वापर करायचे. एकत्र बांधलेल्या बांबूच्या लवचिक पट्ट्यांच्या 2 टोकांना दोरीच्या सहाय्यानं 2 टोपल्या बांधल्या की कावड तयार व्हायची. कावडीत साहेबाचं किंवा मडमेचं सामान ठेवायचे. जेवढं लगेज जास्त तेवढे कुली जास्त, तेवढ्या कावड्याही जास्त. चमूतले शिल्लक 2 जण मशालजी असायचे. त्यांचं काम मशाल आणि मशालीसाठी लागणारं तेल पाणी बरोबर वाहून नेणं हे होतं. असा 12 जणांचा चमू मुक्कामाच्या दिशेने मजल दरमजल करत जायचा. पालख्या वाढतील तसे हमालांचे सेटही वाढत जायचे.
1: गरज पडली तर हे 12 जण एकमेकांची कामं वाटूनही घेत होते, किंवा 12 जास्त लोकही चमूमध्ये असायचे. दूरच्या अंतरावर प्रवासाला निघणारे लोक स्वतःची किंवा भाड्याची पालखी घेऊन निघायचे. भोयांचा सेटही भाड्याने मिळत असे. भोयांचा दर बोलीवर असायचा, तो ठरलेला नसायचा. प्रवाशांची ऐपत आणि निकड याचा अंदाज घेऊन दर सांगितला जायचा. त्याशिवाय त्यांना रिटर्न भाडंही द्यावं लागायचं. चाप आणि तर त्यांचा हक्कच होता. आजच्या रिक्षा टॅक्सीवाल्यांची आठवण येते का तुम्हाला?
0: अनेकदा तर ऐन प्रवासातच भोई प्रवाशांची अडवणूक करायचे. मध्यावर पोचलं की सरळ पालखी जमिनीवर ठेवून दर वाढवून मागायचे. कधी घनदाट जंगलात तर कधी पाण्याच्या वाहत्या प्रवाहात अडलेल्या प्रवाशाला वाढीव दर देण्याशिवाय गत्यंतरच नसायचं. 1920 साली मुंबई ते सिमला पालखी प्रवासाला निघालेल्या डग्लस डीवर या लष्करी अधिकाऱ्यानं भोयांनी मागणी केलेल्या अवाजवी दराबद्दल मुंबईचे गव्हर्नर सर रॉबर्ट ग्रांट यांच्याकडे तक्रार केली होती. गव्हर्नरांनी सरळ भोई मागतात तेवढा दर देऊन टाक, नाहीतर वाटे ते नको तो प्रसंग आणू शकतील असा सल्लाही दिला होता. थोडक्यात काय, भोयांना साक्षात गव्हर्नरही काही करू शकत नव्हते. पुन्हा तुम्हाला आजच्या काळाची आठवण झाली का? यावर उपाय म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने एक अभिनव मार्ग काढला. तो आपण पुढच्या भागात पाहूया.
2: अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये पालखीच्या प्रवासाच्या गोष्टीचा दुसरा भाग आज आपण ऐकला. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक कविता जोशी आणि सचिन सुरेश. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

अज्ञात मुंबई. नितीन साळुंके लिखित पुस्तकाचं क्रमशः हा वाचन आपण ऐकलं. आज या वाचनाचा भाग 153 आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह.

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:11 आणि 27 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतो, आज 12 ऑक्टोबर. शांता शेळके म्हणजेच शांता जनार्दन शेळके यांचा जन्मदिवस. मराठी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री, गीतकार, लेखिका आणि प्राध्यापिका होत्या. तर आज त्यांचीच आपण काही लिहिलेली गाणी ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे आनंद घन यांचं आणि चित्रपट आहे मराठा तितुका मिळवावा.

0: गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन कारी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोत्या, शांताबाई यांचं प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर इथे झालं. माध्यमिक शिक्षण हुजूरपागा HSCP हायस्कूल पुणे इथे झालं. त्यांनी पदवी SP कॉलेज पुणे विद्यापीठ, जिथून त्यांनी मराठी आणि संस्कृत विषयात MA केले आणि मुंबई विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांची कारकीर्द अशी होती, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात 5 वर्षे त्या सहाय्यक संपादक म्हणून काम केलं. त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजसह मुंबईतील रुईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालय परळ येथे मराठीच्या प्राध्यापिका म्हणून दीर्घसेवा केली. आणखी जाणून घेऊया या गीतानंतर. चित्रपट आहे घरकुल, गायला आहे अरुण सरनाईक, राणी वर्मा आणि प्रमिला दातार यांनी. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि चित्रपट आहे घरकुल.
2: लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला लल्ला

त्यांची साहित्यिक कारकीर्द अशी होती. त्यांनी कविता, भावगीते, चित्रपट गीते, कथा, कादंबऱ्या, चरित्रलेखन, बालसाहित्य आणि अनुवाद यासारख्या विविध प्रांतात त्यांनी लेखन केलं. त्यांनी 1996 आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. केंद्रीय फिल्म प्रमाण मंडळ, सेन्सॉर बोर्ड आणि राज्य नाटक परिनिरीक्षण मंडळाच्या त्या सदस्य होत्या. तर ऐकूया हे पुढील गीत.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातील शांता शेळके यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं आनंद घन यांचं. श्रोतो, गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी म्हणजे शांता शेळकेंची उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनिमुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीत लेखन केलं. तोच चंद्रमा, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती, चित्रगीते ही त्यांची गीत

संकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केले आहे. महाकवी कालिदासाचे मेघदूत, चौघीजणी त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखनसुद्धा खूप सुंदर आणि मनाला भावणारे आहे. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्रसुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी त्या आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच पावसाआधीचा पाऊस, आनंदाचे झाड, वडीलधारी माणसे हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीने फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते, तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपणा होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकूंचे. जपानमधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे पाण्यावरच्या पाकळ्या या नावांनी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी कविता लेखन हा शांताबाईच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. असे नमी नसे नमी, वर्ष रूपसी, गोंदण अनोळख, जन्माजन्मी ही त्यांच्या कविता संग्रहाची काही नावे. मुक्त आणि इतर गोष्टी हा त्यांचा पहिला कथासंग्रह. स्वप्नतरंग ही त्यांची पहिली कादंबरी. तर शब्दांच्या दुनियेत हा त्यांचा पहिला ललित लेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश सारखी भक्तिगीते लिहिले. शूर आम्ही सरदार आणि मराठी पाऊलं पडते पुढे या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंदासाठी किलबिल किलबिल पक्षी बोलती, विहीण बाई विहीण बाई अशा अनेक छान छान कविता बालगीतं त्यांनी लिहिलं आहे. तर ऐकूया पुढील गीत.

0: पवना काठचा धोंडी या चित्रपटातील उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते हो, त्यांना गदी माडगुळकर पुरस्कार 1996, सूरसिंगार पुरस्कार, केंद्र सरकारचा उत्कृष्ट चित्रगीत पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण पुरस्कार अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या शांता शेळके यांच्या आज आपण जन्मदिनानिमित्त काही गाणी ऐकली, त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 आणि 48 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी संदेश.
1: सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ॲप डाउनलोड करा.
1: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मिनल दामले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं हे गीत.

0: वसंत निनावे यांची रचना आपण ऐकली रवींद्र साठे यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीता अरंके यांनी गायलेले हे गीत.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: भावधारा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया इंदिरा कुलकर्णी यांची रचना शरद जांभेकर यांच्या स्वरात.

0: इंदिरा कुलकर्णी यांची रचना आपण ऐकली शरद जांभेकर यांच्या स्वरात. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकलाकारांनी गायलेलं कल्याण इनामदार यांचं गीत. संगीत आहे भूमानंद बोगम यांचं.

0: कृष्णा कल्याण आणि सहकलाकारांनी गालेलं कल्याण इनामदार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. आणि या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत.
2: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. वनिता मंडळ.
0: प्रसार भारतीच्या वेळ OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:15 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते, आज 12 ऑक्टोबर जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस हा दरवर्षी 2 वेळा साजरा केला जातो. एकदा मे महिन्यात आणि एकदा ऑक्टोबर महिन्यात. हा दिवस स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संरक्षणाची महत्वाची जाणीव करून देतो. स्थलांतर करणारे पक्षी आपल्या जगात महत्वाची भूमिका बजावतात, कारण ते वातावरणातील बदल, हवामान आणि परिसंस्था यांचा संकेत देतात. तर आज आपल्या गीत बहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण पक्ष्यांवर आधारित अशी काही गीतं ऐकणार आहोत आपल्या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. तर सुरुवातीला ऐकूया गोरी बाहुली या चित्रपटातील सुषमा श्रेष्ठ यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. हे गीत कन्यादान चित्रपटातलं होतं. गीतरचना पी सावळाराम यांची आणि संगीत वसंत प्रभू.

लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत होतं मोहित्यांची मंजुळा या चित्रपटातलं आणि संगीत दिलं होतं आनंद घन यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. ग दि माडगुळकर यांचं हे गीत होतं आणि संगीत दिलं होतं शंकरराव कुलकर्णी यांनी. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: या मालक चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. स शुक्ल यांच्या गीताला संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

छंद प्रीतीचा या चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. राम कदम यांचं संगीत होतं आणि गीतरचना होती पी सावळाराम यांची. याबरोबरच श्रोते हो, गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत स्मिता वाघ यांचं गायन राग कुकुभ बिलावल. विलंबित ख्यालाची बंदी स्टीलवाडा तालात बोल आहेत उधो ये बोल. द्रुत ख्याल 3 तालात तेरो रंग रूप. संवादिनी साथ विनोद पडगे सारंगी उस्ताद फारुख लतीफ आणि तबला साथ भूषण परचुरे. ऐकूया स्मिता वाघ यांचं गायन राग कुकुभ बिलावल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण स्मिता वाघ यांचं गायन ऐकलं. राग होता कुकुभ बिलावल. त्यांना तबला साथ भूषण परचुरे यांची होती, सारंगी साथ उस्ताद फारुख लतीफ खान, संवादिनी साथ केली विनोद पडगे यांनी.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सहज संवाद।
0: सहज संवाद

जगदंबेला नमन केल्यानंतर आता वळूया आजच्या विषयाकडे. आजचा विषय सगळ्यांच्या आवडीचा, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. खरं तर श्रोते हो, ही निसर्गानं आपल्याला दिलेली देणगी आहे. अगदी जगाच्या कोणत्याही भागात, कोणत्याही प्रदेशात, कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेलात तरी निसर्गाचा हा चमत्कार, ही देणगी आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगवेगळ्या रंगांमध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये. अगदी नखा एवढ्या आकारापासून ते आपल्या हाताच्या दोन्ही पंजांपेक्षाही मोठ्या आकारात हो. आणि रंग तरी किती अनेक. बरं, जसा ऋतू बदलतो तसा त्यांचाही बहर बदलतो. बरोबर ओळखलं, मी बोलतोय फुलांबद्दल. तर आज फुलांची गाणी, गाण्यातली फुलं.

चमेलीचा उल्लेख असणारी दोन गाणी आपण ऐकली. त्याच्या आधी चंपा असा शब्द होता. चंपक हा मूळ संस्कृत शब्द, त्याचं पुढे आपल्या मायबोलीत चाफा असं रूपांतर झालं. मग सुवर्ण चंपक म्हणजे सोनं चाफा. आता चाफ्याचा विषय निघाल्यानंतर जर हे गाणं आपण ऐकलं नाही तर कार्यक्रम पूर्ण होणार नाही आणि ते ऐकावंच लागेल. त्या गाण्याची गंमत अशी आहे श्रोते हो, शालेय जीवनामध्ये एक कविता म्हणून आपण त्याचा अभ्यास केला, पण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर बालकवींच्या या कवितेचे वेगवेगळे अर्थ आपल्याला गवसत गेले.

चाफ्याचे तुम्हाला किती प्रकार माहिती आहेत? एक स्वच्छ पांढरं फूल असतं, पांढऱ्या फुलामध्ये पिवळी किंवा एक सोनेरी झाक असते, लाल रंगाचाही चाफा असतो, सोनचाफा तर पूर्ण पिवळाच असतो, हिरवा चाफा दुर्मिळ आहे, तो फारसा कुठे बघायला नाही मिळत.

सोनचाफ्याची मोहिनी श्रोते हो वेगळीच असते. तर ते झाड खूप उंच वाढतं. त्या झाडाचं जे लाकूड असतं ते फारसं शक्तिवान नसतं, म्हणजे हलकं लाकूड असतं. सोनचाफ्याच्या झाडावर चढून फुलं काढणं हे फार धोकादायक असतं. त्यामुळे बांबूच्या किंवा काठीच्या सहाय्यानेच ती फुलं काढावी लागतात. वाळल्यानंतरही त्या फुलांचा बराच काळ गंध दरवळतो.

सहज संवाद कार्यक्रमात आज आपण फुलांची गाणी ऐकतोय, गाण्यातल्या फुलांचा आनंद घेतोय. सोनचाफ्याचं हे रूप आपण बघितलं, आता हेही रूप ऐकूया.

उपलब्ध वेळामध्ये जास्तीत जास्त फुलांचा समावेश करण्याचा आपला प्रयत्न आहे. यानंतरचं फूल आकाराने छोटं आहे श्रोते हो, पण त्याचा परिमळ हा दीर्घकाळ दरवळत राहतो. म्हणजे सुकल्यानंतरही त्याचा गंध हा मनाला आनंद देतो. सीता वनवासात असताना या झाडाचा संदर्भ कवीने दिलाय. आणि मग त्या वनवासात तिच्या कुटीभोवती असणारी वेगवेगळी झाडं, मग त्याच्यात फुलझाडंही आली. त्यात हेही एक झाड आहे. हे झाड मोठं वाढतं, त्याच्या फांद्या विस्तारतात, म्हणजे झुडूप वर्गीय असं त्याचं वर्गीकरण करता येणार नाही. मोठ्या आकाराचं हे झाड असतं आणि ते त्याला एकदा फुलं लागली की ते असं गच्च डवरून जातं आणि मग ती वाऱ्याच्या झुळकी प्रमाणे ती फुलं अशी मंद मंद त्या झुळकीसारखी खाली पडतात आणि ती वेचण्यातली मजा तो अनुभवाचा भाग आहे. ऐकूया.

वनवसत असणाऱ्या जानकीचं बकुळ फुलावरचं प्रेम या गाण्यातून आपण बघितलं. धाडीला राम तिनेकावानी नाटकातलं हे राजा बढे यांचं पद होतं. संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी दिलं होतं. बकुळ फूल हे तिथेच आहे, आपण त्याला शोधायचंय, त्याच्या गंधाकडे, त्याच्या रंगाकडे त्याला शोधत शोधत आपण जायचंय.

या बकुळीच्या झाडाने फक्त आपल्याला फुलंच दिली नाही, त्या फुलांचा गंध दिला एवढंच नाही, त्या बकुळीच्या झाडाने आठवणीही दिल्या.

अनेक रंगाची, अनेक आकाराची, अनेक गंधाची ही फुलं निसर्गाने आपल्याला देणगी म्हणून दिली. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं तसं की अगदी आपल्या करंगळीच्या नखापेक्षाही लहान आकाराचं, तिथपासून ते आपल्या दोन्ही हातांच्या पंजांच्या पेक्षाही मोठ्या आकाराचं फूल निसर्गाने आपल्याला देणगी म्हणून दिलंय. रंग वेगवेगळे, गंध वेगवेगळे, आकार वेगवेगळे, प्रत्येक प्रांताप्रमाणे त्याचे प्रकार बदलत असतात. या फुलांनी आपल्याला केवळ आणि केवळ आनंद दिला. नुसता आनंद नाही दिला, तर आपलं जगणं सुंदर केलं, मोहक केलं, गंधित केलं.

मला कल्पना आहे श्रोते हो, तुमच्या यादीतल्या सगळ्या फुलांचा या गुच्छात आज समावेश होऊ शकलेला नाही. बरोबर आहे, उपलब्ध वेळात जास्तीत जास्त फुलं वेचण्याचा आपण प्रयत्न केला. एक गाणं मी शेवटी राखून ठेवलं आहे, ते या फुलाचा रंग बघूया, त्याचा गंध घेऊया आणि मग शेवटच्या गाण्याकडे जाऊया.

आणि आता आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं. मी आपल्याला म्हटलं होतं की हे गाणं मुद्दाम मी राखून ठेवलं आहे कार्यक्रमात शेवटी आपल्याला ऐकवण्यासाठी. श्रोते हो, जिथे द्वैत संपून अद्वैताची सुरुवात होते, जिथे आपपर भाव गळून पडतो, माऊलींनी म्हटल्याप्रमाणे दीपकी दीपक मावळल्या ज्योती घरभरी वाती शून्य झाल्या, हा शून्य अनुभव जिथे येतो तिथे मन या फुलाप्रमाणे होऊन जातं. ते फूल आणि आपलं मन यात किंचितही अंतर राहत नाही.

उपलब्ध वेळात जास्तीत जास्त फुलं वेचण्याचा आपण प्रयत्न केला, समोरचं घड्याळ आता आपल्याला खूण करते की आज थांबायला लागेल, इथेच थांबूया. मला माहिती आहे तुमच्या यादीतली सगळीच गाणी आज झालेली नाहीत, काही गाणी राहिली आहेत, त्यांचाही समावेश आपण पुढच्या वेळी करूया. आज मात्र थांबूया.

0: सहज संवाद।
1: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मध्यान्नीचे 12 वाजले आहेत वनिता मंडळ।

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक सणामागे श्रद्धा, परंपरा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश दडलेला असतो. असाच एक मंगलमय, पवित्र आणि चैतन्यमयी उत्सव म्हणजे नवरात्र. नऊ रात्री आणि 10 दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा सोहळा. अज्ञानावर ज्ञानाचा, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा आणि अधर्मावर धर्माचा विजय साजरा करणारा हा उत्सव आपल्या मनात नवचैतन्य निर्माण करत असतो. घटस्थापनेनं सुरू होणारा हा उत्सव मनामनात भक्तीचा दीप प्रज्वलित करतो. मंदिरांमध्ये घुमणारा घंटानाद, देवीच्या आरतीचे सूर, रंगीबेरंगी साड्यांमध्ये सजलेल्या महिला, गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी पावलं, सगळीकडे चैतन्याचं, आनंदाचं आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण होतं. चला तर मग आपणही 9 दिवसाच्या या नवरंगात सामील होऊया.

0: श्रोते हो, देवीच्या नऊ रूपातून आपण शक्ती, ध्येय, करुणा आणि आत्मविश्वासाची प्रेरणा घेतो. पण या गुणांचं खरं दर्शन घडतं ते आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाताना. संघर्षाला घाबरून न जाता त्यातून शिकत आणि स्वतःची नवी ओळख घडवत पुढे जाण्याचा प्रवास म्हणजेच सक्षमीकरण. तर आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने ऐकूया संघर्ष ते सक्षमीकरण, ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपल्या आयुष्यातला तारुण्याचा टप्पा हा ऊर्जेने उत्साहाने भरलेला असतो. या काळामध्ये घेतलेला एखादा निर्णय हा आयुष्याला एक मोठं वळण देणारा ठरू शकतो. हा निर्णय कधी आपल्या करिअरच्या बाबतीत असू शकतो किंवा कधी आपलं वैयक्तिक आयुष्य घडवण्यासाठी सुद्धा असू शकतो. आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय शेवटपर्यंत निभावणं ही सुद्धा स्वतःची जबाबदारी मानून अनेक मंडळी पुढे कार्य करत राहतात आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहताना दिसतात. आज आपण आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांना. नमस्कार.
2: नमस्कार.
1: BA LLB आणि डिप्लोमा इन सायबर लॉ हे त्यांचं शिक्षण आहे. 2011 पासून त्या वकिली व्यवसायात आहेत आणि मुख्यतः कोर्टामध्ये फौजदारी खटले त्या चालवतात. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे इथे त्या पॅनलवरती विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत. महिलांचे प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या आज डोंबिवलीमध्ये सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व आहे. तृप्तीताई, तुम्ही वकिलीकडे जे वळलात ते वयाच्या 40 नंतर मला वाटतं ना?
2: वयाच्या 45 वय झाल्यानंतर जे माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण होतं, म्हणजे लग्नाच्या पूर्वी फर्स्ट इयर LLB झालं होतं.
1: हा.
2: सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं आणि नंतर माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळे ते थोडंसं मागे राहिलं, करता आलं नाही तेव्हा पूर्ण. पण लग्नानंतर मग मात्र ते मी पूर्ण केलं. एक जवळजवळ 18 वर्षाच्या गॅपनंतर मी पूर्ण केलं, कारण की मुलगा होता लहान. तो 12वी झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की आता चला एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे, तर आता आपला विचार करूया. आणि मग शिक्षणाला सुरुवात केली.
1: वयाच्या 25व्या वर्षी तुमचं लग्न झालं.
2: बरोबर.
1: आणि ते सुद्धा तुमचं, तुम्ही माहेरच्या गुजराती आहात.
2: बरोबर.
1: आणि पुढे मराठी घरामध्ये आलात. तर हा मला वाटतं पहिला संघर्षाचा टप्पा होता का आयुष्यातला?
2: हो, अगदी खूप म्हणजे संघर्षमय ती गोष्ट झाली आमच्यासाठी. कारण की मी गुजराती, म्हणजे आम्ही वैष्णव फॅमिली आणि त्यांचं आगरी, म्हणजे महाराष्ट्रीयन आगरी कोळी जे असतात तर आगरी समाजात हे आहे. त्याच्यामुळे सगळ्या संस्कृतीमधला खूप मोठा फरक आहे. आणि जेव्हा घरात हे सांगितलं त्यानंतर घरामध्ये नॅचरली विरोध झाला खूप. हेच सगळं कम्पॅरिझन सुरू झालं की संस्कृती अशी, त्यांची आपली वेगळी, खाणं पिणं वेगळं, राहणीमान आपलं खूप वेगळं आहे. पण थोडंसं पटवण्याचा प्रयत्न केला घरच्यांना की जरी, आणि शिक्षणाचा पण म्हणजे डिफरन्स खूप होता. आमच्या घरामध्ये सगळे हायली एज्युकेटेड होते. माझे वडील स्वतः हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पॉलिटिकल सायन्सचे.
1: अच्छा.
2: आणि बहीण MA BEd, भाऊ CA इंटर्न्स वगैरे करत होता. छोटी बहीण सुद्धा आता वकील आहे आणि मी पण वकिलीचं शिक्षण घेत होती. त्याच्यामुळे सगळ्यांचा विरोध होता.
1: पण तुमच्या मिस्टरांचं शिक्षण,
2: त्यांचं 10वीच आहे शिक्षण, परंतु ते जे काही शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते घोलवड जवळच्या बोर्डी इथे हॉस्टेलमध्ये राहून शिकलेले आहेत. तर तिथलं जे हॉस्टेल्स होते तर तिथलं शिक्षण आणि वागणूक इतकी म्हणजे वेगळी होती की हा जेव्हा मला भेटला प्रथम संतोष, तेव्हा असं आगरी आहे याची जाणीव फारशी झाली नाही. मी तसं ओळखलं होतं की आगरी आहे, परंतु त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये असं आगरी पण खूप कमी होतं. म्हणजे ॲग्रेसिव्ह आगरी जे आहे तशा पद्धतीचा होता तो, पण ते सारखं सारखं तसं छोट्या छोट्या गोष्टीत अग्रेसिव्ह नसायचा. तर तो त्याचा स्वभाव आवडला.
1: तुम्हाला कुठे भेटले, कसं काय ठरलं?
2: माझं जे माहेरचं घर होतं तिथून स्टेशनकडे जाण्याचा जो रस्ता

0: होता तिथे त्यांचं आणि त्यांच्या मित्राचं पार्टनरशिपमध्ये एक इस्टेट एजन्सी होती आणि तेव्हा डोंबिवली नवीन डेव्हलप होत होतं राजाजी रोडला, तर तिथे नवीन नवीन बिल्डिंग्स ज्या होत होत्या तिथे लोकांना जागा ब्लॉक्स किंवा पूर्वी असे इस्टेट एजंट मार्फत असे दाखवायचे असायचे, तर हा असं दाखवण्यासाठी आमच्या दारावरून बरेच वेळा जायचा तेव्हा त्यांनी मला पाहिलं होतं. आणि इस्टेट एजन्सीमध्ये जे त्यांचे पार्टनर होते ते पण आमच्या ओळखीचेच होते, कारण ते आमच्याकडे आम्ही लहान असल्यापासून दूध द्यायला यायचे आमच्याकडे, त्याच्यामुळे ते परिचयाचे होते आणि त्यांनी माझी सगळी माहिती त्यांना माझ्या यजमानांना दिलेली होती, त्याच्यामुळे माझ्याबद्दलची सगळी माहिती होतीच आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे जे पूर्वी असं मैत्री करायच्या उद्देशाने ओळख वाढवायला यायचं तसा प्रकार न करता त्यांनी मला 1987 मध्ये सरळ लग्नाचीच मागणी घातली.
1: अच्छा, बर.
0: हा, आणि तेव्हा मी म्हणजे ग्रॅज्युएशन करून पहिल्या वर्ष पास केलेलं होतं लॉचं आणि सेकंड इयर जस्ट सुरू झालेलं होतं.
1: पण म्हणजे हे तरुण वयातलं फक्त आकर्षण म्हणायचं की कसं?
0: तसं बघायला गेलं तर मी जेव्हा म्हणजे कॉलेज लाईफ करत असताना अनेक मैत्रिणींचे किंवा कॉलेजमध्ये असतानाच असे अफेअर्स किंवा त्यानंतर लवकर लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणींचे आयुष्य बघितले तर तेव्हा एक जाणवलं की घाईघाईमध्ये निर्णय घेऊन ज्यांनी लग्न केलेत ते नंतर पस्तावलेत बरेच लोक, तर असं आपल्या बाबतीत घडू नये म्हणून मी फार विचारपूर्वक त्याला सुरुवातीला होकार दिला नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की वेगवेगळ्या जातीचे लोक आहोत तर आमच्या घरातून परवानगी मुळीच मिळणार नाही, त्याच्यामुळे लग्नाचा विचार मी करू शकत नाही आणि माझं शिक्षण अर्धवट आहे, मला शिक्षण पूर्ण करायचं आहे, त्याच्यामुळे मी त्याला सुरुवातीला नकारच दिला होता. पण तरी त्यांनी म्हणजे चिकाटी सोडली नाही की नाही तुझा होकार येईपर्यंत मी वाट पाहणार आणि त्या सारखा काही ना काही चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, त्यांनी तेव्हा बोललं होतं आणि तो मला विचार करायला लावणारं होतं की हाताची पाची बोटं सारखी नसतात, तशी सगळ्या समाजातली माणसं एकसारखी नसतात, त्याच्यामुळे असं काही होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. त्यानंतर थोडासा मी एक पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल विचार करत गेली.
1: प्रत्येक समाजामध्ये बरी वाईट माणसं असतात, हे त्यांनी वेगवेगळे असतात,
0: हो हे त्यांनी पटवून दिलं आणि ते मलाही पटलं की हे खरं आहे की सगळ्या समाजात म्हणजे दोन बायका करणं किंवा इतर संबंध असणे विवाह बाह्य हे प्रकार आपण अनेक वेळा बघितलेले आहेत की ते फक्त एका समाजापुरते मर्यादित नाही, तर ही विचारसरणी त्यांनी माझी बदलण्यात खूप मोठा वाटा आहे त्याचा, त्या वाक्याचा. आणि त्यानंतर मी
1: खात्री दिली की हो मी मात्र तुझ्या बरोबरच राहीन,
0: हो असं काही होणार नाही आपल्यामध्ये, असं त्यांनी तेव्हा अगदी खात्री दिली होती. आणि तरी पण म्हणजे अशा आपण अशा यांना भूलथापांना मी म्हटलं पटकन काही बळी पडले नाही आणि मी त्यानंतर ठरवलं की ठीक आहे, म्हटलं थोडासा मी आता पॉझिटिव्हली विचार करते आहे तर मला आधी तुझ्या घरी ने तुझ्या घरच्यांना तू सांगितलंयस का हे सगळं विचारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हो माझ्या घरी मी सांगितलं आहे. आणि थोडा विरोध तिथेही सुरू झाला होता हळूहळू कारण की तिकडे जास्त शिकलेले कोणी नव्हते आणि 87-88 काळ म्हणजे 87-88 काळामध्ये आगरी समाजामध्ये महिला एवढ्या कोणी शिकलेल्या नव्हत्या आणि हे थोडीशी डोंबिवलीच्याच लगत ही गावं आहेत तिथे राहत होता कारण तिथे अजून डेव्हलपमेंट नव्हतं, म्हणजे कच्चे रस्ते होते. मला सुद्धा फार काळ गेला हे सगळं ऍडजस्ट होण्यासाठी, अगदी कच्चे रस्ते मातीचे रस्ते, संध्याकाळी 6 नंतर कुठलीही महिला बाहेर पडत नव्हती, म्हणजे गाव सोडून बाहेर जाणं अगदी घरचे लोक कोणी असले तरच, त्यावेळेस व्हीकल्स नसायचे आपले त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेत महिलांचं तर फिरणं बंदच होतं आणि कच्चे रस्ते पावसामध्ये फार त्रास व्हायचा की चिखल व्हायचा संपूर्ण.
1: किती सालची गोष्ट
0: ही? 88-89 या दरम्यानची गोष्ट आहे की ग्रामपंचायत होते आमचे आणि कॉर्पोरेशन मधून बाहेर निघून म्हणजे न कॉर्पोरेशन नाही ग्रामपंचायत अशा अवस्थेत ती गावं होती.
1: तुमच्या सासरी तुम्हाला कशा प्रकारचं वातावरण मिळालं?
0: म्हणजे सासरी सुरुवातीला म्हणजे जसं आपण वी कॅन अंडरस्टँड की हा विरोध होता त्यांचाही, थोडस जाऊबाईंना असं वाटलं की ती शिकलेली आहे तर ती बाहेर नोकरी करायला जाईल आणि मला घरातली कामं सगळी करावी लागेल, तर या सगळ्या त्यांच्या ज्या काही म्हणजे मनात शंका होत्या त्या सगळ्या मी खोडून काढल्या सुरुवातीला की मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे काम करायला शिकली. म्हणजे जे त्यांची शेती होती त्यांनी मला कधी कंपल्शन केलं नाही की शेतात चल, पण मला ते जेवण वगैरे कधी घेऊन जायची, चहा घेऊन शेतावर जायची, तेव्हा मला ते बघून फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे हे कसे काय चिखलात काम करतात, तर मी तेव्हा स्वतःहून इच्छा दाखवली की मी पण काम करू का, तर तेव्हा सगळे बोलले होते तुला जमणार नाही पण मी म्हणाला ट्राय करू द्या आणि मग हळूहळू शेताची कामं शिकली मी करायला, म्हणजे लावणी करणं, कापणी करणं, डोक्यावर म्हणजे मोठे मोठे भारे सुद्धा मी वाहून नेलेले आहेत, म्हणजे भात शेतीच आहे तर त्या भाताचे.
1: पण असं करून सगळ्या घरातल्यांचं मन जिंकता आलं की
0: हो जिंकता आलं. थोडंसं त्यांच्या जेवणाच्या पद्धती वेगळ्या होत्या. त्याच्यात तांदळाच्या भाकरी

0: चुलीवर जेवण बनवणं हे सगळं जमत नव्हतं, मग ती भांडी घासणं जमत नव्हतं. सुरुवातीला थोडंसं होत होतं की सासू आणि जाऊ ही भांडी अशी कशी घासते, पण अशा वेळेस माझ्या नवऱ्याने माझी खूप बाजू घेतली. आणि दॅट वॉज द स्ट्रॉंगेस्ट पिरियड की जेव्हा मी अशा परिस्थितीतून जात
1: कठीण.
0: होती की मला थोडं संघर्ष करावा लागत होता. आणि नवरा कामावरून आल्यानंतर मग सासूबाई तिला दाखवायच्या की हे बघ कसं घासते तुझी बायको भांडी, चुलीवरची ती
1: तक्रारी
0: काळ काळ
1: करायच्या.
0: तसंच राहायचं. तर माझ्या नवऱ्याने छान उत्तर देत गेला की ठीक आहे, मग ती भांडी माझ्यासाठी ठेवत जा, मी कामावरून आल्यावर घासून घेत जाईन, कारण
1: बर.
0: तिला सवय नाही अशा भांडी
1: अच्छा.
0: घासण्याची. तर तो एक मला खूप मोठा मॉरल सपोर्ट मिळाला. तर तसं थोडासा नवऱ्याचं मॉरल सपोर्ट खूप मिळाला. इवन काही कामं जमत नव्हती, कारण आम्ही शहरामध्ये राहिलेलो, ब्लॉक सिस्टममध्ये राहिलेलो, त्याच्यामुळे काही पद्धती जमत नव्हत्या. पण प्रत्येक वेळेस नवऱ्याने साथ दिली की थोडंफार ॲडजस्ट करत जा, थोडेफार
1: बरं.
0: ॲडजस्ट करत जा, असं सतत बोलायचा. आणि
1: आणि
0: त्यांनी सपोर्ट खूप दिलेला आहे.
1: वर्षभरातच लगेच तुम्ही दोघं आईबाबाही झालात, तर
0: हो अगदी खरं आहे, लग्नानंतर लगेचच म्हणजे एका महिन्यातच म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे कळालं. आणि तेव्हा मला एवढ्या लवकर मूल नको होतं, पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी समजावून सांगितलं की पहिले अबॉर्ट करू नका, कारण बरेच कॉम्प्लिकेशन्स नंतर होतात, नंतर मुलं होत नाही किंवा अशा शक्यता
1: वेळ
0: वाढतात.
1: लागतो.
0: तर आणि जेव्हा ही बातमी घरी कळली माझ्या माहेरी, कारण मला हे लग्न घर सोडून करावं लागलं होतं, आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आधी ठाण्याला, मी लगेच त्याच्या घरी गेली नव्हती, कोणाला माहितं नव्हतं आम्ही रजिस्टर लग्न केलं ते. मी माझ्या घरी, तो त्याच्या घरी.
1: अच्छा.
0: 1990 लग्न केलं, रजिस्टर मॅरेज. आणि त्याच्यानंतर माझ्या घरातून माझ्या लग्नाच्या बोलणी सुरू झाल्या. मग त्याच्यानंतर आम्हाला हे स्टेप घ्यावं लागलं की मग आता आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. पण रजिस्टर मॅरेज केलं हे कळवलं नव्हतं, फक्त ज्या दिवशी घर सोडून गेली त्या दिवशी रजिस्टर मॅरेज केल्याचं सर्टिफिकेटची झेरॉक्स आणि एक चिठ्ठी वडिलांसाठी लिहून माझ्या मैत्रिणी कर्वे पाठवून दिली होती.
1: बर.
0: आणि मग त्याचं रिटर्न उत्तर माझ्या वडिलांनी दिलं होतं की म्हणजे तुझ्या मनाने तू केलंस, आणि मला थोडीशी कल्पना होती की तू असं काहीतरी स्टेप उचलशील, कारण तू आता LLB करत होतीस, थोडं कायद्याचं तुला ज्ञान होतं, त्याच्यामुळे तू रजिस्टर मॅरेज करशील असं मला थोडी शंका होती, पण ते फार लवकर तू केलं असं वडिलांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की मी काही पोलीस केस करणार नाही, तुम्ही संज्ञान आहात आणि तू खूप विचारांती हा निर्णय घेतला असेल हे मला कल्पना आहे. तर पुढे म्हणजे चांगले सल्ले म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये दिले होते माझ्या वडिलांनी की आता तू त्या घरात आहेस तर आपले संस्कार जपून ठेव. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे आगरी समाज दारूचं प्रमाण असं, दारू पिणं वगैरे, तर हे सगळ्यामध्ये जर तुझा नवरा पडला तर त्याला सुधारण्याची तुझ्यामध्ये हिंमत असली पाहिजे. हे सगळं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी की तोही एक मॉरल सपोर्ट. जरी माझं लग्न मनाविरुद्ध त्यांच्या केलं मी, तरी पण हा माझ्या आईवडिलांचा चांगला सल्ला होता माझ्यासाठी.
1: हाही टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला
0: हो
1: की मुलगा झाला, जरा सगळं सुस्थिर होत आहे असं वाटतंय, तेवढ्यात व्यसनाचं प्रमाण सुद्धा वाढलं.
0: हो हो, कारण की काही वर्षानंतर मिस्टरांची कंपनी बंद झाली, आणि कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पुन्हा नोकरी करण्यासाठी, पण त्या काळात आपल्या फार नोकरीचे एवढे द्वारं खुलली नव्हती. तर त्याच्यानंतर थोडे ते व्यसनाच्या आहारी वगैरे गेले, तो पिरियड फार एक कठीण गेला माझ्यासाठी, कारण त्यावेळेस जरी मी शिक्षण घेतलेलं असलं तरी मी कधी घराबाहेर पडली नव्हती,
1: कमावत नव्हतात काही,
0: कमवत नव्हते, आणि जे काही बँक बॅलन्स होतं ते सगळं हळूहळू नील झालं, कर्ज झालं थोडंफार. पण त्या परिस्थितीत एकदा अचानक फार त्यांना म्हणजे मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, बरेच दिवस ICU राहिले, त्यावेळेस मला माझी माणसं कोण वगैरे खरी ओळख झाली की सासरच्या माणसांनी पण जरा हातवरती केले. म्हणजे जिथे आर्थिक प्रश्न आला तिथे बरेच जणांनी हातवरती केले, तेव्हा खरी किंमत सगळ्यांची कळली. आणि जरी मी घर सोडून लग्न केलं, माझ्या माहेरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं, तरी माझं माहेर माझ्या पाठीशी ठाम उभं होतं. त्यांनी आर्थिक आणि मानसिक बळ मला खूप दिलं.
1: अच्छा.
0: एक दिवस असा आला होता की मी लिटरली माझे मिस्टर घरी म्हणजे ICU होते, डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं 24 तासाची गॅरंटी, आणि सासरची मंडळी पण काय फारशी इंटरेस्टेड दिसली नाही की त्याला अजून काहीतरी ट्रीटमेंट
1: वाचवण्यासाठी.
0: मग मी घरी आली तर मला अगदी असा इतकी रडत होती, एकटीच दरवाजा लावून खूप रडले, आणि त्यावेळेस अगदी मी ओढणी काढली आणि पंख्याला टांगून घ्यायच्या प्रयत्नात होते.
1: अरे बापरे.
0: पण लहान मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता, मुलगा माझा लहान होता त्यावेळेस. आणि त्याच वेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला, लहान बहिणीचा. आणि मग मी उचलू शकत नव्हते, कारण की इतकं मला रडू येत होतं की मी बोलू काय. पण मग शेवटी इतकी ती सतत फोन करते, आणि त्या काळात साधे फोन होते. मग कसा बसा उचलला आणि मग माझा आवाज ऐकून ती समजली की काहीतरी आहे परिस्थिती वाईट. मग मी तिला जेव्हा सांगितलं तेव्हा तिने मला खूप मोठा धीर दिला की तू पैशांची अजिबात काळजी करू नको. पण त्यावेळेस मला वाईट यासाठी वाट मी त्यासाठी माहेरी कळवलं नव्हतं, कारण माझे पप्पा पॅरलाइज्ड होते आणि ही वॉज टोटली

0: डिडन, आणि त्यांच्या पेन्शनवर आमचं तिथे घर चालत होतं.
1: म्हणजे वडिलांकडे त्याच्या पण वैद्यकीय अडचण होती आणि इकडे पण होती तुमच्याकडे.
0: पण अशा परिस्थितीत माझ्या बहिणीने दुसऱ्याच दिवशी भावाला पैसे घेऊन पाठवलं, मोठ्या बहिणीला कळवलं, मोठ्या बहिणीचे मिस्टर सुद्धा जशी व्यवस्था होईल तशी पैसे घेऊन ते लगेचच ट्रेननी आले. त्यावेळेस तर एवढे फार वाहनाचं हे नव्हतं, ट्रेनच एक माध्यम होतं. ते आल्यानंतर खूप मोठा दिलासा झाला. आणि जेव्हा हॉस्पिटलला सिटी स्कॅन करणं किंवा वेगवेगळे टेस्ट करणं त्यापुरते सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते, कारण मी त्यावेळेस जॉब करत होते पण फक्त 2500 पगार होता मला तेव्हा.
1: अच्छा.
0: त्याच्यात काही होऊ शकत नव्हतं आणि आयसीयूचा रोजचा खर्च होता. पण त्या काळात माझे बरेच असे जे सामाजिक कार्य करणारे हितचिंतक होते त्यांनी येऊन येऊन म्हणजे बघायला यायचे, पण त्यांच्या खिशामध्ये पाकिट काढून जेवढे पैसे होते ते देत गेले सगळे. आणि मी ते सगळं लिहून ठेवत होती कारण मला माहिती की आज ज्यांनी मला अशा काळात मदत केली आहे त्यांचे उपकार मला विसरून चालणार नाही. तर ते मी लिहून ठेवत होते की पुढे कधी आमची परिस्थिती सुधारली तर सगळ्यांचं मी देणं परत करणार. पण कोणीही घेतले नाही परत आजपर्यंत.
1: पण मग त्याच्यात ना तुमच्या यजमानांचा जीव
0: वाचला. म्हणजे मला खूप ठाम विश्वास होता. डॉक्टरांनी मला न बोलवता डॉक्टरांना असं वाटलं की बायको आहे आणि ते थोडेसे आगरी समाजातल्या बायका कमी शिकलेल्या, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल पण असाच अंदाज लावला की हिला सांगितलं तर ही तुटून जाईल अगदी, म्हणजे शी विल ब्रेकअप. म्हणून त्यांनी माझ्या दीरांना सांगितलं. तर दीरांनी मला न सांगता सगळ्या नातेवाईकांना फोन केले की आता लास्ट स्टेजला आहे वगैरे. तर मला कळत नव्हतं हॉस्पिटलला सगळे येऊन येऊन म्हणजे माझ्या सासूला मिठी मारून रडायला लागले, दीरांना जाऊन भेटून रडत होते.
1: पण हे जे त्यांचं आजार पण आलं होतं ते व्यसनाधीनतेमुळे आलं होतं की कसं होतं?
0: हो, त्याच्यामुळेच होतं थोडंसं. आणि त्यांनी ते म्हणजे बंद केलं अचानक, ते विड्रॉल सिम्प्टम्स जे आपण म्हणतो तर त्या याच्यातून ते गेले होते आणि त्याच्यामुळे त्यांना ते आयसीयूमध्ये भरती करावं लागलं होतं.
1: त्यातूनही ते बाहेर आले आणि पण मग पुढचं सगळं सुरळीत होतं की कसं झालं मग?
0: हो, थोडासा म्हणजे त्यानंतर जी आमची आर्थिक घडी बिघडलेली होती ती थोडीशी बसायला वेळ गेला. पण त्यानंतर मिस्टरांनाही कळून चुकलं की व्यसनांच्या मागे लागून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यातून धडा शिकले ते आणि मग त्याच्यानंतर आमचं सगळं छान सुरळीत सुरू झालं आणि माझा जो जॉब होता तो कंटिन्यू केला. म्हणजे मला फार तो त्रास होता प्रवासाचा की मला इथे मुंबई सारख्या ठिकाणी फोर्ट सारख्या एरियामध्ये मी जॉब करत होती.
1: अच्छा.
0: आणि तोही अचानक मिळालेला जॉब होता, टेम्पररी होता, 8 दिवसासाठी मला बोलवलं होतं आणि म्हणून मी ऍक्सेप्ट केलं. पण त्या ऑफिसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत गेली का मग मला तिथे त्यांनी कंटिन्यू करायला सांगितलं.
1: आणि मग पुढे वकिलीकडे कधी वळलात?
0: हे जे प्रवास मी करत होते डोंबिवली ते CST म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसला येऊन पुढे मग नंतर आमचं ऑफिस नरिमान पॉईंटला शिफ्ट झालं, मग तिथून पुढे परत बसचा प्रवास. तर या प्रवासादरम्यान मी बघत होते की ट्रेनमध्ये असं गप्पा ऐकत बसणं किंवा एकमेकांची तोंडं बघत बसणं, त्याच्यापेक्षा मी असं विचार केला की का नाही माझं लीगल जे बाकी राहिलेलं आहे तो अभ्यास पूर्ण करावा. तर हळूहळू मी ती पुस्तकं सोबत घेऊन जायला लागली आणि ती वाचायला सुरुवात केली आणि तिथे कुठेतरी कॉन्फिडन्स येत होता मला की आय कॅन डू इट, की मी एक्झाम देऊ शकते. आणि तसं सतत माझ्या मिस्टरांचा प्रयत्न होता, ते मला सारखे सांगायचे की तुझं लॉचं शिक्षण पूर्ण कर पूर्ण कर, पण मुलाचं शिक्षण चालू होतं म्हणून तो एक त्याचा 12वीचा टप्पा गाठल्यानंतर मग मी तो निर्णय घेतला की चला आता करू शकते मी.
1: अच्छा.
0: आणि मग असं मी ठरवलं होतं की सगळे पेपर्स एकदम देऊन मी काय पास होणार नाही कारण की अभ्यासाला वेळच मिळत नव्हता. घरातलं करायचं, ऑफिसचं आमचं एक टायमिंग काही ठरलेलं नसायचं. मग ट्रेनमध्ये जाता येता अभ्यास करायची, बसमध्ये काही 5-10 मिनिटं मिळाली तो एक अभ्यास, म्हणजे फार ते मला उपयोगी ठरलं. ते
1: अतिशय कष्टाने शिक्षण घेतलं तुम्ही पुढचं. आणि मग वकिली स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली का आधी कुठे उमेदवारी केली?
0: नाही, आधी सुरुवातीला म्हणजे वडिलांच्याच मित्रांकडे मी थोडंसं सुरुवात केली. कारण की लगेच म्हणजे आत्ताच्या काळात जे लॉला ऍडमिशन घेतात तर पहिल्या वर्षात ऍडमिशन घेतल्या घेतल्याच कुठल्या तरी सिनियर वकिलाकडे इंटर्नशिप करा म्हणून सर्टिफिकेट आणायला सांगतात, तसं त्या काळात नव्हतं. त्याच्यामुळे मला म्हणजे स्वतःच्या जिद्दीने सगळं शिकावं लागलं आणि सिनियर होते माझ्या वडिलांचे मित्रच होते तर त्यांच्याकडे मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. म्हणजे अर्ज कसा लिहावा, कोर्टामध्ये कसं आर्ग्युमेंट करावं, हे सगळं मी शिकले, इतर वकिलांचं बघून सुद्धा शिकले.
1: एकीकडे आयुष्यामध्ये स्वतःच्या संघर्ष करत होतात आणि कोर्टामध्ये सुद्धा वकिली हा पेशा असा आहे की तिथे सुद्धा सातत्याने वादविवाद करणं किंवा आर्ग्युमेंट ज्याला तुम्ही म्हणता ते कोर्टामध्ये करणं वगैरे, हे सगळं समांतर चाललेलं होतं की कसं?
0: हो, स्ट्रगल आणि हे समांतर सुरू होतं. म्हणजे जसं जॉब मी सोडला, मला मग सनद घेतली मी कारण की जॉब आणि वकिली दोन्ही एकत्र करता येत नाही, त्याच्यामुळे मी जॉब सोडला. तिथेही थोडेसे माझ्या बॉस चांगले होते, लेडी बॉस

0: होत्या, त्याही सोडू देत नव्हत्या. पण मी तिथे एक थोडंसं ऑब्झर्व केलं होतं की आता इथे पुढे आपल्याला काही प्रोग्रेसला चान्स नाही. मी शेवटी म्हणजे ऑफिस असिस्टंट म्हणून लागले होते 2500 पगारावर. जॉब सोडताना मी मॅनेजर होते तिथे त्या कंपनीत आणि 15000 पगार होता त्या काळात. म्हणजे 2009 मी परीक्षा पास झाले, 2010 मी जॉब सोडला आणि 2011 सनद मिळाली मला, अप्लाय केलं मी. त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली.
1: कुठे? डोंबिवलीमध्ये स्वतः?
0: हा, कल्याण कोर्ट. कारण आम्हाला जवळचं कल्याण कोर्ट होतं. सुरुवातीला हायकोर्टाचा विचार केला होता की आपण मुंबईला, मी नेहमी येत होते आणि हायकोर्टात माझ्या वडिलांसोबत वगैरे काही वेळेला यायची, तर असं हायकोर्टाचं अट्रॅक्शन होतं की आपण हायकोर्टातच प्रॅक्टिस करूया. पण काही माझे हायकोर्टातले मित्र होते तर त्यांनी मला सांगितलं की डायरेक्ट हायकोर्ट हे अपेलट ज्युरिस्डिक्शन आहे, त्याच्यामुळे लोअर कोर्टातून शिका तुम्ही पहिले. आणि ते मला सल्ले पटले
1: त्याप्रमाणे टप्प्याटप्प्या
0: त्याप्रमाणे हो. आणि मग नंतर असं झालं की आपण खालच्याच कोर्टात अडकून राहिलो, हायकोर्टापर्यंत प्रवास करायला वेळ नाही मिळाला. पण हायकोर्टातले जे काही ओळखीचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून मग आपण काही असेल अपीलमध्ये जाण्यासारखे मॅटर्स असेल तर त्यांच्याकडे देते.
1: बरं, पण या वकिली पेशाला सामाजिक कार्याची जोड तुमच्या मिळाली, ती कशी कशी आणि कोणत्या कोणत्या संस्थांशी तुम्ही जोडलेले आहात त्याविषयी सांगा.
0: जेव्हा मी वकील नव्हते झाले त्या काळात, म्हणजे असं मी वडिलांसोबत समाजकार्य, माझे वडील पण खूप चांगलं करायचे, त्यांच्यासोबत राहून राहून मी, मलाही म्हणजे असं लग्न होऊन आले तर जीव थोडा गुदमरायचा. कारण घरातलं काम झाल्यानंतर आवरल्यानंतर म्हटलं ते झोपा काढणं किंवा इतर बायकांसारखं चकाट्या पिटत बसणं, यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात काय चाललंय, हे सगळं ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे मी असं शोधत होती की काहीतरी मला असं पाहिजे की सोशल काम करता आलं पाहिजे. आणि या बायकांना म्हटलं काहीतरी विचार वेगळे करायला लावणं हे मला फार गरजेचं वाटत होतं. तर त्यावेळेस एक निमिड म्हणून संस्था आली होती, जे प्रीमियर कंपनी बंद होत आलेली, आमच्या घराजवळ प्रीमियर कंपनी होती. कंपनीच्या ही आजूबाजूची गावं जी होती, तर प्रत्येक घरातलं म्हणजे दोन दोन तीन तीन माणसं त्या प्रीमियर कंपनीत कामाला होते. आणि तिथे इटालियन कॉलॅबोरेशन आल्यानंतर पाल पजोचं प्रोडक्शन सुरू केलं, तेव्हा त्यांनी काही लोकांना VRS घ्यायला लावायला लागली. कारण की तिथे प्रोडक्शन थोडंसं कमी झालेलं होतं, त्याच्यामुळे एवढा त्यांना वर्कर नव्हते होते. तर त्या अनुषंगाने मी या निमिट संस्थेला अपॉइंट केलं की त्यांच्या घरातल्या महिलांना काहीतरी लघु उद्योग शिकवा. हा, त्या निमिट संस्थेने सुरुवात केली. तर ती सामाजिक संस्था आली होती आणि ते गावामध्ये शोधत होते की शिकलेली बाई किंवा एखादी ग्रॅज्युएट बाई महिला मिळेल का आम्हाला. तर त्यांना 11-12 गावं फिरून आल्यानंतर माझ्या गावात कळालं की एक महिला आहे आणि लॉचं शिक्षण पण तिने सुरू केलं होतं पण अर्धवट राहिलं. मग तेव्हा त्यांनी मला संपर्क केला, हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे हे निमित्त महिलांना एकत्र करण्यासाठी. तर मला आश्चर्य वाटलं कारण काहीतरी एप्रिल मे महिना होता, म्हटलं आता कसलं हळदी कुंकू. पण मग मला असं वाटलं काही वेळेला इन्व्हेस्टमेंट कंपन्या वगैरे यायचे की आमच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, तर असं कोणीतरी आलं असेल तर मला जाऊन बघूया, बोलावलं आहे तर जाऊया. मी गेल्यानंतर त्यांनी जे प्रपोजल दिलं की जे सामाजिक कार्य करण्यासारखं होतं ते मला फार आवडलं की आम्ही तिथल्या आसपासच्या गावांमध्ये ज्या महिला दुपारी बसून राहायच्या किंवा झोपा काढत राहायच्या, तर अशा महिलांना लघुउद्योग काय शिकवायचे, तर पापड बनवणं, आता हे सगळं बायका करतच होत्या, किंवा ज्या आगरी पद्धतीच्या भाकरी आहेत की उकड घेऊन चुलीवरती भाकरी करणं, तर त्या इतर समाजाच्या लोकांना फार आवडत होत्या. तर त्याचे आपण ऑर्डर्स घ्यावे किंवा चपात्या करून देणं, म्हणजे प्रीमियर कंपनी किंवा आसपासच्या ज्या काही कंपन्या होत्या, MIDC एरिया आम्हाला जवळ आहे, तर तिथे हे सप्लाय करूया, लोणची पापड असा लघुउद्योग आम्ही सुरू करायचा विचार केला. आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही लिक्विड सोप कसं बनवणं, फिनाईल कसं बनवणं घरच्या घरी, तर हे सगळं आम्ही महिलांना शिकवणं सुरू केलं.
1: बरं,
0: आणि त्यानंतर त्याच संस्थेने मला नागपूरला समाज कल्याण मंत्रालयाचा कोर्स होता 15 तर त्यासाठी विचारलं की तुम्ही जाल का. आणि तिथून इकडे आल्यानंतर, तिथे शिकून आल्यानंतर इथल्या 3 गावांमध्ये आम्हाला ते कॅम्प घ्यायचे होते, महिलांना शिकवायचं होतं. म्हणजे महिलांविषयक सगळे विषय होते की महिला आणि शिक्षण, महिला आणि आरोग्य, महिला आणि राजकारण, महिला आणि अंधश्रद्धा, असं सगळं विषय होते तिथे शिकायचे. आणि ते इथे येऊन या महिलांना शिकवायचे होते. तर त्यावेळेस मुलगा 3 होता, त्याच्यामुळे मी तिथेच त्यांना नकार देऊन टाकला होता की, आणि माझा मुलगा म्हटलं नाही राहणार, 3 आहे, 15 तर नाहीच राहू शकत. पण एकदा माझ्या मिस्टरांना त्या मॅडमनी बोलवून घेतलं आणि मग घरी आला नवरा, मला माहितीच नाही की तो त्यांना भेटायला गेलाय. घरी आला आणि म्हणाला की तुला 2 नागपूरला जायचंय, चल बॅग भरायला सुरुवात कर. तेव्हा मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं अरे मग याचं काय, मुलाचं काय. त्यांनी मला खूप मोठा धीर दिला की त्याचं मी बघेन म्हणे, तू काही काळजी कर. आणि इतकं म्हणजे मला बरं वाटलं की मी जेव्हा ट्रेनमध्ये आतमध्ये बसली तरी माझा मुलगा मला टाटा टाटा करत होता, तर तसं मला म्हणजे थोडं रिलॅक्स वाटलं की चला मुलगा रडला नाही. म्हणजे 15 मी चांगले काढू शकले तिथे. आणि ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्ही इथे 3 गावांमध्ये असं शिबिर घेतलं आणि ते खूप सक्सेसफुल झाले शिबिर.
1: म्हणजे ही सामाजिक कार्याची सुरुवात तिथे झाली. आणि पण मग वकिलीची सनद घेतल्यानंतर शिक्षणाचा, आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी करणं. हे कसं घडत गेलं?
0: हे जेव्हा म्हणजे मी त्यासाठी म्हणजे मी माझं ॲम्बिशन एक ग्रॅज्युएशन करत असतानाच थोडंसं होतं की एकतर आयदर पोलीस खात्यात जावं, मला जास्त इंटरेस्ट पोलीस खात्यात जाण्यात होता,
1: बर,
0: आणि नाही तर मग सेकंड प्रेफरन्स माझा वकिली क्षेत्रासाठी होता. कारण माझे वडील मी लहान असताना प्रोफेसर असल्यामुळे प्रोफेसर्स ट्रिब्युनलमध्ये त्यांच्या बऱ्याचशा केसेससाठी असे वकिलांना भेटायला जाणं, आणि वडिलांचे अक्षर खराब असल्यामुळे ते काही डिक्टेशन घ्यायला मला सोबत घेऊन जायचे.
1: बर,
0: त्याच्यामुळे मला ते वकिलांचं ऑफिस कोर्ट हे सगळं बघून ते एक उत्सुकता निर्माण झालेली होती. आणि पोलिसांचं तर मला पहिल्यापासून म्हणजे अट्रॅक्शन होतं. आणि मी परीक्षाही दिली होती पण माझं तेव्हा वजन कमी असल्यामुळे मला तिथे सिलेक्शन झालं नाही. पण तरी मी जिद्द सोडली नव्हती, दोन तीन वेळा ट्राय केले पण नाहीच झालं. मग त्यानंतर नाच सोडून दिला की आता आपण काय पोलीस खात्यात जाऊ शकत नाही, तर म्हटलं वकिलीकडे केंद्रित करू. आणि वकिली करत असताना मला एक जाणवलं की त्या दरम्यान हे सगळं बघत होती की महिलांना नॉलेज फार कमी आहे, तर त्यांना कुठे ना कुठे अन्याय होत आहे, तर त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल हा एक विचार करायला शिकले. आणि त्यानंतर मी जसं 2011 सनद घेतली आणि 2012 जो पोक्सो कायदा आला त्याच्यानंतर जे प्रकरणं बाहेर यायला लागली त्याच्यावर मला असं फार वाटायला लागलं की फार गरजेचं आहे, म्हणून मग मी तिथे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं.
1: मला वाटतं ह्यातले काही प्रश्न कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा व्यसनाधीनता असेल घरातली, याच्यामुळे तुम्ही स्वतःसुद्धा भोगलेलं होतं आणि म्हणून अधिक या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही संवेदनशीलतेने पाहू शकता असं घडतं का?
0: हो, असं थोडं आहे. कारण की असं वाटलं मला की घरोघरी महिला हा त्रास सहन करत आहेत पण त्याला वाचा फुटत नाहीये, तर त्यांना एक हिंमत देण्याचं काम, म्हणजे आपण जे महिला सशक्तीकरण म्हणतो तर मला असं सतत जाणवतं, म्हणजे आजही मी म्हणते जिथे जिथे मी माझे व्याख्यानं देते आणि मी महिलांनाच प्रश्न विचारते की तुम्ही सक्षम आहात का, तुमचं सक्षमीकरण झालं आहे का, तर महिला सुरुवातीला हो म्हणतात पण माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही. कारण की आपण बघतो की प्रत्येक महिला हे त्रास सहन करते की सेक्शुअल असॉल्ट हा सगळ्यांवर होत असतो पण महिला बोलत नाहीत. आज आपण गर्दीच्या ठिकाणी जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रत्येक महिलेने अनुभवलेला एक अनुभव आहे की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही. तर हे सगळं मी पटवून देते की हे कसं चुकीचं आपण करतो की आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे की आपण असे धक्के खाऊ नये.
1: आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुद्धा महिलांनी समाजाने बाहेर पडावं यासाठी सुद्धा तुम्ही काही संस्थांशी जोडलेले आहात.
0: हो बरोबर. कारण जेव्हा मी म्हटलं जसं नागपूरला जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये हा एक विषय होता, तर प्रत्येक क्षेत्रातले असे जे एक्सपर्ट शोधत होतो तर तेव्हा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण काही आमचे डोंबिलीचेच कार्यकर्ते मिळाले की जे फाउंडर मेंबर्स पण होते. आणि त्यांचे ते कार्यक्रम झाल्यानंतर एकतर मी आमच्या घरामध्ये पूर्वीपासून असं वातावरण नव्हतं अंधश्रद्धेचं, त्याच्यामुळे एक वेगळे विचाराचं म्हणजे पुरोगामी विचाराचंच आमच्या घरामध्ये वातावरण असल्यामुळे मला थोडंसं ते कार्यक्रम ऐकल्यानंतर फारच वाटलं की दिस इज द प्लेस व्हॉट आय वॉन्टेड, की हे चांगली संस्था आहे की हे मी शोधत होते. आणि त्यानंतर मी म्हणजे 1993 मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडलेले आहे आणि 2015 ते आजतागायत माझ्याकडे कायदा विभागाचं पद आहे. कारण एक वकील असल्यामुळे मला त्या अंतर्गत येणारे ज्या काही केसेस आहेत तर त्या सॉल्व्ह करायला मदत होते.
1: आत्ताच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने दिसून येत आहेत?
0: महिलांविषयक म्हणाल तर महिलांच्या घरगुती हिंसाचाराचे आहेत आणि महिलांकडून घटस्फोटाचे केसेस दाखल करण्याचं प्रमाण आता जास्ती वाढायला लागलेलं आहे. तर ते थोडीशी मला खंत वाटते की महिला आता शोषित राहिलेल्या नाहीत आणि सहन करू नयेच महिलांनी, अगदी जर फार त्रासदायक होत असेल तर. आणि महिलांमधल्या आत्महत्येचं प्रमाण म्हणजे जे हुंडाबळी वगैरे, आपला हुंडा प्रतिबंध कायदा असून सुद्धा हुंडाबळीचे प्रकार पण वाढत आहेत, तर हा जास्तीत जास्त अवेअरनेस महिलांमध्ये होणं गरजेचं आहे हे मला खूप जाणवायला लागलं की महिलांना अशा ठिकाणी आपण नॉलेज देणं गरजेचं आहे की काहीही परिस्थिती आली तर कोणाशी तरी शेअर करा किंवा योग्य मार्गदर्शन करून त्यातनं मार्ग काढा. सुसाईड हा एक मात्र पर्याय नाही, हा एक मला महिलांपर्यंत संदेश देण्यासारखा वाटतो.
1: मानवी तस्करी थांबवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील आहात, तर त्या तुमच्या कामाविषयी आम्हाला सांगा ना.
0: जेव्हा जसं मी प्रॅक्टिस सुरू केली होती वकिलीची त्यावेळेस आमच्याकडे तालुका विधी सेवा समिती आहे जे असे प्रश्नांवरती काम करतात की जे समाजातील वंचित घटक आहेत. तर मला 2016 संधी मिळाली की कल्याणचं जे कारागृह आहे तिथल्या बंदींसाठी काम करण्याची संधी मिळाली. जवळजवळ 1.5 मी तिथे काम केलं आणि त्यावेळेस जाणवलं की समाजातली खरोखर असे घटक आहेत इतर पण की ज्यांना न्यायाची गरज आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि त्याच काळात एका संस्थेशी माझा संबंध आला जे संस्था या मानवी

0: तस्करी विरोधात काम करत होते आणि त्यांनी मला विचारणा केली की आमच्यासोबत काम कराल का. तोपर्यंत मानवी तस्करी हा प्रकार काय आहे मला डीप नॉलेज नव्हतं, पण त्या संस्थेच्या ट्रेनिंगमधून वगैरे मला कळल्यानंतर आम्ही कल्याण न्यायालयाने आम्हाला, म्हणजे एक फार हिस्टॉरिकल मुवमेंट आहे की ती कल्याण न्यायालयाच्या आवारात आम्हाला एक केंद्र चालवण्यासाठी जागा देण्यात आली.
1: अच्छा.
0: असेही प्रत्येक न्यायालयाच्या आवारात जागा अपुरी असते, पण आम्हाला त्यावेळेसच्या जे न्यायाधीश होते त्यांनी खूप म्हणजे स्ट्रॉंगली फील केलं की हे न्यायालयाच्या आवारात असलं पाहिजे. म्हणजे ज्या पीडित मुली न्यायालयात येतात तेव्हा ते घाबरलेल्या मनस्थितीत
1: असतात, व्यवसाय करणाऱ्या,
0: हो वेश्या व्यवसाय करणाऱ्या. त्याचसोबत तेव्हा पोक्सोच्या पण काही अशा लहान वयाचे मुलं मुली यायचे, तर त्यांना ठेवणं कुठे हा प्रश्न व्हायचा. कारण की ते जेव्हा साक्ष द्यायला येतात तेव्हा ते जे आरोपीचे नातेवाईक असतात तर ते धमकवण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे ते जे आम्हाला केंद्र दिलं गेलं तिथे आम्ही या मुलींना महिलांना तिथे ठेवून त्यांना एक धीर देत होतो आणि न्यायालयाच्या प्रक्रिया त्यांना माहिती नसतात त्या समजावून देण्यासाठी आम्ही आणि त्यासाठी रितसर माझी तिथे नेमणूक केलेली आहे, जी आजतागायत मी ती पार पाडत आहे.
1: अच्छा.
0: आणि जे सुधारगृह आहे या मुलींना रेस्क्यू करतात, म्हणजे जेव्हा बाहेर काढलं जातं या धंद्यातून तेव्हा त्यांना सुधारगृहामध्ये ठेवलं जातं, तर त्या सुधारगृहामध्ये पण माझी नेमणूक आहे. तिथे जाऊन त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांच्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया चालू असतात तर त्यांना अवगत करणं हे सगळं काम मी आजपर्यंत करत आहे. आणि आमच्या कल्याण न्यायालयात एक चांगली गोष्ट घडते की जेव्हा या मुलींचा ताबा मागण्यासाठी अर्ज करतात नातेवाईक, किंवा बरेच वेळा असं होतं की ते नातेवाईक नसतात ते एजंट्स असतात, ते जे या धंद्यामध्ये त्यांना पुन्हा आणण्यासाठी इच्छुक असतात, मग ते लांबचं नातं काहीतरी जोडून अर्ज करतात आणि त्यावेळेस हे शहानिशा करण्याचं काम मी करत असते आणि तसा न्यायालयाला रिपोर्ट देत असते.
1: मानवी तस्करीची एखादी केस किंवा एखादी घटना घडत असताना एखाद्या पीडितेला वाचवण्याचं काम तुम्ही केलेलं असेल असा काही प्रसंग आम्हाला सांगाल का?
0: बांगलादेशी मुलीची केस होती का, ती बांगलादेशी होती पण ते लपवण्यासाठी जे एजंट्स ज्यांनी आणलेलं होतं त्यांनी तिला आधार कार्ड डोंबिलीच्या पत्त्यावर बनवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे ती आणि नाव पण तिचं हिंदू करून टाकलेलं होतं, त्याच्यामुळे असं वाटलं की ती इथली स्थानिक आहे. आणि जेव्हा तिला रेस्क्यू करून तिथे सुधारगृहमध्ये आणलं गेलं आणि त्याच्यानंतर तिच्या नावाचे दोन दोन अर्ज आले तिचा ताबा मागण्यासाठी न्यायालयामध्ये, आणि त्यावेळेस महिला न्यायाधीश होत्या त्यांनी मला माझीही नावाची ऑर्डर करतात की तुम्ही पण तुमचा रिपोर्ट सबमिट करा. तर माझी अशी पद्धत आहे की जेव्हा असे कोर्टाकडनं माझ्या नावाची ऑर्डर होते तेव्हा मी त्या संस्थेत जाऊन त्या मुलींशी बोलते. तर त्या केसच्या वेळेस पण मी गेली तेव्हा त्या मुलीला जेव्हा नाव विचारलं जे हिंदू नाव होतं ते विचारलं तर तिने सरळ नाही म्हटलं की हे माझं नाव नाही आहे मॅडम, मी बांगलादेशी आणि माझं नाव असं असं आहे आणि ती मुस्लिम होती. ते तिने सांगितल्यानंतर मला अजून तो एक आश्चर्याचा धक्का बसला की अरे असं कसं, मग हे कोणी तुझं आधार कार्ड कोणी बनवलं? मग तिने सगळी हकीकत सांगितली का तिचं लग्न झालं होतं, एक लहान बाळ होतं आणि
1: फसवलं गेलं तिला,
0: सख्या आईनी तिला एजंटला विकलं होतं.
1: अच्छा.
0: आणि दुसरी भयानक गोष्ट मला ही केस का सांगावीशी वाटते, बोलत असताना तिच्या हातावरती मी काहीतरी ऑपरेशन झाल्यानंतर जे खुणा असतात तर त्या बघितल्यानंतर मी तिला सहज विचारलं की ये ऑपरेशन आपका इधर आके हुआ है या पहले हुआ था, आणि त्यावेळेस तिचा अगदी बांध फुटला आणि ती खूप रडायला लागली. आणि जेव्हा शांत झाली तेव्हा तिने सांगितलं की जेव्हा आईनी मला विकलं तेव्हा त्या एजंटनी आणि आईनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण तेव्हा मला कळालं नाही काय ऍडमिट केलं, मी बेशुद्ध होते आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मला काही कळालं नाही, पण नंतर कळालं की इथे ऑपरेशन करून तिच्या शरीरामध्ये अशी एक चिप बसवली होती की त्याच्याद्वारे तिची मासिक पाळीचं चक्र बंद झालं होतं.
1: बापरे.
0: म्हणजे किती हे अमानवीय प्रकार केला होता त्या एजंट लोकांनी की तिला महिन्याच्या 30 दिवस ती ग्राहकांना कडे पाठवली जावी आणि त्यासाठी फार भयानक असे अनेक केसेस आहेत.
1: पण मग तिची सुटका
0: हो झाली, मग हा रिपोर्ट मी अगदी मी तिला म्हटलं खरं बोलतेस ना तर ती हो म्हणाली, अगदी म्हणे माझ्या बाळाची शपथ वगैरे घेऊन सांगायला लागली. मग मी तसाचा तसा रिपोर्ट न्यायालयाकडे दिला आणि मी न्यायालयाला ही विनंती केली की तुम्ही फक्त माझ्या रिपोर्टवर विश्वास ठेवू नका, तुम्ही त्या मुलीला न्यायालयासमोर बोलवून घ्या आणि स्वतः तुम्ही तिची आपबीती ऐका. आणि त्या पद्धतीने त्या महिला न्यायाधीशाने सेन्सिटिव्हिटी दाखवली आणि बंद दरवाज्याच्या आड तिचं सगळं ऐकून घेतलं तेव्हा अक्षरशः त्या मॅडमला पण अंगावर शहारे आले की अरे बापरे इतकं अमानवीय कृत्य करतात, म्हणजे जे माझ्यासाठी पण नवीन होतं त्यांच्यासाठीही नवीन होतं. आणि त्यानंतर तिच्यासाठी ऑर्डर केली आणि मग जे जे हॉस्पिटलला पाठवून ती चिप काढली आणि तिला पुन्हा म्हणजे नॅचरल असं मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा सुरू झाली आणि ती नॉर्मल लाईफ जगायला लागली. आणि त्यावेळेस तिने माझे खूप आभार मानले की मॅडम तुमच्यामुळे आज मला हे माझं स्त्रीत्व परत मिळालं.
1: तृप्तीताई, जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा भागही आला तर त्यातही तुम्ही व्यग्र असता, त्याविषयी सांगा ना.
0: प्रशिक्षण म्हणजे कायदा हा सामान्य माणसांना फारसा माहिती नसतो, म्हणजे जसं सामान्य माणसांसाठी आम्ही कायद्याचे शिबिर घेतो तसेच कायद्याचे प्रशिक्षणाचे शिबिर पोलिसांसाठी सुद्धा घेतो आणि काही वेळेला जजेस लोकांसाठी सुद्धा आम्ही हे प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत. कारण की कायद्यामध्ये नवीन नवीन काहीतरी घडत असतं आणि नवीन नवीन कायदे येत असतात, तर ते पोलीस असो किंवा न्यायाधीश असो आपापल्या कामामध्ये व्यग्रतामुळे ते त्यांना कळत नसतात, तर ते एक थोडंसं रिफ्रेशर किंवा असं नवीन कायद्याची माहिती देण्यासाठी त्यांचे शिबिरं घ्यावी लागतात. किंवा पोक्सो कायदा आहे किंवा ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट आहे जे बाल संरक्षणासाठीचे कायदे आहेत, तर बरेचसे अजूनही अज्ञान पोलीस खात्यामध्ये आहे. तर खूप चांगलं आहे की मला म्हणजे अगदी वरिष्ठ लेवलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे स्वतः फोन येतात की मॅडम आमचं ट्रेनिंग घ्या तुम्ही, आणि ते खूप सपोर्ट करतात.
1: मानवी तस्करी संबंधी सुद्धा तुम्ही?
0: हो, हाच विषय जास्ती आम्ही घेतो आणि मानवी तस्करी अंतर्गतच हे अनेक विषय त्याच्यामध्ये येतात. आता आम्ही सध्या बॉन्डेड लेबर किंवा या मानवी तस्करीच्या पीडित महिला आहेत, मुली आहेत, तर त्यांच्यासाठी काम करणं, पोक्सो कायद्यातील ज्या काही विक्टिम्स आहेत त्यांच्यासाठी काम करणं हे सतत चालू आहे.
1: पॉक्सो बरोबरच पॉश साठी सुद्धा तुम्ही काम करताय.
0: पॉश म्हणजे जो सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ अ वुमन ॲट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी महिलेचा होणारा लैंगिक छळ हा फार वाढता प्रकार आहे. 2013 आलेला कायदा आहे तो अजूनही लोकांना माहिती नाही आणि प्रत्येक आस्थापनेमध्ये ती एक समिती असायला हवी, कंपल्सरी आहे, पण ती अजून समित्या स्थापन झालेल्या नाहीत. तर त्याचा अवेअरनेस आम्ही जास्तीत जास्त करत आहोत आणि ठाणे जिल्ह्याच्या जे स्थानिक तक्रार समिती आहे त्याच्यावरती माझी अध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2025 नेमणूक झालेली आहे आणि त्या अंतर्गत आम्ही अशा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जागरूकता अधिकाधिक निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक शिबिरं घेत आहोत.
1: LGBTQ समूह जो आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय?
0: बरोबर. अनेक संस्था म्हणजे हे जे काम करत गेले तशा अनेक संस्था मग मला संपर्क करत गेले की इथे सुद्धा आम्हाला तुमची कायदेशीर मदत पाहिजे आहे. कारण जरी वकिली क्षेत्रामध्ये आलेले असले तरी बऱ्याच वकिलांचा कल फक्त आर्थिक कमाईकडे असतो, पण माझं थोडंसं ज्ञानासाठी पण होतं की आपण पीडितांना सुद्धा न्याय देण्यासाठी ही वकिली करतोय. तर मग मी अशा संस्थेचे हे स्वीकारत गेले आणि तसंच हे जे काही LGBTQ कम्युनिटी आहे तर त्यांना पण फार गरज होती अशा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे, तर त्यांनाही मी फार सहकार्य केलेलं आहे. जे थर्ड जेंडर्स आहेत त्यांना कुठलेही डॉक्युमेंट्स नाही, ते म्हणत होते की आमच्याकडे पैसा आहे मॅडम पण आम्ही तो कुठे ठेवायचा, बँकेत ठेवायला जावं तर बँकेत आमचं खातं खुलू शकत नाही कारण आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही. तर मग मात्र आम्ही न्यायाधीशांशी डिस्कस करून तिथले लोकल आमदारांचं पत्र घेऊन कलेक्टरकडे देऊन त्यांच्यासाठी मग आधार कार्ड वगैरे बनवून देण्याचं काम केलं आणि त्या आधार कार्डाच्या आधारावर त्यांना पॅन कार्ड वगैरे मिळालं, मग बँक खाती खोलू शकले ते. असे पद्धतीचे किंवा त्यांचे काही प्रश्न म्हणजे आता जे लेस्बियन किंवा हे याच्यामधले आहेत तर त्यांचे सुद्धा अंतर्गत फार वाद असायचे. एक अशी केस आली होती की रात्री 2 मला असं मी कुठेतरी अवेअरनेस केलेला होता आणि त्यांच्याकडे माझा नंबर होता, तर त्यांनी मला फोन केला की मॅडम माझी म्हणजे ते एका बारमध्ये डान्स करायचं काम करायची ती.
1: अच्छा.
0: तर तिने मला फोन केला की मॅडम असं असं एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती, तुम्ही नंबर दिला होता आणि मी अब मुसीबत में हूँ तो आपकी हेल्प चाहिए. ती रात्री 2 निघाली होती बारमधून डान्स करून, तर तेव्हा रिक्षेने जायचं होतं तिला, तर रिक्षावाल्याने तिला काहीतरी टोमणा मारला, म्हणजे तिच्याशी छेडछाड करत होता आणि टोमणा मारला की अरे तुझ्यासारख्या अशा खूप येतात माझ्याबरोबर, चल येते का, असं काहीतरी तिला वावगं बोलला आणि ते तिला हर्ट झालं. तर तिने मग तेव्हा पोलीस स्टेशनला तिथल्या लोकल पोलिसांना जाऊन कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या ड्युटीवरच्या ऑफिसरचं म्हणणं होतं की तू महिला नाहीस तर तुझी छेडछाड कशी घेणार किंवा विनयभंग झाला हा कसा घेऊ मी. त्यावेळेस मग तिने मला फोन केला की आमच्या वकील मॅडम आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करतील. तर मी त्यांना सांगितलं की सर तिने जेंडर चेंज केलेलं आहे, ती महिला म्हणूनच गणली जायला पाहिजे, तिच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि म्हटलं तिचा विनयभंग झाला आहे ती सांगते आहे तर तुम्ही ते घेतलं पाहिजे,
1: तक्रार नोंदवून घ्या.
0: म्हणजे NC होणार मला माहिती आहे पण तरी पण म्हटलं तिचा तो जो प्रकार सांगते तो विनयभंगामध्ये मोडत आहे, तुम्ही ती तक्रार तिची घेतली पाहिजे. पण ते ऐकायलाच तयार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमच्या वरिष्ठांना फोन करते मी, म्हटलं मी किती वेळ झाला आहे हा बघणार नाही, म्हटलं एका महिलाच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा. मग ते म्हणाले नाही नाही मॅडम सिनियर साहेबांना तुम्ही फोन करू नका, मी बघतो काय करायचं ते. मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी बोलवून घेतलं, मग काहीतरी तिथे झाला थोडासा पोलीस स्टेशनलाच वाद, पण तो नंतर रिक्षावाल्यानी नमतं घेतलं आणि तो माफी मागायला तयार झाला. मग त्या थर्ड जेंडर से मतलब फ़ोन आला कि मैडम ठीक है उसने माफ़ी मांग ली है तो अभी मुझे भी आगे नहीं बढ़ाना है क्योंकि मुझे भी रोज़ यहाँ आना जाना है तो चलेगा, मुझे तकरार नहीं देनी है, उसने माफ़ी मांग ली है और लिखित में दे रहा है. तर मी तिला तेच विचार, तुझं समाधान झालं आहे ना तर मला काही हरकत नाही, पण जर तुझं समाधान झालं नसेल आणि तुला वाटतंय की ते तुला प्रेशराइज करत आहेत मागे घे म्हणून तर नको घेऊस, तू तक्रार कर. तर ती म्हणाली नाही ठीक आहे चलेगा.
1: पण अशी वेगवेगळी प्रकरणं हाताळण्यासाठी रात्री अपरात्री सुद्धा
0: हो अवेलेबल राहावं लागतं. मी कधीही फोन स्विच ऑफ ठेवत नाही कारण की कधीही अशी कोणालाही जरूर पडू शकते आणि मी करते मदत, कधी असं अनअटेंडेड ठेवत नाही मी कोणाचे फोन.
1: आणि गरज असेल तर पोलीस चौकीत जाणं रात्री वगैरे सुद्धा
0: तेही करावं लागतं.
1: तुमच्या मुलाविषयी की त्याचं शिक्षण आणि तो सुस्थिर झाला का?
0: हो म्हणजे तो एकदम मोल्ड झालेला आहे थोडंसं, म्हणजे त्याला आमचं आगरी संस्कृतीत तो लहानाचा मोठा झाला पण त्याचसोबत त्याला मी माहेरचं पण थोडंसं संस्काराचं हे दिलेलं आहे त्याच्यामुळे तो सुसंस्कृत आहे. लवकर तो स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकला हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्याने कधी आमची फार मदत घेतली नाही, योग्य वेळी त्याला योग्य मित्रांचा संपर्क झाला आणि आज तो चांगला व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. तो एक चांगला क्रिकेटर पण आहे, अजूनही खेळतोय तो क्रिकेट.
1: बरं.
0: आणि स्वतःचा आता कन्स्ट्रक्शन बिझनेसमध्ये उतरलेला आहे, मित्रांसोबत त्यांनी पार्टनरशिपमध्ये एक बिल्डिंग कॉम्प्लेक्स उभं करायची सुरुवात केलेली आहे, म्हणजे सक्सेसफुली ते होत आहे, प्रॉपर तो त्याच्या मार्गाने लागलेला आहे. ते बघून आनंद वाटतो की जरी सुरुवातीच्या काळात मुलाकडे दुर्लक्ष झालं माझं कारण की मला माझ्या संसाराची घडीही बसवण्यासाठी बाहेर निघावं लागलं, पण त्या काळातही तो व्यवस्थित स्वतः समजून घेतलं त्यांनी घरची परिस्थिती आणि त्या प्रकारे त्यांनी पण आपला मार्ग शोधला, व्यवस्थित मार्ग शोधला, याचा मला अभिमान वाटतो.
1: ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुम्ही लग्नानंतरचा एक स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो त्या काळामध्ये जो संघर्ष केलात आणि त्यानंतर इतरांच्या संघर्षामध्ये त्यांच्यासाठी आधार म्हणून तुम्ही उभ्या राहिलात आणि तुमचं सामाजिक कार्य आणि वकिली व्यवसाय हे दोन्ही तुम्ही करता आहात तर खरोखरच खूप कौतुकास्पद आणि आश्चर्य वाटावं असा हा सगळा प्रवास आहे. तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा सगळा प्रवास उलगडून आम्हाला सांगितलात, मनापासून आभार मानते आणि तुमच्या या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, संघर्ष ते सक्षमीकरण ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

चंद्रघंटेचं शौर्य, कुष्मांडेची सर्जनशीलता, स्कंदमातेचं वात्सल्य, कात्यायनीचं सामर्थ्य, कालरात्रीची निर्भयता, महागौरीची निर्मळता आणि सिद्धिदात्रीची सिद्धी, देवीची ही रूपं म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेची प्रतीकं नाहीत, तर स्त्रीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुणांचं दर्शन घडवणारी प्रेरणास्थान आहेत. कधी ती मुलगी बनून घरात आनंद फुलवते, कधी पत्नी म्हणून संसाराला साथ देते, कधी आई बनून आपल्या लेकरासाठी संपूर्ण जगाशी लढते, तर कधी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात नवी ओळख निर्माण करते. ती कधी ज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेते, कधी विज्ञानाच्या माध्यमातून नवे शोध लावते, कधी सीमेवर देशाचं रक्षण करते, तर कधी संकटग्रस्तांना मदतीचा हात देते. स्त्री म्हणजे केवळ माया नाही, ती जिद्दही आहे. स्त्री म्हणजे केवळ त्याग नाही, ती स्वाभिमानही आहे. स्त्री म्हणजे केवळ सहनशीलता नाही, तर अन्यायाविरुद्ध उभी राहणारी निर्भय शक्तीही आहे. नवदुर्गेच्या प्रत्येक रूपात आपल्याला स्त्रीच्या याच सामर्थ्याचं दर्शन घडतं. म्हणूनच नवरात्र म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव आहे.

0: श्रोते, आता आणि कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
0: श्रोते हो, याबरोबर

बरंच, आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आशा भोसले आणि चंद्रकांत काळे यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांचं हे गीत, संगीतकार आनंद मोडक.

आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार आनंद मोडक आणि ही गीतरचना नाधोम महानोर यांची होती.

बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं राजेंद्र विनय यांचं आणि गायिका आशा भोसले. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट शापित याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 प्रसारित होईल धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मांगरोल या नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलंय. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मांगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि आत्मसन्मान असे अनेक अधिकार दिले आहेत आणि त्यांची पायमल्ली झाल्यास न्यायालयांनी हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 33व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेल्या 33 वर्षात 24 लाख तक्रारी दाखल करून घेतल्या असून त्यातल्या 98% तक्रारींचं निरसन केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. आयोगाच्या डिजिटल ॲपच्या लोकार्पणामुळे नागरिकांना तक्रारी दाखल करणं आणि पुढील प्रगतीचा आढावा घेणं सुलभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोलीस कोठडीतले मृत्यू, वेठबिगारी, कामगारांचं शोषण अशा घटनांची नोंद घेणं तसंच वंचित घटकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आयोगाची भूमिका महत्वाची असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. विरोधी पक्षांच्या आघाडीने न्यायालयात याचिका दाखल करावी. प्रत्येक भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहेत आणि न्यायालय कायद्याच्या अधीन राहून त्यांना न्याय जरूर देईल असं सरन्यायाधीशांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. इंडिया आघाडीकडून आपल्या भेटीची मागणी करणारा अर्ज आपल्याला काल रात्री मिळाला असून आपण त्यांना का भेटू शकत नाही याची कारणं देणारं उत्तर आपण कालच दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या जागतिक परिस्थितीत सर्वच देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हा केवळ राजकीय पर्याय नव्हे तर जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी त्याची नितांत आवश्यकता आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 66व्या तुकडीला ते आज संबोधित करत होते. हवामान बदल आणि दहशतवाद या जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम ही केवळ घोषणा नाही तर जगात कुठेही आपत्ती आल्यास मदतीसाठी पुढे येणाऱ्या देशांमध्ये भारत नेहमीच अग्रस्थानी असतो असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्षे झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
2: देखिए, मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निःपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचंही गांधी म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित करून मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी, मात्र ही चर्चा अर्थपूर्ण व्हावी म्हणून आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देणं आवश्यक असल्याचं काँग्रेसने समाजमाध्यमावर म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात 13 तारखेला संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशन अद्याप अधिकृतपणे संस्थगित करण्यात आलेलं नसल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधात पुणे इथं सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा सरकारने केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर राहतील. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक

0: वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यातल्या माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. त्यानंतर राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं. मधु कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोळशावर चालणाऱ्या देशांतर्गत वीज प्रकल्पांमधला कोळशाचा साठा गेल्या महिन्याच्या 29 तारखेपासून 1,80,00,000 टनांपेक्षा जास्त पातळीवर स्थिर राहिल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडीरोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र. धुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सूक्ष्म नियोजन करा, पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश. सेवा संकल्प अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात 19 दिवसात 18,000 अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी. नंदुरबार जिल्ह्यात यंदा बिकट स्थिती, ट्रिगर 1 नुसार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर. आणि नंदुरबार जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभचं आयोजन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव.
2: नमस्कार. धुळे आणि नंदुरबार जिल्हा वार्तापत्रात आपले स्वागत. पावसाच्या खंडामुळे धुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी, चारा आणि रोजगाराचे सूक्ष्म नियोजन करून उपाययोजनांची वेळेत अंमलबजावणी करावी, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे वेगाने पूर्ण करावेत आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 नियोजन करण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्ह्यातील 4 तालुके पावसाच्या खंडामुळे ट्रिगर 1 निकषात आले आहेत. 6 ऑक्टोबर 196 गावातील 1,29,733 हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाणी टंचाई लक्षात घेऊन धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील 49 गावे आणि 8 वाड्यांसाठी 41 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 14,760 कामे उपलब्ध असून त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान 413 आरोग्य शिबिरातून 18,122 नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावागावात आरोग्य सेवा पोहोचवण्यात आली. गर्भवती मातांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत 82 शिबिरेही घेण्यात आली. शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक 940 बालकांची तर शिरपूर तालुक्यात सर्वाधिक 985 जणांचे कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन करण्यात आले. सेवा संकल्प अभियानातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलद्वारे फेज 1 कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड झालेल्या 67 शिक्षण सेवकांना समुपदेशनाद्वारे पसंतीच्या शाळांवर पदस्थापना देऊन नियुक्तीचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत 68 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 67 उमेदवार पात्र ठरले. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहाय्यता समितीच्या बैठकीत समिती समोरील आवश्यक बाबींची छाननी करून 7 प्रकरणे पात्र ठरवली.

0: करून मंजूर करण्यात आली आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर, कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे अशा सूचना भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यात सरासरीचा 49% पाऊस झाला आहे. नवापूर आणि अक्कलकुवा तालुका वगळता इतर चारही तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी 49%पर्यंतच राहिली आहे. शासनाने टियर 1 नुसार जिल्हा दुष्काळी जाहीर केला आहे. यात दुष्काळाच्या प्राथमिक सर्व योजनांचा लाभ जिल्ह्याला मिळणार आहे. पण खरीपाच्या पिकांच्या स्थितीवरून लावण्यात येणारी हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक लावली गेली आहे. यामुळे दुष्काळी योजना लागू होताना अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत सुधारणा करून योग्य अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ रोजगार मेळावा नुकताच घेण्यात आला. या मेळाव्यात बेरोजगार तरुण आणि प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. यावेळी सुरेंद्र बैरागी यांनी नवापूर परिसरातील आदिवासी तरुणांनी कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योजकतेकडे वाटचाल करावी असे आवाहन देखील केले. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. दुपारचे 2:15 वाजलेत. सुगम संगीत भावधारा.

0: एक वाजून 55 मिनिटं होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
2: हायकू ही काव्यरचना अत्यंत साध्या सोप्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत लिहिली जाते, पण 500 वर्षापूर्वी तसं नव्हतं बरं का. जपानमध्ये हायकूचा पूर्वज म्हणायचा जो रेंगा आणि होक्कू या नावाने ओळखला जात होता, ते जे प्रकार होते ते ग्रांथिक आणि दरबारी भाषेत लिहिले जायचे. तेई तोकू यांनी काय केलं 16व्या शतकात, त्यात बोली भाषेतले शब्द घातले, त्यामुळे हायकू हा सामान्य लोकांपर्यंत पोचला. पण झालं काय की तो शाब्दिक कोट्यांपुरताच मर्यादित राहिला. खरा समतोल साधला तो मात्सुओ बाशोने. 17व्या शतकात त्यांनी या काव्यप्रकारात ग्रांथिक भाषेची खोली ठेवली, पण निसर्ग आणि मानवी भावना हायकूत आणल्या. आणखीन एक होता हायकूकार कोबायासी इस्सा, हा शेतकऱ्याचा मुलगा होता. तर त्याचं वातावरण सगळं शेतीचं ना, तर त्याने काय केलं, फुलं चिमण्या माशा यांच्याबद्दल अगदी घरात बोलतो तशा भाषेत हायकू लिहिले. उंदरावर देखील इस्साने हायकू लिहिले. बघा, जपानमध्ये जेव्हा हायकूत उंदीर येतो तेव्हा तो नुसता उंदीर नसतो, तो गरिबीचा थंडीचा एकटेपणाचा साक्षीदार असतो. हायकू बेडकाचे जपानमध्ये खूप लिहिले गेले. आता काय आपण सुद्धा लिहितो, गाय बैल म्हैस उंदीर मांजर साप वा कशावरही हायकू लिहू शकतो. आता मी लिहिलेले काय हायकू देते. कावळा बसतो म्हशीच्या शिंगावर निमिरवतो. बघा कावळा किती क्षुल्लक पक्षी, पण म्हशीच्या शिंगावर बसून त्याला मोठं झाल्यासारखं वाटतं. दुसरा हायकू, काव काव काव कावळा ओरडतो कावळी येते. कावळ्याचे काव काव हे आपल्याला कर्कश वाटतं की नाही, काय काव काव काव करत बसलाय, पण ते त्याचं प्रियराधन असू शकतं ना, कावळीला ते प्रणयमधूर वाटू शकतं ना. ऐटीत आले मांजर घराबाहेर दूध चोरून. आता दूध चोरून आलं तर ते किती ऐटीत येतं असं छानपैकी, है ना. चोरही कधी कधी ऐटीत येतात निर्लज्जपणे, काही राजकारणी नसतात का, कधी कधी गुन्हे करतात पण ऐटीत वावरत असतात. पुढचा एक अजून ऐकू बघा, बेडकाचा आहे. लांब उडी बेडकाने घेतली चिखलातच. बेडकाचं आयुष्य काय, त्याला काय फारशी प्रगती माहीत नाही, कुपातीला मंडूक असं त्याचं वर्णन असतं. त्याने जरी उडी घेतली तरी ती कशात, पुन्हा चिखलातच. आता आपण जसं प्राण्यांवर हायकू लिहिलेत की नाही आता, हे तसं वस्तूंवर पण हायकू लिहिता येतात बरं का. हा माझा असा बरसला हायकू काव्यसंग्रह आहे, त्यातली काही हायकू देते. गाडीच्या कासा बंद करून टाक, निघायचंय. एखाद्याशी संबंध तोडण्याचा क्षण याच्यातून व्यक्त होतो. आता दुसरा हायकू बघा. पुस्तक कुठे, पहिली ओळ, पुस्तक कुठे गरमी होते इथे वारा घालू. पुस्तकाचा खरा उपयोग माहितीच नाही, ते वाचण्यासाठी आहे आणि वारा घालण्यासाठी उपयोग करणार होता, पण अशी अडाणी माणसं आहेत बघा. सुखाची कल्पना एक कप चहा तिच्यासोबत. आता या हायकूत यमक जुळवलेलं नाही पण ताल आहे, काहीतरी सांगायचं आहे. 5-7-5 अक्षरबंधांपेक्षा क्वचित एखाद्या अक्षराची सवलत घेतली आहे. हायकूचा नियम म्हणजे काय की हायकू उपदेशात्मक नसावा, हायकूकाराला सौंदर्यदृष्टी असावी लागते. हायकूकार समोरील दृश्य जे असतं ते सुंदर करतो किंवा त्यात भावना पेरतो. एक हायकू

0: रे मीरा म्हणून. तिच्या हायकूमध्ये अशी दृश्य मांडलेत की सृष्टीतील गूढ शोधत आहे असं वाटतं. वृक्ष कोसळला, वृक्ष कोसळला, अचानक मुळातून कोंब कसा आला. जरी जीवन संपलं असं वाटलं तरी परत नवजीवन सुरू होत असतं. पुढचा तिचा ऐकूए. पिंपळ ध्यानस्थ उभा, रात्रभर सुरू काजव्यांची सभा. आपल्या डोळ्यासमोर फक्त काजव्याने उभरलेलं झाड येतं, बाकी काही नाही. ही तिच्या रचनेची ताकद आहे आणि त्यातून काहीतरी अर्थही निघतो. तर हायकूंमध्ये असं खूप वैविध्य असतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. ह्या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहो कृषीवाणी. पशुरोग निदानामध्ये सरीम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचं महत्व याबद्दलची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. रोगांमुळे जनावरांची उत्पादकता आणि आरोग्यावर परिणाम होतो. आजारी गाय स्वतःला कुरणात वेगळं करते किंवा कोकरू आजारी असेल तर ते पूर्णपणे आळशीपणा दाखवते. जनावरांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांपलीकडे बऱ्याच वेळा आजारांचं स्वरूप गंभीर असू शकतं. अंतर्गत नुकसान बऱ्याचदा आधीच खूप तीव्र असू शकतं. बऱ्याच आजारांमध्ये शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त दुसऱ्या चाचण्या जसं की पूर्ण रक्त चाचणी किंवा रक्तजल म्हणजेच सिरम बायोकेमिस्ट्री चाचणी ही आधुनिक पशुवैद्यकीय निदानाचा आधारस्तंभ म्हणून काम करते. अशा प्रकारच्या चाचण्या रोग निदानाव्यतिरिक्त उपचाराच्या यशस्वीतेमध्ये महत्वाच्या भूमिका बजावतात. या चाचण्या रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये उपयुक्त ठरतात. या निदानाअभावी रोग वाढून नंतर महागड्या तसंच आपत्कालीन पशुवैद्यकीय उपाययोजनांची गरज लागू शकते. रोगाचा पशुधनावर विपरीत परिणाम होतो, कायमचं नुकसानसुद्धा होऊ शकतं. बाह्य चिन्ह नसलेल्या उपक्लिनिकल रोगांच्या परिस्थितीमुळे दुधाचं कमी उत्पन्न, खराब पुनरुत्पादक कार्यप्रदर्शन आणि वाढलेला गळती दर यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. रोग झाल्यावर निदान करण्याऐवजी बऱ्याच वेळा अशा चाचण्या रोग होऊ नये म्हणून किंवा जनावरांचं शारीरिक स्वास्थ्य जाणून घेण्याच्या उद्देशाने देखील केल्या जातात. मोठ्या गोठ्यांमध्ये नियमित रक्ताच्या नमुन्याला प्रारंभिक चेतावणी प्रणालीमध्ये रूपांतरित करते, जी क्लिनिकल लक्षणे प्रकट होण्याच्या खूप आधी अवयवाचा त्रास, चयापचय ताण आणि पौष्टिक कमतरता यांचं निदान करून देतात. उदाहरणार्थ सबक्लिनिकल केटोसिस, सायलेंट हायपोकॅल्सेमिया, खनिजांची कमतरता आणि यकृतातील आजार यासारख्या परिस्थिती जनावरांची खाद्य ग्रहण आणि रूपांतर कार्यक्षमता कमी करून रोगप्रतिकारक कार्याशी तडजोड करून प्रजनन दर कमी करून उत्पादनावर परिणाम करतात. सीरम बायोकेमिस्ट्री पशुधन व्यवस्थापनाला प्रतिक्रियात्मक समस्या निवारणातून सक्रिय आरोग्य धोरणात रूपांतरित करण्यासाठी सहाय्यक ठरतात. नियमित रक्तजल चाचण्या पशुच्या शरीरातील चयापचयाचे आजार, पशुवैद्य आहारातील संतुलन आणि शारीरिक ताण यांचं मूल्यांकन करू शकतात. सीरममधील रासायनिक घटक जसं की एन्झाइम्स, प्रथिनं, इलेक्ट्रोलाइट्स, मेटाबोलाइट्स आणि ट्रेस घटकांचे मूल्यांकन केल्याने पशुधन चिकित्सकांना उपक्लिनिकल रोग शोधणे, आरोग्यावर अचूक प्रतिक्रिया स्थापित करणे, आरोग्यासंबंधी रोग निदान आणि रोग निदान विषयक उपचारांची अचूक तपासणी करणं शक्य होतं. प्रयोगशाळेमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांव्यतिरिक्त शरीरातील संपूर्ण रक्त किंवा सिरम किटोन बॉडीज, ग्लुकोज आणि लॅक्टेट मोजण्यासाठी काही हँडहेल्ड मीटर सुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे तत्काळ गोठ्यामध्ये निदान आणि तत्काळ उपचार निर्णय घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. जनावराची पूर्व क्लिनिकल माहिती, शारीरिक लक्षणांची माहिती आणि बाकीच्या पूरक मूल्यमापनांबरोबर रक्तजल किंवा सिरम पॅरामीटर्सचा अचूक अर्थ लावणे सोपे होते. यामुळे या चाचण्या एकंदरीत जैव कल्याण आणि जास्तीत जास्त जैव सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत.
2: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण पशुरोग निदानामध्ये सिरम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचं

0: महत्व याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: आकाशवाणी मुंबई, अस्मिता वाहिनी, 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
4: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्यात. स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघालेत. आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही. आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो. म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो. जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते. तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे. त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात. दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याचे पण ट्रीटमेंट आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले, त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे. आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते. ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही, तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड्स समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं.
3: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
4: अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर. तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दाताला कीड का बरं लागते. तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. दिवसातून 2 ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 आपण ब्रश करावा. व्यवस्थित आपल्याला फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे. ब्रश आपल्याला दर 1 ते 2 चेंज करायचं आहे. हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको. पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी चारदा गोड खात असेल, एकदा हलवा, एकदा चॉकलेट, अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला चारच्या ऐवजी जर आपण त्या चारही गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 वाजता खाल्लं, एकदा 12 वाजता, एकदा 3 वाजता, एकदा 6 वाजता, याऐवजी आपण जर 9 वाजता सगळ्या चारही गोष्टी एक सोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो. तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात, पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा, गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात, तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
3: डॉक्टर दीपिका चंद्रोक, आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
4: धन्यवाद.
3: नमस्कार.
4: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

नमस्कार। अजीर्णे भेषजं वारी, जीर्णे वारी बलप्रदम, भोजने चामृतम वारी, भोजनांते विषप्रदम, हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल। म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा, कुठल्या प्रसंगी, कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता, गुणवत्ता सिद्ध होत असते। निसर्गचक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो। आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते। पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो, हा विश्वास असायला हवा। प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल। हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत। शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्र ते आकारलं गेलं पाहिजे। स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रूपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे। पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे। आपल्या इथली जंगले, समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे। पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे। एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुख समृद्धीच काय, तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही। जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असेच चटके देत राहणार हे नक्की। निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत, तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल। ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात, ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात। धन्यवाद।

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी जलव्यवस्थापन या विषयावर दिलेली माहिती ऐकलीत. तेव्हा परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला 2:15. थोड्याच वेळात दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून.

2:30 झाली आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप. मध्यलय गत झपताला द्रुतगत 3 तालात त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन आपण ऐकलं. राग पटदीप, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रबी श्रीधान्य या विषयावर डॉक्टर मयूर मेश्राम यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत प्रगत शेतकरी भीमराव निमकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02

0: दोन 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: दुपारचे 3 वाजते, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाणबुडीरोधी नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु गांबीकर यांचं निधन. उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मंगरुळ नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलं. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन या समारंभात अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं. अशा 10 नौका यावर्षी सामील केल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मंगरुळचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरण, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीज आधुनिक टॉर्पेडोरोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. दिल्ली पोलिसांनी दिल्लीतल्या अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून जंतर मंतरचं नाव काढून टाकलं असून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD मैदान या 3 नवीन आंदोलनस्थळांचा समावेश अधिकृत यादीत केला आहे. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे. नागरिकांना आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार बजावण्यासाठी निदर्शनं करण्याकरता सोयीच्या जागा शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
1: देखिए, मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटनाविरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं. राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीविरोधातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची चर्चा केली. MPSC पेपरफुटी प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवलं आहे. चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्याची मागणी मान्य केल्याचं आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली.

0: या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू गांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू गांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू गांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मधू गांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. नांदेड जिल्ह्यात काल गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी विविध ठिकाणांहून 13 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. गोंदिया जिल्ह्यात बोधलकसा जलाशयाच्या मुख्य भिंतीला आज सकाळी मोठं भगदाड पडल्यानं त्यातून पाणी शेतात शिरलं. या वाहणाऱ्या हजारो क्युसेक पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या मुख्य पाईपलाईन जोडणी कामाचा प्रारंभ काल राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. या उपसा सिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय होणार आहे. सुलवाडे जामफळ मुख्य प्रकल्पाचं सुमारे 80% काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. जून 2027 टप्प्याटप्प्यानं सिंचनाचा लाभ दिला जाईल. कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानावर तोडगा काढत शेगाव नगर परिषदेनं कचऱ्यातून समृद्धी आणि ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी केला आहे. नगर परिषदेच्या या प्रयत्नांना यश आलं असून हे शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेनं घरच्याघरीच कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणं असे उपक्रम राबवले आहेत. या प्रक्रियेत स्थानिक महिला बचत गटांना जोडण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू गांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई

0: केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 4:58 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

या यार मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकण आणि गोव्यामध्ये वातावरण दमट आणि उष्ण होतं. तसंच कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्या आणि विदर्भाच्या काही भागात तापमान सरासरीपेक्षा काहीसं जास्त राहिलं. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असेल. उष्णतेच्या लाटेसंबंधीचा इशारा असा, आगामी 24 तासांमध्ये कोकण आणि गोवा या विभागात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि परिसरात याच कालावधीत आकाश स्वच्छ असेल. वातावरण दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 38 आणि किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात हवामान स्वच्छ असेल. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरच्या मच्छीमार बांधवांकरता हवामान विषयक कोणताही इशारा नाही. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:13 झाली आहेत. माझं आवार, माझं शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आजचा विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला. आणि याविषयी आपल्याला अधिक माहिती देणार आहेत रुपाली देशमुख मॅडम. रुपाली मॅडम पालघर डहाणू येथील कोसबाड हिल कृषी विज्ञान केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, आपला विषय असा आहे की आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला. तर सगळ्यात आधी आम्हाला सांगा की आत्मनिर्भर भारत म्हणजे नेमकं काय आहे?
1: बघा, जिथे स्त्री सक्षम होते तिथे समाज उभा राहतो, आणि जिथे समाज उभा राहतो तिथे राष्ट्र आत्मनिर्भर बनते. आपण आज ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय कुठल्या धोरणांचा किंवा योजनांचा नाही आहे, तर तो विषय आहे संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाची खरी कहाणी, जी आत्मनिर्भर भारत आणि त्यामागे उभे असले

0: आपल्या ग्रामीण महिलांच्या आहे, त्यांचा आत्मनिर्भर भारत ही अशी एक संकल्पना आहे जी फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करत नाही तर समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम बनवते. आणि या प्रवासात ग्रामीण महिलांचा, विशेषतः पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तर आत्मनिर्भर भारत म्हणजे काय, तर स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वतःच्या कर्तृत्वावर आपण विश्वास ठेवणं आणि बाह्य अवलंबित्व जे आहे ते कमी करणं. 12 मे 2020 रोजी जेव्हा कोविड चालू होता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यावेळेस महामारीच्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत ही मोहीम सुरू झाली.
1: बर,
0: आत्मनिर्भर भारत म्हणजे स्वावलंबी भारत. या उपक्रमाचा उद्देशच हा होता की आपण स्वतंत्र व्हावं, स्वयंपूर्ण व्हावं आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावं. व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी ही जी योजना आहे ती करण्यात आली आणि भारतीयांनी स्थानिक उत्पादनं वापरावीत आणि स्थानिक उद्योगांना पाठिंबा द्यावा यासाठी आत्मनिर्भर भारत जे आहे त्याची सुरुवात झाली. तर ही जी आत्मनिर्भर भारतची सुरुवात झाली आहे तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्या वस्तू, जशा कोविडमध्ये आपण बघितलं की जागतिक पुरवठा साखळी जी आहे आपली ती विस्कळीत झाली होती. आपण वैद्यकीय साहित्य असो किंवा इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा कच्चा माल असो यासारख्या वस्तूंसाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. या परिस्थितीत भारताचं स्वतःचं उत्पादन वाढवून भविष्यात असे काही संकट येऊ नये यासाठी आपण सक्षम व्हावं, त्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरू करण्यात आला. त्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगार वाढतील आणि अर्थव्यवस्था जी आहे ती मजबूत होईल. तर हाच हा संकल्पनेचा उद्देश आहे.
1: बरं, याची वैशिष्ट्य काय आहेत?
0: आता आत्मनिर्भर भारत जे आहे 5 मुख्य स्तंभांवर आधारित आहे. पहिला म्हणजे की अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक जे आहे. तर आपण जर आपल्या गावातल्या महिलांना जर रोजगार दिला किंवा जे गावात महिला ज्या काही वस्तू बनवतात त्याची जर आपण खरेदी केल्या तर आपल्या गावातली इकॉनॉमिक जी अर्थव्यवस्था आहे ती स्थिर अर्थव्यवस्था निर्माण होईल. त्यानंतर नवीन उद्योग तयार होतील, स्टार्टअप सुद्धा चालू होतील आणि आपल्या बायकांना जे आहे ते काम मिळेल. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था हा एक त्याचा महत्वाचा स्तंभ आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा जे आहेत, ते रेल्वे असेल किंवा रस्ते असतील, विमानतळ असतील, तर यासारख्या आधुनिक सुविधांचा विकास व्हावा आणि स्मार्ट सिटी, ग्रामीण भागामधल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांची सुधारणा व्हावी. तर हा सुद्धा आत्मनिर्भर भारताचं एक वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतील. कारण पैसा आला तर आपल्याला त्याचा उपभोग जो आहे किंवा त्या आपल्याला बाकीच्या गोष्टी, कारण ग्रामीण भागात जर उद्योग चालू झाले तर त्या ग्रामीण भागामध्ये आपल्याला रस्ते पण करायला लागेल, कारण वाहतूक पण वाढेल. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या सुविधा सुद्धा तयार होतील. टेक्नॉलॉजी आहे तर ती अवगत होईल, कारण व्यवसाय करायचा म्हणलं तर टेक्नॉलॉजी सुद्धा माहिती पाहिजे आपल्याला. आपल्याला गुगल वापरता आलं पाहिजे किंवा आपल्याला स्मार्ट मोबाईल वापरता आला पाहिजे. तर ग्रामीण महिलांना या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामुळे वापरता येईल, तर हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवर सुद्धा भर दिला जाईल यामुळे, कारण व्यवसाय चालू करायचा म्हणलं तर आपल्याला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे आणि त्याच्यामधलं कौशल्य पाहिजे, तर त्याच्यासाठी सुद्धा इथे वाव दिला जाईल. आणि मागणी आणि पुरवठा साखळी सुद्धा, जे मेड इन इंडिया उत्पादनाची निर्मिती आणि वापराला प्रोत्साहन मिळेल, जे आपण बाहेरच्या देशात किंवा चायनामधनं आपण ज्या गोष्टी आणतो त्या जर आपल्या भारत देशामध्ये किंवा ग्रामीण महिलांनी जर त्या तयार केला तर त्याला जास्त प्रोत्साहन मिळेल. तर ही सगळी आत्मनिर्भर भारताची वैशिष्ट्य आहे की याच्यामुळे आपल्या ज्या महिला आहेत किंवा जो आपला भारत देश आहे तो जास्त प्रगत होऊ शकेल,
1: आर्थिकदृष्ट्या जास्त
0: प्रगत होईल.
1: बरोबर, ग्रामीण महिलांची यामध्ये भूमिका कशी असते आणि आता त्यांच्यापुढे वेगवेगळी आव्हानं कोणती निर्माण होऊ शकतात?
0: भारत जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा आपला देश आहे आणि यातला हा देश जो आहे तो शहरांपेक्षाच गावांनी बनलेला आहे. तर 60 ते 65% लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागातच राहते. या ग्रामीण भागाचे जर खरं हृदय म्हटलं तर तिथल्या महिला आहेत. आणि आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे, कारण ग्रामीण महिला या भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि प्रगतीचा भक्कम पाया आहे. ग्रामीण महिलांनी त्या केवळ घर नाही सांभाळत, त्या शेती करतात, पशुपालन करतात, दुग्ध व्यवसाय करतात आणि सोबतच सोबत कुटुंब सुद्धा सांभाळतात, त्यांची आर्थिक व्यवस्था सांभाळतात. आपण जर बघितलं तर शेतीमध्ये 60% महिलांचा जास्त सहभाग आहे. त्याच्यामुळे ग्रामीण महिलांची भूमिका आत्मनिर्भर भारतमध्ये खूप मोठी आहे. आणि जसं तुम्ही विचारलं की यांना येणारे ज्या काही आव्हाने आहेत, तर सगळ्यात पहिले प्रारंभिक गुंतवणूक, कारण कुठलाही व्यवसाय चालू करायचा म्हटलं की त्याला गुंतवणूक लागणार आहे, पैसा लागणार आहे, तर ते पैसे उभे कुठून करायचे हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे एक मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. कौशल्य विकास, कारण उद्योग करायचा म्हटलं की कौशल्य आपल्याला लागणार आणि मग ते कौशल्य मिळवण्यासाठी आपल्याला कुशल कामगार लागतील किंवा कौशल्य विकास करण्याची त्याची गरज आहे. त्याच्यामुळे त्याच्याशिवाय उद्योग नीट चालू शकणार नाही. तर हा सुद्धा एक मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर की कुठे जाऊन शिकायचं. त्यानंतर जागतिक स्पर्धा, आपण बघतो की गावामधल्या महिलाच्या बचत गटाच्या महिला जे प्रोडक्ट तयार करतात आणि कुठल्या कंपनीवाल्यांनी प्रोडक्ट तयार केले, तर आपण जागतिक तर जाऊ देत, पण आपल्या भारतामध्ये जर आपण गावातले आणि शहरातले जरी प्रोडक्टचा विचार केला तरी त्याच्या

0: मध्ये भरपूर स्पर्धा आहे.
1: बरोबर
0: सो त्या कंपनीसोबत जर आपल्याला स्पर्धा करायची असेल तर त्या लेवलचा माल आपल्याला तयार करावा लागणार आहे. त्याच्यामुळे हा एक मोठा त्यांच्यासमोर आव्हान आहे की जे काही मोठ्या शहरातले उद्योग आहे तेथील बाजारपेठ आहे त्याला आपण कसं सामोरं जाणार आहोत. त्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास नाही आहे, जसं उत्तम वाहतूक व्यवस्था नाही आहे, त्यानंतर डिजिटल व्यवस्था नाही आहे. आपण बघतो की गावांमध्ये लाईटच खूपदा जाते, मोबाईलचे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ती सुद्धा एक त्यांच्याकडे मोठी आव्हान आहे त्यांना की या सगळ्या सुविधांचा कसं करणार. त्याच्यानंतर दृष्टिकोन ग्रामीण महिलांकडे बघण्याचा वेगळा आहे समाजाचा. मानसिक गुलामगिरीमुळे बाहेर पडण्याची त्यांना मुभा नाही आहे, तर अशाही काही गोष्टी आहेत. आणि डिजिटल साक्षरता नाही आहे, त्याच्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा बाकीच्या देशामध्ये काय चालू आहे ते महिलांना माहिती नाही आहे. सो ही सगळी आव्हानं ग्रामीण महिलांना जेव्हा त्यांना कुठला बिझनेस करायचा किंवा एखादा व्यवसाय चालू करायचा आहे त्यावेळेस त्यांना येत असतात.
1: बरं, आता तुम्ही म्हणालात की ही सगळी आव्हानं त्यांच्यासमोर आहेत की जसे रस्ते सुविधा किंवा मोबाईलचे नेटवर्क नसतात, लाईट जात असते वारंवार, पुन्हा त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायचं असतं. तर ह्या अडथळ्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाययोजना केली जाते.
0: हा, याच्यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण वगैरे दिले जातात. जसं आता सगळ्यात महिला तर त्यांचा स्वयंसहायता गट आहे, SHGचा जो गट आहे, तर त्या गटांना खूप साऱ्या स्कीम्स आहेत त्या दिल्या जातात. 90 लाखाहून अधिक स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून 10 कोटीहून अधिक ग्रामीण महिलांचं सशक्त करण्यात यंत्रणा आलेला आहे. तर स्वयंसहायता गट आहेत, SHG जे गट आहेत, तर त्या SHG गटांना जसं इंडिव्हिज्युअल पर्सनला फार कमी स्कीम्स मिळतात गव्हर्नमेंटच्या, पण जर तुम्ही SHGच्या माध्यमातून एखादी स्कीम घेत असाल तर तुम्हाला भरपूर साऱ्या स्कीम्स मिळतात.
1: SHG म्हणजे
0: महिला बचत गटांना. आर्थिक साक्षरता व उद्योग जे आहेत, जसं लखपती दीदी एक योजना आहे, या योजनेअंतर्गत 1.48 कोटीहून अधिक ग्रामीण महिला दरवर्षी 1 लाख किंवा त्याहून अधिक कमाई करत आहेत. तर याच्यामध्ये ही योजना उमेदमार्फत किंवा महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाते. त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण योजना आहे, प्रधानमंत्री मृदा योजना आहे, स्टार्टअप इंडिया ही योजना आहे. तर अशा विविध साऱ्या योजना आहेत ज्या महिलांना दिल्या जातात. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान आहे, ज्याच्यामध्ये महिलांना प्रशिक्षण दिलं जातं, रोजगार आणि आर्थिक मदत देणारी ही योजना आहे. महिला ई हाट म्हणून एक योजना आहे, महिलांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ही डिजिटल योजना आहे. तर ह्या सगळ्या योजना आहेत. अजूनही काही योजना आहेत जसं उमेदतर्फे त्यांना मिळतात, काही NGOs आहेत सुद्धा महिलांना याच्यासाठी मार्गदर्शन करतात किंवा त्यांना आर्थिक मदत करतात. आणि आमचं कृषी विज्ञान केंद्र आहे ज्या महिलांना या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण, शेतीशी निगडीत ज्याही काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.
1: बरं, या आत्मनिर्भर भारतमुळे ग्रामीण महिलांना फायदे कशा प्रकारे होतात?
0: याच्यामध्ये सकारात्मक बदल त्यांच्यामध्ये आपण बघतो. एक तर म्हणजे कौशल्य विकास त्यांचा होतोय की ग्रामीण महिलांना शिलाई असेल किंवा खाद्यपदार्थ बनवायचे असतील किंवा इतर तांत्रिक काही गोष्टी असतील तर त्या शिकवून त्यांना आत्मनिर्भर बनता येतं. दुसरा मानसिक बदल होतोय, महिला केवळ घर सांभाळणाऱ्या नाही राहिल्या तर त्या एक एंटरप्रेनर झाल्या आहेत, उद्योजक बनलेल्या आहेत आणि त्या पुढे येत आहेत. त्याच्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य त्यांना मिळालं आहे की त्यांना पैशासाठी कोणासमोर हात पसरवायची गरज पडत नाही. आपल्या त्या महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आणि त्यामुळे कुटुंबाचं राहणीमान पण सुधारलेलं आहे कारण त्या स्वतः साक्षर झालेल्या आहेत. तर हे सगळे त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. आता याच्यामध्ये काही महिलांनी दुग्ध व्यवसाय चालू केला, काही महिला हस्तकला, जसं आता आम्ही पालघर जिल्ह्याचा जर विचार केला तर पालघर जिल्ह्यामध्ये वारली पेंटिंग खूप छान पद्धतीने केली जाते. तर तुम्हाला कपड्यांवर वारली पेंटिंग केलेली दिसेल, त्याच्यानंतर तुमच्या काही बेडशीट असतील त्याच्यावर वारली पेंटिंग, ड्रेसवर वारली पेंटिंग. सो वारली पेंटिंग करून सुद्धा म्हणजे शिलाई आणि वारली पेंटिंग या दोघींचा हे करून लोकांनी उद्योग चालू केलेले आहेत. खाद्यपदार्थ जसे कोणाला लोणची बनवता येत असेल, कोणाला पापड बनवता येत असेल, तर त्याचेही उद्योग महिलांनी चालू केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना चांगला त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल जो आहे तो आपल्याला दिसून येतो आहे.
1: एकंदरीतच कौशल्य वाढीला लागल्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू झालेली आहे.
0: आणि जर याचे काही उदाहरणं सांगायचे झाले तर आपण बघतोय की ग्रामीण महिला सुरुवातीला फक्त असं होतं की त्या शेतातली कामं करण्यापुरतच मर्यादित होत्या, पण आता मी आदिवासी भागामध्ये जेव्हा बघते तर पालघर जिल्ह्यामधल्या म्हणजे खूप आतमधल्या इंटिरियर भागामधल्या महिला या मशरूमची शेती करतायत. त्या इतक्या चांगल्या पद्धतीने करतायत मशरूमची शेती की त्या मशरूम पिकवून त्याची लागवड करून त्या बाजारामध्ये विकतायत आणि त्याच्यामधून पैसे कमावतायत. मागच्या एका वर्षाचं उदाहरण सांगायचं गेलं तर आमचा एक बचत गट आहे बांधघरचा, तर एका वर्षामध्ये त्या बचत गटाने 3 लाख रुपये कमावले मशरूमचं उत्पादन घेऊन. म्हणजे ज्या महिलांना

0: वाचता येत नाही, त्याही महिला आता वर्षभरामध्ये 3 लाख रुपये कमावत आहेत. तर हे खूप सुंदर असं उदाहरण आहे आत्मनिर्भर आणि ग्रामीण महिलांचं, जी काही त्यांच्यामध्ये होणारी प्रगती आहे त्याचं.
1: यामध्ये सर्व वयोगटातील महिलांचा समावेश असतो का?
0: हो, आता तरुण महिला ज्या आहेत त्यांचा जास्त, किंवा आता जे काही
1: तारुण्यात
0: पदार्पण केलेल्या मुली सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या व्यवसायांमध्ये येत आहेत, मदत करत आहेत, कारण त्या थोड्या शिकलेल्या असल्यामुळे त्यांना डिजिटल नॉलेज आहे, त्याच्यामुळे त्याचा हे करतायत. शेती क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला सहभाग आहे, म्हणजे त्या फक्त कुठला उद्योग न करता शेतीमध्ये सुद्धा तांत्रिक नॉलेज, म्हणजे आता आपण बघतो की परंपरागत शेती सोडून त्या आता टेक्नॉलॉजी, जी नवीन टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा उपयोग करून शेती करायला लागलेल्या आहेत. पशुपालन आणि दुग्धपालन व्यवसाय त्या चांगल्या पद्धतीने करत आहेत. लघु उद्योग जे आहे, जसं हस्तकला असेल, शिवणकाम असेल, किंवा घरगुती एखादं खाद्यपदार्थ तयार करणं असतील, नंतर शेळीपालन असेल, त्यानंतर आपलं गांडूळ खत तयार करणं असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने त्या करत आहेत. आणि फक्त पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण महिलांचा जर विचार केला तर माझ्याकडे 50 ते 60 गट आहेत की जे वेगवेगळ्या ह्याच मी जेवढे तुम्हाला विषय सांगितले त्या प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने त्या चांगल्या पद्धतीने उद्योग करून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि मी त्यांच्यातला बदल हा बघितलेला आहे की त्या महिला कधी समोर येऊन बोलणार नव्हत्या, आज त्या महिला स्वतःहून समोर येऊन जर तुम्ही त्यांना स्टेजवर जरी बोलवलं आणि 2 मिनिटं बोलायला सांगितलं त्या आत्मविश्वासाने त्या तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पैसा तर येतोच पण सगळ्यात महत्वाचा जो आहे त्यांचा कॉन्फिडन्स, तो याच्यामधनं त्यांचा वाढतो आहे.
1: म्हणजे या क्षेत्रामध्ये येण्या साठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी असं कोणत्याही वयाचं बंधन नाहीये?
0: नाही, अगदीच नाही.
1: मध्यमवयीन स्त्री असेल किंवा काही होतकरू स्त्री असेल की तिच्याकडे अनुभव आहे आणि तो कसा वापरायचा आहे, तर ती या क्षेत्रामध्ये येऊन आपलं आर्थिक स्तर वाढवू शकते आपलं आणि आपल्या कुटुंबाला नक्कीच ती पाठबळ देऊ शकते.
0: हो हो, नक्कीच नक्कीच.
1: डिजिटल तंत्रज्ञानामुळे आत्मनिर्भरतेला कशी मदत झाली आहे?
0: डिजिटल तंत्रज्ञानामुळे जसं आता आपण बघतोय की विक्री, कारण काय होतं की ग्रामीण महिलांना त्या बनवतात, त्यांचे प्रोडक्ट तयार करतात, जसं लोणची आहेत ते बनवतात, पापड बनवतात, पण प्रॉब्लेम येतो की त्यांना विक्री कशी करायची. आणि मग ही विक्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान त्यांना खूप उपयोगाचं आहे. जसं तुम्ही सोशल मीडियावर तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते टाकून तुम्ही त्याच्यामधनं मार्केटिंग करू शकता, त्यानंतर ऑनलाईन तुम्ही ते मार्केटिंग करू शकता, तर ते सुद्धा ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचा माल जो आहे तो चांगल्या पद्धतीने
1: विकू शकता.
0: कृषी मेळावे जे असतात तर त्या मेळाव्यांमध्ये सुद्धा त्या ज्या आहेत विक्री त्यांची करू शकतात. पण डिजिटल माध्यमातून त्या चांगल्या पद्धतीने, अजून जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतात, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात. सो ते त्याचं नॉलेज त्यांना असणं किंवा ते घेणं त्यांना खूप गरजेचं आहे.
1: बरं, आत्मनिर्भर भारत यामुळे स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेल्या अशा काही महिलांच्या उदाहरणं तुम्हाला सांगता येतील?
0: हो, नक्कीच. खूप सारी उदाहरणं आहेत अशी जी आपण सांगू शकतो. आमच्याच कोसबाडलाच आम्ही काही गट आहेत, तर त्या गटामधल्या महिला सुरुवातीला त्या घरीच, म्हणजे त्यांच्या शेतातली कामं एवढंच त्यांचं हे होतं, त्या काही महिला होत्या ज्या कंपनीमध्ये वगैरे कामाला जायच्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे घोळवळ वगैरे त्या भागामध्ये चिकू मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सो त्यांनी चिकू जे आहे, तर चिकूवर प्रक्रिया करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यातल्या 4-5 महिलांनी ते बनवायला सुरुवात केली, परंतु मार्केटिंग त्यांना बरोबर जमत नसल्यामुळे त्यांनी ते सोडलं. परंतु जेव्हा नंतर हळूहळू त्यांना हे कळायला लागलं की आपण हा व्यवसाय जर केला तर याच्यामधनं आपल्याला जास्त पैसे मिळू शकतात, त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने मग पॅकेजिंग असेल, लेबलिंग असेल, या सगळ्यांचं प्रशिक्षण घेतलं, या सगळ्यांचं त्यांनी कौशल्य प्राप्त केलं. आणि आता त्या महिला ज्या आहेत तर त्या एका वर्षामध्ये 10 लाख रुपये कमवत आहेत. त्यांना वेगवेगळे पारितोषिकं मिळालेले आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, आणि त्यांनी स्वतःचं एक मोठं युनिट तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं मोठे ड्रायर्स आहेत त्यांच्याकडे, नंतर आधुनिक पद्धतीने त्यांनी पॅकेजिंगचे आणि लेबलिंगचे त्यांच्याकडे मशिनरी आहेत. आणि भारत सरकारची एक PMFME, प्रधानमंत्री अन्न सुरक्षा प्रक्रिया योजना आहे, तर त्या PMFME योजनेचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे. आणि त्याच्यामधनं आता त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांची जी फळ प्रक्रियेचं उत्पादन आहे ते खूप छान पद्धतीने घेत आहेत. तर हे खूप चांगलं असं उदाहरण आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आमच्याकडल्या काही महिला ज्या आहेत त्या शिलाई काम त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी कौशल्य स्थापन केलेलं आहे. आणि त्या, जसं मी मगाशी पण सांगितलं की त्या शिलाई कामासोबत त्यांनी वारली पेंटिंगला एक जोड दिली आहे. मग त्यांनी वेगवेगळे प्रोडक्ट त्यांच्या तयार केलेले आहेत. जसं एक त्यांनी की आपलं डायरी विकत घेतो, आपण डायरी घेताना नॉर्मल डायरी कुठे दुकानामधनं जाऊन घेतो, त्यांनी डायरीला छानपैकी वरनं कापडाचं कवर लावलं,
1: बर,
0: त्याच्यावर वारली पेंटिंग केलं आणि
1: अच्छा,
0: त्या डायऱ्या त्या विकतात. तर हे खूप असं कौशल्य आणि वेगळं काम आहे आणि

0: त्यांना सुद्धा वेगवेगळे पुरस्कार जे आहे शासनातर्फे मिळालेले आहे, आणि ते स्वतःची जी कला आहे ते खूप वेगवेगळ्या माध्यमातून अशी अशा पद्धतीने दाखवत आहेत. सो आदिवासी भागामधल्या सुद्धा ग्रामीण महिला खूप मोठ्या पद्धतीने आत्मनिर्भर झालेल्या आहेत.
1: मार्केटिंग करणाऱ्या काही महिलांची उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला?
0: हो, आता जसं मी बानघरचं एक उदाहरण दिलं की ज्या महिला मशरूम करतायत. आता मशरूम आपल्याकडे आपण बघतो की मशरूम जे आहे ते लोकांना खायला एवढं अजून माहिती नाही आहे, परंतु एवढ्या ग्रामीण भागामध्ये राहून त्या महिला मशरूमची विक्री करतात. त्यांनी विक्री करण्यासाठी जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स यूज केले आहेत, काही सोशल मीडियाचा त्यांनी वापर केलेला आहे, स्वतः त्या मार्केटमध्ये जातात किंवा जे जवळपासचे जे त्यांचे गावांमधले
1: आठवडी बाजार
0: तर वेगवेगळ्या गावांमधला आठवडी बाजार आहे तिथे जाऊन त्या विकतात. त्याच्यानंतर एक्झिबिशन्सला त्या विकतात. सो आता असं झालेलं आहे की त्यांच्याकडे लोक येतात की आम्हाला तुमच्याकडे जो माल आहे तो पाहिजे आहे. तर सुरुवातीला थोडंसं आपल्याला त्याच्यासाठी स्ट्रगल करायला लागतो, पण त्याच्यानंतर लोकांना जेव्हा कळतं तर लोक आपल्यापर्यंत येतात.
1: बरं, यामध्ये येऊ पाहणाऱ्या स्त्रियांना मुलींना काय तुम्ही सांगाल?
0: हेच सांगेल मी की आपल्या प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं एक कौशल्य असतं, ते कौशल्य आपण ओळखलं पाहिजे आणि ते ओळखून तुम्ही त्या कौशल्याला अजून चांगल्या पद्धतीने एखादं प्रशिक्षण घेऊन त्या कौशल्याला आपण प्रशिक्षणाची जर जोड दिली तर तुमचं कौशल्य अजून चांगल्या पद्धतीने वाढेल आणि तुम्ही चांगला उद्योग सुरू कराल. उद्योगात येण्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही आहे की आत्ता माझ्या 40 आहे किंवा 50 आहे तर मी कसा उद्योग चालू करू. तुम्ही कुठल्याही वयामध्ये उद्योग चालू करू शकता. पहिले फक्त एकच आहे की व्यवस्थित प्रशिक्षण घ्या, व्यवस्थित शिका आणि त्याच्यानंतर पहिला छोटा चालू करा आणि त्याच्यानंतर आपल्याला उद्योग जो आहे तो हळूहळू आपल्याला वाढवता येतो. आणि शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत ज्याच्यामधनं त्याचा आपल्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा फायदा आपल्याला घेता येतो.
1: बरं, लोकल फॉर व्होकल या संकल्पनेबद्दल तुमचं काय मत आहे?
0: खूप छान संकल्पना आहे ती, कारण जर आपण आपल्याच गावातल्या लोकांनी बनवलेले प्रोडक्ट जर घेतले आणि त्याला जर आपण प्राधान्य दिलं तर आपल्याला जे दुसऱ्या देशातल्या किंवा दुसऱ्या बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. गावातल्या लोकांनी जर गावामध्येच जर वेगवेगळे उद्योग चालू करून त्यांनी त्याच गावामधल्या लोकांनी त्यांच्या उद्योगाला जर पाठिंबा दिला आणि त्या वस्तू घेतल्या तर तिथल्याच गावातल्या लोकांना रोजगार निर्मिती होईल. नाहीतर काय होत आहे, गावामध्ये गाव ओसाड पडत आहेत, गावातली सगळी मंडळीकडे येत आहे आणि मग त्याच्यामुळे गावं ओसाड पडत आहेत, गावामध्ये कोणी राहत नाही आहे. पण तिथल्या मुलांनी जर तिथेच उद्योग चालू केले तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे ते आपल्याला पैसा पण मिळणार आहे आणि जी आर्थिक व्यवस्था आहे आपली तीसुद्धा उंचावणार आहे आणि जी गावं जी ओसाड पडत आहेत तीसुद्धा ओसाड पडणार नाही. शहरावर पण सुद्धा त्याचा जास्त भर जो आहे तो पडणार नाही. त्याच्यामुळे लोकल फॉर व्होकल ही खूप छान योजना आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण बघतो की प्रत्येकाला काही नोकऱ्या मिळणार नाही आहेत. सो त्याच्यामध्ये आपण उद्योगधंदा चालू करणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आपण कुणावरही आपण आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांचं शिक्षण जे आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. सो आपण स्वतः प्रत्येकीने आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे.
1: भविष्यामध्ये भारत पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ शकेल का?
0: अगदी अगदी, जर प्रत्येकाने मनावर घेतलं, जर प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक पुरुषाने जर मनावर घेतलं की आपल्याला आपला भारत आत्मनिर्भर करायचा, आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करू ना की आपण तिथनं बाहेरनं आयात करू. सो आपल्याला जर आपण बाहेरच्या देशामध्ये वस्तू निर्यात करायला लागलो तर आपली अर्थव्यवस्था आहे ती खूप उंचावेल आणि ती अर्थव्यवस्था जर उंचावली तर प्रत्येकाचं राहणीमान सुद्धा याच्यामध्ये चांगलं होईल. आपल्याला ज्याही काही सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीच्या मिळतील. त्यामुळे हा जो भारत देश आहे हा नक्कीच आत्मनिर्भर भारत हा होऊ शकेल.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण आत्मनिर्भर भारत आणि ग्रामीण महिला याविषयी ऐकत होतो आणि नक्कीच ग्रामीण भागातल्या महिला यामध्ये उतरल्या तर शहराकडे येणारा लोंढा जो आहे तो थांबेल, ग्रामीण भागांचा विकास होईल, आर्थिक स्तर उंचावतील आणि अर्थातच आपल्या भारत देशाची सर्वांगीण प्रगती होईल. तर रूपा मॅडम, आज तुम्ही आलात आणि खूप छान आम्हाला या संकल्पनेविषयी माहिती दिलीत. आमच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल यामुळे नक्कीच. तर कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 3:35 होत आहेत. बालमित्रांसाठी
1: नमस्ते छोट्या दोस्तांनो, या वेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. माझ्या छोट्या दोस्तांनो, कार्यक्रम तर आपण ऐकणार आहोतच, पण तुम्हाला माहितीये का आज आहे 11 ऑक्टोबर. आजपासून काय सुरू झालं? अनेकांना माहिती असेल की आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. आज घटस्थापना, देवीच्या विविध रूपांचं पूजन, तसंच अनेक ठिकाणी महालक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. देवी अर्थात शक्ती हे सृजनत्वाचं प्रतीक. नवनिर्मितीक्षम असणारी ही शक्ती तिच्या दर दिवशीच्या म्हणजे 9 दिवसांच्या 9 रूपांमध्ये आपल्याला काही सांगत असते. बुद्धिदायिनी सरस्वती देवी तर ज्ञानदायिनी पण आहे. शालेय वयातील विद्यार्थ्यांसाठी हे शारदीय नवरात्र आणि त्यानंतर येणारा दसरा फार महत्वाचा. आळस, मूढता, कंटाळा यावर मात करून आपल्या हातून नवीन सर्जनशील काही घडू दे. अभ्यास, वाचन, नवीन गोष्टी शिकणे यासाठी मागणं मागायचं आणि दसऱ्याला सीमोल्लंघन अर्थात नवीन सुरुवात करायची. कशाची? तर भक्ती, शक्ती आणि स्वतःमधील प्रतिभा, नवोन्मेषता यासाठी ही सुरुवात करायची. सरस्वती स्तवन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया.

0: आता आपण ऐकणार आहोत संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत प्रिशा कापसे, शंतनू गायकवाड, अभिरू जोशी, शरण्या सोमा, कशिश सांडा, काव्या पासलकर, पार्श्वी गदिया, नील कुलकर्णी, शिवांश पाटील, ईशान शाळीग्राम, कृष्णचंद्रा एन, ओवी शिंत्रे, विहा मालवीया, स्वरा चोबे, वृष्टी दवे आणि अमेय सुतार. चला तर ऐकूया संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.
1: नमस्कार, शुभसंध्या.
2: शुभसंध्या. पण आजची शुभसंध्या थोडी खास आहे, कारण आज आम्ही आलो आहोत तुमच्याशी गप्पा मारायला.
1: गप्पा? अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
2: अरे हो, विसरलोस बर का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
1: आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक सुंदर मनोरंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी वातावरण जरा मंगलमय करूया. मंगल वाद्य म्हणजेच बासरीच्या सुरावटींनी ऐकूया राग हंसध्वनी.

0: वा, बासरीवादनाने वातावरण अगदी मंगलमय झाले बरं का. आपली संस्कृती म्हणजे नक्की काय?
1: आपली भाषा, आपले साहित्य, आपल्या परंपरा, आपली मूल्ये आणि आपल्या मातीशी जोडलेली आपली नाळ, हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य.
0: आपली संस्कृती म्हणजे केवळ सण उत्सव नव्हेत, तर आपली संस्कृती म्हणजे आपली भाषा, साहित्य, कला, परंपरा, विचार आणि संस्कार यांचा सुवर्ण संगम.
1: आजच्या या कार्यक्रमातून आपण मराठी भाषेचा गोडवा, संस्कृत भाषेची समृद्धता आणि भारत मातेचा गौरव अनुभवणार आहोत.
0: तर चला या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करूया ज्ञानाची आणि विद्येची देवता माता सरस्वतीच्या वंदनेने. सादर करीत आहोत सरस्वती स्तवन.

0: वा, किती सुंदर आणि भक्तिमय वंदना. वातावरण एकदम मंगलमय झाले आहे.
1: मला सांग बरं, आपल्या भावना व्यक्त करणारी आपली सर्वात जवळची भाषा कोणती?
0: नक्कीच आपली मायबोली मराठी.
1: मराठी म्हणजे केवळ एक भाषा नाही, ती संतांची वाणी आहे, साहित्यिकांची लेखणी आहे आणि आपल्या भावनांचा आवाज आहे.
0: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांपासून ते अगदी पु ल देशपांडेंसारख्या आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठीचा प्रवास अत्यंत समृद्ध आहे.
1: पण मराठीचा गोडवा फक्त गंभीर साहित्यामध्येच नाही,
0: खरं तर तो विनोदातही आहे.
1: मग चला अनुभवूया मराठी विनोदाची एक सुंदर झलक. मराठी साहित्यातील पु ल देशपांडे यांच्या प्रसिद्ध बटाट्याची चाळ या पुस्तकातील उपास हा विनोदी प्रसंग जो आमच्या पाठ्यपुस्तकातही आहे तो आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. बटाट्याच्या चाळीतले सगळे शेजारी पंतांच्या वाढत्या वजनाविषयी काळजी करत आहेत. बघूया सर्व उपाय करून पंतांचे वजन कमी होते का ते.

0: नमस्कार पंत. अहो पंत नमस्कार, लक्ष कुठे तुमचं?
1: नाही ती भानगडे उगीच हात दाखवून अवलक्षण पेलं नाही तेव्हा खासगी झालं.
0: अहो काय झालं, का मनाशी बडबडताय?
1: सोकोजी तुम्हाला म्हणून सांगतो, वाढत्या वजनाविषयी नाही ती वाक्य कानावर पडू लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नाही. 181 पाऊंड हे कार्ड रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर फिरत असतं, त्यामुळे माझी झोप उडाली हो. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा मी करणार आहे.

0: नाही तो येऊन मला डझन वारीने सल्ले देऊन जातो.
1: तुला सांगतो मी पंत, तू डायट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नावही काढू नकोस.
2: हो, म्हणजे कुठे राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाटे तिथं म्हणू नका, अहो वजन वाढेल.
1: ए इडियट, सगळ्या गोष्टी जोक काय मारतोस नेहमी. मी तुला सांगतो पंत, तू बटाटा सोड.
0: बटाट्यांचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा, आधी भात सोडा.
2: भातानी थोडीच लट ठेवायला होतं, आमच्या कोकणात सगळेच भात खातात की. तुम्हाला काही सोडायचंच असेल ना तर ती डाळ सोडा, पण भात नको.
0: मुख्य म्हणजे साखर सोडा.
2: मी सांगू का, मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं.
0: पंत तेल आणि तळलेले पदार्थ सोडा.
1: अहो पंत दिवसा झोपणं सोडा.
0: खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा, बसून बसून वजन वाढतं.
2: अहो पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध. मी बघा 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय, आपण तर आयुष्यात एक्सरसाइजच नाही केला. तुझी कुंभरास निकुंभ लग्न आहे, नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाळ्या राहणार. आणि लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे.
3: दोरीवरच्या उड्या मारा, माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरले दोरीवरच्या उड्यांनी.
4: चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही, आणि आता काय लागतोय तेवढं सांग.
2: अहो, म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिन साखरेचा हा म्हणून दिला तो बिन साखरेचा नव्हताच मुळी.
4: नव्हता? मग मला बिन साखरेचा चहा म्हणून काय सांगितलास?
2: थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिन साखरेचा चहा केला की साखर न घालता.
4: म्हणजे खाल्लास? अग, किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतंय माझं वजन, पण सांगितलं का नाही मला.
2: उगीच आडाओरडा करू नका, वजनाचं ते काय मिलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावा, मी स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो. वाढलं तर वाढू दे वजन.
4: आता ते लाडू कशाला केलेस, साखर असेल त्यात.
2: इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्याने घराण्यात केले कोणी.
4: बस, यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास.
5: अनेक दिवसांच्या डाएट नंतर पंतांच्या वजनाविषयी बटाट्याच्या चाळीतली लोक बोलू लागले.
2: पंत फरक दिसतोय ह?
3: पंत भलतेच काय रुडावलेत?
4: अरे वा, म्हणजे वजन घटलेलं दिसते, वजन करून बघायला काही हरकत नाही.
3: आम्हाला पण उत्सुकता आहे पंत, चला तर मग तिकिटावर वजन करायला.
1: काय झालं, किती भरलं वजन पंतांचं?
3: बापरे, 192 पाऊंड, म्हणजे आधीपेक्षा वाढलंच की.
1: हो ना, काय तो साखरेचा चहा बंद केला,
0: वरण भात सोडून गुरासारखा पाला खाल्ला.
3: यांच्या दोरीवरच्या ओढ्यांनी आमच्या छतावरून पावडर पडायला लागली.
2: ओ, मुख्य म्हणजे वडापाव, मिसळ, समोसा हे आवडते पदार्थ सोडले.
4: एवढी सगळी उठाठेव करून काहीच फरक नाही. बस ठरलं आता.
1: आता काय ठरवलंस?
4: चांगलाच पर्याय काढलाय, आजपासून डाएट हा प्रकार बंद. खायचं, प्यायचं आणि मस्त राहायचं.

0: वा, हसवता हसवता विचार करायला लावणारे अप्रतिम सादरीकरण.
1: खरंच साहित्याची ताकदच अशी असते, ते आपल्याला हसवते, विचार करायला लावते आणि नकळत काहीतरी शिकवूनही जाते.
0: पण आपल्या भारतीय संस्कृतीचा साहित्यिक वारसा केवळ मराठी पुरता मर्यादित नाही.
1: हो, या भूमीने जगाला दिली आहे एक अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषा,
0: संस्कृत. संस्कृत म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेचा अमूल्य ठेवा.
1: वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि अनेक ज्ञानग्रंथांच्या माध्यमातून संस्कृतने भारतीय संस्कृतीला समृद्ध केले.
0: आणि संस्कृत कथांमध्ये तर ज्ञानाबरोबरच जीवनाचे सुंदर संदेशही मिळतात.
1: चला तर मग अशीच एक बोधप्रद संस्कृत कथा दुग्धकूप ऐकूया. एका राजाला आपल्या राज्यात दुधाची विहीर तयार करायची आहे. प्रजा त्याला मदत करते का ते बघूया या कथेत.
2: दुग्धकूप. पुरा एकः कर्तव्यपरायणः न्यायप्रियः च नृपः आसीत्. तस्य राज्ये सर्वे जनाः प्रसन्नाः सम्पन्नाः च आसन्. कस्यापि वस्तुनः अभावः नासीत्. एकदा राजा अचिन्तयत्, धनधान्यैः परिपूर्णे मम समृद्धे राज्ये एकः दुग्धकूपः अपि भवेत्. निर्धनाः, धनिकाः, सर्वे प्रजाजनाः दुग्धेन परिपुष्टाः, एतेन लाभान्विताः च भवेयु. अपि च एषः दुग्धकूपः मम राज्यस्य गौरवं भूत्वा मम कीर्तिम् अपि प्रसारयितु. नृपस्य चराः सर्वस्मिन् राज्ये घोषणाम् अकुर्वन्. आकर्णयन्तु, आकर्णयन्तु युवकाः, युवतयाः, वृद्धाः, सर्वे अवधानेन राजाज्ञाम् आकर्णयन्तु. राजप्रासादस्य निकटे स्थितायां वाटिकायाम् एकः कूपः अस्ति. अद्य रात्रौ प्रत्येकः नागरिकः तस्मिन् कूपे एकं घटमितं दुग्धं पातयेत्. एवं जलकूपः दुग्धकूपः भविष्यति. एतां घोषणां श्रुत्वा प्रत्येकः नागरिकः अचिन्तयत्, सर्वे जनाः तु कूपे दुग्धम् एव पातेष्यन्ति. यदि केवलम् अहम् एकः दुग्धस्य स्थाने जलं पातयेयं तर्हि रात्र्याः अन्धकारे कः अपि द्रष्टुं न शक्ष्यति यत् मया जलं क्षिप्तम् इति मत्वा प्रत्येकं जनः कूपे जलम् एव अक्षिपत्. प्रातः कूपं द्रष्टुम् आगतः नृपः जलपूरितं कूपं दृष्ट्वा खिन्नः, निराशः च अभवत्. प्रजा मम विनन्तिं न अशृणोत् इति मत्वा राज्ञा देयकरः वर्धितः, प्रजायाः एव हानि जाता. एषा कथा अस्मान् शिक्षति यत् सर्वे स्वकर्तव्यं पालयेयुः, परं यदि एकाकी अहं न पालयेयं तर्हि कापि हानि न भविष्यति इति चिन्तनम् एव अहितकारम्. सर्वेषां हिताय, कल्याणाय च सर्वैः एव स्वकर्तव्यपालनम् आवश्यकम् अस्ति. धन्यवाद.
0: अरे वा, खूपच बोधप्रद कथा आहे. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी नक्कीच पार पाडली पाहिजे.
1: आज आपण तीन सुंदर गोष्टी अनुभवल्या.
0: मराठीचा गोडवा,
1: संस्कृतीची समृद्धता
0: आणि भारतीय संस्कृतीचे वैभव.
1: पण या सर्वांना जोडणारी एक गोष्ट आहे,
0: ती म्हणजे आपली भारतभूमी.
1: वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळे सण,
0: पण भावना मात्र एकच, भारतीय.
1: आता या सुंदर कार्यक्रमाची सांगता करूया आपल्या भारत मातेला समर्पित एका देशभक्तीपर गीताने. हे गीत सुद्धा आमच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे बरं का, प्रियतम अमुची भारत माता.

0: ज्या मातीत आपण जन्मलो,
1: ज्या भूमीने आपल्याला ओळख दिली,
0: ज्या देशासाठी असंख्य वीरांनी त्याग केला,
1: त्या भारत मातेला आमचे मनपूर्वक नमन।
0: शब्द थांबतील,
1: सूर थांबतील,
0: पण आपल्या संस्कृतीची ही सुंदर गाथा कधीच थांबणार नाही।
1: आपली भाषा जपूया,
0: आपली संस्कृती जपूया।

0: या कार्यक्रमाचे निवेदक होते प्रिशा कापसे व शंतनु गायकवाड. बासरी वादक होते कृष्णा चंद्रा एन, काव्या पासलकर व नील कुलकर्णी. तबला आणि ढोलक साथ होती अमेय सुतार याची. संवादिनीवर होता ईशान शाळीग्राम. अन्य कलाकार अभिरू जोशी, पार्श्वी गदिया, स्वरा चोबे, वृष्टी दवे, विहा मालविया, ओवी शिंत्रे, शिवांश पाटील, कशिश सांडा आणि शरण्या सोमा.
1: संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि विविधांगी गोष्टी, गाणी, समूहगीत, बासरी वादन असं त्यांनी बरंच काही आपल्याला ऐकवलं. खूप ऊर्जा तर नक्कीच मिळाली आपल्याला, हो ना?

बराय तर मित्रमैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. तुम्ही आम्हाला पत्र पाठवा, फोन करा, एसएमएस करा, पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार, अच्छा, टाटा.

हा कार्यक्रम आपण ऐकला ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपवरून. आता चित्रपट संगीत गीतबहार.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय। श्रोते हो, शाहिरी काव्य हे शृंगार रस आणि वीर रस यावर आधारलेलं आहे। हास्य रस मात्र यामध्ये अभावानेच आढळतो। विनोदाचं प्रमाण शाहिरी काव्यामध्ये अगदीच नगण्य आहे। इतर शाहिरांपेक्षा शाहीर परशराम यांचं अवलोकन मोठं सूक्ष्म होतं। गेल्या कार्यक्रमात त्यांचं काव्य कसं होतं हे आपण अनुभवलेलं आहेच आहे। सामाजिक विसंगतीचं दर्शन विनोदी ढंगानं त्यांनी आपल्या काव्यामध्ये कुशलतेनं घडवलेलं आहे। बावी या गावामध्ये कुंभाराचा गंपू गरिबीनं पुरता गांजलेला होता, पण तो अतिशय आळशी होता। कामधंदा करण्याचा त्याला कंटाळा आला होता। त्याच्या बरोबरीची पोरं लष्करात भरती झाली होती। ती पोरं 4 दिवसाच्या सुट्टीवर आलेली। त्यांच्या तोंडून लष्कराच्या गोष्टी ऐकून गंपू लष्करात जायला तयार झाला। बरोबरीच्या पोरांनी त्याला लष्करात येऊ नकोस, हे तुझं काम नाही असं परोपरीनं सांगितलं, पण तो ऐकायलाच तयार नाही। उलट त्यानंच पोरांना सुनावलं, इथं भुकेनं मरण्यापेक्षा रणात मेलेलं बरं, शिवरायांचं मरण आलं तर वाईट काय आहे। बायकोचा निरोप घेऊन गंपू लष्करामध्ये गेला। पुढं काय झालं हे जाणून घेण्यापूर्वी कैवारी चित्रपटातली एक लावणी आपण सुरुवातीला ऐकणार आहोत। ती अनुराधा पौडवाल यांनी गायलेली आहे।

0: फिरला माघारी
1: का फिरला
0: मग बाई नुसत्या नजर बाणन जाय बंदी ही स्वारी हाय हाय हाय हाय कसा घायाळ कसा

श्रोते हो, या लावणीपूर्वी गंपू लष्करामध्ये गेल्याची बातमी मी तुम्हाला सांगितली. बायकोचा निरोप घेऊन

गंपू लष्करात गेला खरा, पण तिथं मात्र त्याची खूप फजिती झाली. त्याला लष्करातून अक्षरशः पळून यावं लागलं. आणि या घटनेवर आधारितच शाहीर परशराम यांनी लष्कराचे सुख या नावाची एक विनोदी लावणी लिहिलेली आहे बरं का. ही लावणी म्हणजेच तमाशा क्षेत्रातली पहिली बतावणी आहे असं म्हटलं जातं. लष्करात गेलेला हा शेंदाड शिपाई बऱ्याच दिवसांनी लष्करी पोशाखात मोठ्या आविर्भावात घरी येतो. त्याचा पोशाख पाहून बायको अचंबित होते. तेव्हा तो बायकोला म्हणतो, लष्कराचे काय सुख सांगू गे तुझं नारी, तुझे प्रीतीस्तव ते सोडून आलो घरी. आन्ही बाळ सराईत आधीच घोडेस्वार, जाताच लागला लष्करात रोजगार. दिला बसायास भला घोडा धन्याचा प्यारा, पंगतीचे ताट दिले मशाल दिमाखदार. बक्षिसा मिळवल्या चवरी अन अबदागीर, दौलत मिळवली भर उंट दोन चार. अशी तो बढाई मारत असतो. बायकोलाही ते खरं वाटतं, ते त्याची सेवा करू लागते. आम्ही मर्दुमकी गाजवून मिळवलेली बक्षीस धन दौलत वाटेमध्ये भिल्लांनी लुटली असं तो तिला सांगतो. आणि त्यामुळंच घरी संपत्ती न आणण्याचं कारण तो तिला सांगतो. बायकोला आपल्या नवऱ्याच्या कर्तबगारीचं खूपच कौतुक वाटतं. त्यामुळं ती करी गोड गोड जेवा या समया लावून, करी खुशामत अर्जीने पुढे उभे राहून, गेली महालामध्ये दिला पलंग बिछावून, शेजारी निजले दोघे लई प्रीत लावून. पुढं काय होतं ते आणखीन एका ढंगदार लावणीनंतर आपण ऐकणार आहोत. यानंतरची जी ढंगदार लावणी आपण ऐकणार आहोत ती चिमणराव गुंड्या भाऊ या चित्रपटातली आहे, कसे तुम्ही अवचित राया आला.

कुंभाराचा गंपू लष्करामधून परत येतो आणि बायकोसमोर फुशारकी मारतो. पुढं काय होतं ते बघूया. दुसऱ्या दिवशी त्याला आंघोळीसाठी त्याची बायको गरम पाणी देते, त्याच्या अंगाला उटणं लावते, तेव्हा त्याच्या डोक्याला पडलेलं टक्कल आणि खांद्याला पडलेले घट्टे तिला दिसतात. याचं कारण ती तेव्हा विचारते. तो मोठ्या अभिमानाने सांगतो, पाठीशी ढाल खांद्यावर बंदूक अमुच्या, कमरेला साज परदाळे सुर्या निमच्या, आम्ही केली लढाई पाछायाशी रुमच्या, करकरा निरपल्या जेव्हा चमाचम चमच्या, गोळ्यांचा बरसतो पाऊस अति सुसुमाच्या, रक्ताचे वाहती पूर नद्या रुमधुमच्या, लढणार असाम्या निवडक जाण आमच्या. अशी बढाई मारणाऱ्या या शिपायाचं एक दिवस पितळ उघडं पडतं. त्याला जामीन राहिलेला लष्करातला एक शिपाई शोधत शोधत त्याच्या घरी येतो आणि त्याच्या बायकोला सांगतो, हा लष्करामध्ये शिपाई नव्हता तर साधा बिगारी होता. माथ्याला टक्कल पडले मोळी वाहता, खांद्याला पडले घट्टे बादले वाहता, बादल्याची मोडली काठी याचे हाता, याला सकाळीच उठून मारितील लाथा, जेव्हा झाली लढाई बुणग्यांमध्ये हा होता. हे ऐकून बायको नवऱ्याकडं रागारागानं बघते. जामीन राहिलेला तो शिपाई पुढे त्याच्या बायकोला सांगतो, पोशाख पळाला घेऊन येता येता हेलपाटा पडला इथवर याच्या करता, खरे काय ते समजल्यानंतर नारीचे झिजले कपाळ पाया पडला, वाण्याची उधारी देऊ कशाने आता. अशी ही लावणी शाहीर परशुराम यांनी लिहिलेली आहे. चला आणखीन एक आपण ढंगदार लावणी ऐकणार आहोत. आपली माणसं चित्रपटातली ही लावणी आशा भोसले आणि वर्षा भोसले यांनी गायली आहे. राजेश मुजुमदार यांच्या गीताला संगीत राम लक्ष्मण यांचं आहे.

अंगामध्ये कर्तबगारी नसताना पोकळ बढाई मारणाऱ्या शेंदाड शिपायाची ही लावणी ऐकताना त्यावेळचे प्रेक्षक अगदी हसून हसून हैराण होत असणार यात शंकाच नाही. पेशवे काळामध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा नव्हता, त्यामुळं त्या काळात बरेचसे पुरुष हौसेनं किंवा गरजेपोटी दोन दोन बायका करत असायचे, पण घरात दोन बायकांचं पटत नसायचं. सतत त्यांची कशावरून तरी भांडणं व्हायची. अशाच एका हौशाची दोन बायकांमुळं कशी फजिती झाली ते एका लावणीमध्ये शाहीर परशरामानं खुमासदारपणे रेखाटलेलं आहे. पहिली बायको असतानाही काही दिवसांनी दुसरी बायको केली तेव्हा आपोआपच थोरलेपणाचा मान पहिल्या बायकोकडं आला. तिला वाटायचं नवऱ्यानं आपल्याकडंच नेहमी यावं. तेव्हा ती तक्रार करते आणि म्हणते, वडीलपणाचा मान मजकडे निस्तुक झाला पती बैल, आधीच बसवले डोईवर याने मग ती मजला कशी भिईल, जर का म्हणत हाणीन मारीन याच्या डोळ्या आसू येईल, बोला बोलावे विचारे करता ही काय त्याला स्वर्गीने येईल. तुम्ही ऐका देऊनी चित्त ही वडीलपणाची रीत, मजपाशी असावा नीत, चोरी छपीने इजपाशी जावा इचा नसावा लैतोरा. पण हिचं हे म्हणणं धाकट्या बायकोला काही पटत नाही, कारण थोरलीपेक्षाही तरुण असते. ती काय म्हणते ते आपण जाणून घेणार आहोत एका ढंगदार लावणीनंतर. सासूरवशिण चित्रपटातली एक लावणी आपण ऐकणार आहोत, चिंतामणी पोद्दार यांचे शब्द, बाळ पळसुले यांचं संगीत.

0: एका नवऱ्याच्या दोन बायका त्यानं केल्या आणि पुढं त्याची कशी फजिती होती आणि त्या दोघींमध्ये कसं भांडण होतं हे सध्या आपण विनोदी लावणीमधून जाणून घेतोय. दुसरी बायको म्हणते ती थोरल्या सवतीलाच म्हणते, निजाय बसायचे दिवस माझे तुवा पायती राहावे पडून, जर का माझा हेवा करशील चौगामधी नेईन वढून, का मजला आणिले करून पहिल्या उमतीचे तारुण, भररसा आले रस भरून रात्रंदिवस करीन मौजा माय बापाने दिले बिजवरा, पोट पिकावे हिची इच्छिते पुढे होईल हा म्हातारा. असं या दोघींचं घरात भांडण सुरू झालं. काही केलं ते भांडण मिटेना, दोघीही आपापल्या म्हणण्यावर ठाम होत्या. दोघींनाही आपल्याकडेच नवरा हवा होता. मग शेवटी दोघींनी विचार केला आणि नवऱ्याच्या शरीराची वाटणी करून घेतली. रात्री दोघीही नवऱ्या शेजारी झोपल्या. मग झोपेमध्ये काय झालं, झोपेमध्ये दिली कलथी पतीने इचा पाय गेला तिच्यावरी, रागे रागे उठली थोरली घेऊन वरवंटा काय करी, उठसवती जागी राहाय तुझ्या वाटणीचा पाय मजकडे आला पहाय, पायावरती हंडला वरवंटा पती कापतो थरथरा, रागे रागी उठली धाकटी तिने मोडला तो दुसरा. अशी ही विनोदी लावणी अतिशयोक्तीवर आधारलेली होती. दोन बायकांमुळं नवऱ्याला खरं सुख लाभत नाही, त्याच्यामुळं त्याची अनेक वेळेला फजितीच होत असते हे या लावणीतून त्यांनी सांगितलेलं आहे. त्या काळामध्ये दोन बायका करणाऱ्यांची संख्या अधिक होती, त्यामुळं तमाशा बघायला येणाऱ्या प्रेक्षक वर्गाला या लावणीमुळं आपलंच सुखदुःख आपणच पाहत आहोत हे असं वाटत असणार, किंवा अनेकांनी शेजारच्यांची झालेली फजिती पाहिली असणार आणि आता तेच लावणीमध्ये ऐकल्यानंतर त्यांना अधिकच आनंद होत असणार. थोडक्यात ज्यांना भोगलेलं अनुभवलेलं आणि पाहिलेलं आहे अशा सर्वांनाच या लावणीनं हसायला लावलेलं आहे. याच विनोदी लावणीबद्दल बोलूया एका ढंगदार अशा लावणीनंतर. पाठराखीण चित्रपटातली फैयाज आणि सहकाऱ्यांनी गायलेली जगदीश खेबुडकरांची रचना आपण ऐकणार आहोत. जलसंगीत राम कदम यांचं आहे. सावकार तुमची न्यारी तऱ्हा व्याजाचा दर जरा कमी करा.
1: अहो एका गावात अप्रूप घडलं.
2: काय घडलं ग बाई?
1: उष्ण फेडून रिन मी काढलं.
2: कशासाठी?
1: अहो दाम दुपटीनं आकडं चढलं. आता सांगा हे केवढ्याला पडलं?
2: चा चा चा चा, अहो हे लय महाग पडलं.
1: अहो सावकार

0: आज वाजले
1: भागाच्या जवळ
0: दुसरी सभा ठळक बातम्या.
2: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. उथळ पाण्यात काम करू शकणारी मंगरोल ही पाणबुडी रोधक नौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी लॉकेट लॉन्चर आणि मारिज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप

0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार असल्याचं विरोधी पक्षांनी जाहीर केल्यासंदर्भात ते बोलत होते. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्ष त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या प्रारूपासाठी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 548 अंकांची घसरण झाली आणि तो 71,925 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157 अंकांची घसरण नोंदवत 22,363 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहे. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आजच्या कार्यक्रमात मनाली घोष यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. मनाली घोष यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित ख्यालाची बंदिश 1 तालात आहे, द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना हार्मोनियमची 7 विनोद पडगे यांनी आणि तबल्याची 7 प्रसून चॅटर्जी यांनी केलेली आहे. ऐकूया मनाली घोष यांनी गायलेला राग मुलतानी.

मनाली घोष यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता पण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी, तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवा वाणी.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटी म्हणजेच उधारीचं व्यक्तिमत्व या विषयावर. आणि या विषयावर गप्पा मारणारे आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे. चला तर मग ऐकूया अश्विनी याविषयी नेमकं काय म्हणते.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि कदाचित आपल्या आयुष्याशी अगदी जवळचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटीज म्हणजेच दुसऱ्यांकडून नकळत उधार घेतलेलं व्यक्तिमत्व. ट्रेंड्स, एस्थेटिक्स, इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया आणि समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांचा आपल्या विचारांवर, आपल्या आवडींवर, आपल्या दिसण्यावर, आपल्या बोलण्यावर आणि कधीकधी तर आपल्या स्वप्नांवरही परिणाम होतो. प्रश्न असा नाही आहे की आपण ट्रेंड्स फॉलो करतो का, प्रश्न असा आहे आपण ट्रेंड फॉलो करतोय की ट्रेंड आपल्याला फॉलो करायला लावत आहे. आज सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्याला दररोज हजारो प्रकारची माणसं, त्यांची जीवनशैली, कपडे, भाषा, विचार, करिअर, रिलेशनशिप्स, फिटनेस रुटीन्स, ट्रॅव्हल आणि सक्सेस स्टोरीज दिसतात. काही सेकंदांत आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि या सततच्या एक्सपोजरमुळे आपल्याला अनेक नवीन कल्पना मिळतात. हे चांगलंही आहे. आपण नवीन गोष्टी शिकतो, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेतो, नवीन स्किल्स शिकतो, करिअर अपॉर्च्युनिटीज शोधतो आणि स्वतःला व्यक्त करण्याचे नवे मार्ग मिळतात. पण या सगळ्याबरोबर एक अतिशय सूक्ष्म प्रतिक्रिया सुरू होते. आपण पाहतो, आपल्याला आवडतं, आपण पुन्हा पाहतो आणि नकळत आपण ते स्वतःमध्ये आणायला सुरुवात करतो. एखाद्या इन्फ्लुएन्सरची बोलण्याची पद्धत आवडते, आपण तशीच बोलायला लागतो. एखाद्याची ड्रेसिंग स्टाईल आवडते, आपण तसंच कपडे घालू लागतो. एखाद्याची मॉर्निंग रुटीन पाहतो आणि वाटतं माझं आयुष्यही असंच असायला हवं. एखाद्याचा रूम एस्थेटिक पाहतो आणि अचानक आपली खोली साधी वाटू लागते. कोणी एखाद्या पुस्तकाची रिकमेंडेशन देतो आणि आपल्याला वाटतं हे पुस्तक वाचलं पाहिजे. कोणी एखाद्या करिअरला ग्लॅमरस दाखवतं आणि आपण स्वतःच्या आवडीपेक्षा त्या करिअरच्या इमेजकडे आकर्षित होतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. इन्फ्लुएन्स आणि आयडेंटिटी एकच गोष्ट नाही. दुसऱ्याकडून प्रेरणा घेणं चुकीचं नाही, पण प्रेरणा घेता घेता स्वतःची ओळख हरवणं ही वेगळी गोष्ट आहे. समजा एखाद्या तरुणाला गिटार वाजवणारा कलाकार आवडतो, त्याचं संगीत ऐकून त्या तरुणाला गिटार शिकण्याची प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण जर तो फक्त त्या कलाकारासारखा दिसण्यासाठी गिटार हातात घेत असेल तर प्रश्न वेगळा आहे, कारण त्याने स्किल निवडलेली नाही, त्याने इमेज निवडली आहे. आज एस्थेटिक हा शब्द तरुणांच्या भाषेत खूप लोकप्रिय झालाय. मिनिमल एस्थेटिक, विंटेज एस्थेटिक, ओल्ड मनी एस्थेटिक, स्ट्रीट एस्थेटिक, स्टडी एस्थेटिक, डार्क अकॅडमिया, कॉटेज कोर अशा अनेक ऑनलाईन व्हिज्युअल स्टाईल्स आपण पाहतो. या एस्थेटिक्समुळे क्रिएटिव्हिटी, फॅशन आणि सेल्फ एक्सप्रेशनला नवीन दिशा मिळू शकते. एखाद्या एस्थेटिकमधून आपल्याला रंगांची, कपड्यांची, फोटोग्राफीची किंवा डिझाईनची प्रेरणा मिळू शकते, पण एस्थेटिक ही ओळख नाही, ती आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असू शकते. एखाद्याला काळे कपडे आवडतात म्हणून तो डार्क पर्सनॅलिटीचा आहे असं नाही. एखाद्याला बुक्स आणि कॉफी आवडतात म्हणून त्याचं आयुष्य एखाद्या स्टडी एस्थेटिकसारखं असेल असं नाही. आणि एखाद्याला लक्झरी आवडते म्हणून तो यशस्वी असेलच असंही नाही, कारण दिसणं आणि असणं यात फरक आहे. सोशल मीडियावर आपण जे पाहतो ते बहुतेक वेळा निवडलेलं, एडिट केलेलं आणि एका विशिष्ट उद्देशाने सादर केलेलं कंटेंट असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या ऑनलाईन प्रेझेंटेशनची तुलना आपल्या पूर्ण वास्तविक आयुष्याशी करणं योग्य नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा एक सुंदर फोटोग्राफ दिसतो, पण त्या फोटोग्राफच्या बाहेर त्याचं आयुष्य कसं आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. आपल्याला एखाद्याचा प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन दिसतो, पण त्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसात काय घडलं हे दिसत नाही. आपल्याला एखाद्याचं सक्सेस स्टोरी दिसतं, पण त्या कथेतले अनेक न दिसलेले प्रयत्न, संधी, अडचणी आणि परिस्थिती, कदाचित काही

रिटर्नच्या व्हिडिओजमध्ये सामावलेले नसतात. म्हणून सोशल मीडियाकडे इन्स्पिरेशन म्हणून पाहिलं पाहिजे, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणून नाही. आपलं आयुष्य कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या 30 सेकंड व्हिडिओमध्ये बसणार नाही आणि ते बसायलाही नको, कारण आपलं आयुष्य आपलं आहे. आता एक प्रश्न, आपण इन्फ्लुएन्सरकडून फक्त कपडे आणि हेअरस्टाईलच उधार घेतो का? तर नाही. कधी कधी आपण ओपिनियनसुद्धा उधार घेतो. एखादा क्रिएटर एखाद्या विषयावर ठाम मत मांडतो, त्याचे लाखो फॉलोअर्स असतात, आपण ते ऐकतो आणि लगेच म्हणतो हो अगदी बरोबर आहे. पण थांबा, आपण ते खरंच विचार करून मान्य केलंय का की ते लोकप्रिय असल्यामुळे मान्य केलंय? हीच क्रिटिकल थिंकिंगची सुरुवात आहे. प्रत्येक व्हायरल ओपिनियन हा योग्य असेलच असं नाही, प्रत्येक ट्रेंडिंग प्रॉडक्ट आवश्यक असेलच असं नाही, प्रत्येक पॉप्युलर करिअर आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही, आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर आपल्या जीवनासाठी योग्य रोल मॉडेल असेलच असं नाही. रोल मॉडेल निवडताना फॉलोअर्स काउंटपेक्षा त्यांची व्हॅल्यूज, कामं, कॉन्सिस्टन्सी, ज्ञान आणि आपल्यावर होणारा परिणाम पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आणखी एक शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना वारंवार पाहतो त्यांचा आपल्या विचारांवर परिणाम होऊ शकतो. आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचं रिकमेंडेशन सिस्टम वापरकर्त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार कंटेंट सुचवतात. आपण एखाद्या प्रकारचे व्हिडिओज वारंवार पाहत असाल तर त्याच प्रकारचे किंवा संबंधित कॉन्टेंट आपल्याला पुन्हा पुन्हा दिसण्याची शक्यता असते. यामुळे कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की सगळेच लोक असेच विचार करतात, पण वास्तवात आपण कदाचित एका विशिष्ट प्रकारच्या कॉन्टेंटच्या सततच्या संपर्कात असतो. म्हणून आपला डिजिटल इन्व्हायरमेंटही महत्त्वाचा आहे. आपण कोणाला फॉलो करतो, काय पाहतो, कशाला लाईक करतो, कशावर आपला वेळ जातो आणि कॉन्टेंट पाहिल्यानंतर आपल्याला स्वतःबद्दल कसं वाटतं हे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण काही कॉन्टेंट आपल्याला प्रेरणा देतं, काही कॉन्टेंट आपल्याला शिकवतं, पण काही कॉन्टेंट सतत कंपॅरिझन निर्माण करू शकतं. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, तो माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे, सगळे फिरायला जात आहेत, मी का नाही, सगळ्यांकडे नवीन फोन आहेत, सगळ्यांना रिलेशनशिप आहे, सगळे करिअरमध्ये पुढे गेले आहेत, आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे पाहून असमाधानी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण दुसऱ्यांच्या टाईमलाईनवर जगण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. प्रत्येकाचं स्टार्टिंग पॉईंट वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या संधी वेगळ्या असतात आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.

0: आता आपण सामाजिक अपेक्षांकडे वळूयात. बॉरोवड पर्सनॅलिटी फक्त सोशल मीडियामुळे तयार होत नाही, कधीकधी ती कुटुंबाच्या, समाजाच्या आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या अपेक्षांमधूनही तयार होते. तू कॉमर्स घेतलंस, मग सी ए कर. सायन्स घेतलंय, इंजिनिअरिंग कर. इतकं शिकूनही एवढंच? तुझ्या वयात अमुक व्यक्तीने हे केलं, अरे लोक काय म्हणतील. ही वाक्य अनेक तरुणांच्या आयुष्यात ऐकायला मिळतात. कधी ती काळजीपोटी असतात, कधी अनुभवातून आलेली असतात, पण प्रत्येक अपेक्षा आपलं ध्येय असेलच असं नाही. आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना इतरांच्या अपेक्षांचा विचार करा, पण स्वतःचा आवाज पूर्णपणे बंद करू नका. आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल, जर कुणालाही इम्प्रेस करायचं नसतं तर मला खरंच काय करायला आवडलं असतं. हा प्रश्न सोपा नाही आहे, पण खूप महत्त्वाचा आहे, कारण स्वतःची ओळख सापडते ती एका दिवसात नाही, ती प्रयोगातून तयार होते. तुम्ही काहीतरी शिकता, काहीतरी करून पाहता, काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका होतात, काही निर्णय बदलतात आणि हळूहळू आपल्याला समजू लागतं हे माझं आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःला शोधण्यासाठी प्रयोग करण्याची परवानगी स्वतःला दिली पाहिजे. एखादा कोर्स केला आणि आवडला नाही, ठीक आहे. एखादं हॉबी सुरू केलं आणि सोडलं, ठीक आहे. एखादी करिअर आयडिया बदलली, ठीक आहे. एखादा फॅशन ट्रेंड ट्राय केला आणि नंतर जाणवलं की तो तुमच्यासाठी नाही आहे, काही हरकत नाही. स्वतःची ओळख म्हणजे कायम एकसारखं राहणं नाही. स्वतःची ओळख म्हणजे बदलताना स्वतःला समजून घेणं. आणि इथे एक सुंदर फरक आहे, आय वॉन्ट टू बी लाईक दॅम आणि दे इन्स्पायर्ड मी टू बिकम मोर लाईक माय सेल्फ. पहिल्या वाक्यात तुलना आहे, दुसऱ्या वाक्यात प्रेरणा आहे. पहिल्या वाक्यात कॉपी आहे, दुसऱ्या वाक्यात ग्रोथ आहे. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयोग करूया, आपल्या सोशल मीडिया फीडकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहूया. ज्या अकाउंट्समुळे आपल्याला शिकायला मिळतं, विचार करायला मिळतं, प्रेरणा मिळते, ते ठेवायचं. ज्या कॉन्टेंटमुळे आपल्याला सतत स्वतःची तुलना करावीशी वाटते, अस्वस्थ वाटतं किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटतो, त्यापासून थोडं अंतर ठेवायचं. कुणाला अनफॉलो करायचं की म्यूट करायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. पण एक गोष्ट नक्की, आपल्या अटेन्शनची किंमत आहे बरं का. आपला वेळही आपली संपत्ती आहे. आपण आपला दिवस कुठे खर्च करतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणून आपण फोनचा वापर करूया, पण फोनला आपला वापर करू द्यायचा नाही. बरं, आता एक कल्पना करा, आपण एका मोठ्या बाजारात उभे आहोत. प्रत्येक दुकानातून आवाज येतोय, हे घ्या, हे ट्रेंडिंग आहे, हे सगळे घेत आहेत, हेच सक्सेसफुल लोक वापरतात. पण आपल्या हातात एक वॉलेट आहे, आपण सगळं विकत घेऊ शकत नाही. तसंच आयुष्यातही आहे, प्रत्येक ट्रेंड स्वीकारता येत नाहीत, प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी घेता येत नाही, प्रत्येक ओपिनियन मानता येत नाही, प्रत्येक लाईफस्टाईल जगता येत नाही. म्हणून निवड करण्याची क्षमता ही सुद्धा एक स्किल आहे, आणि स्वतःची निवड करण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक आहे. म्हणून आजचा हा मेसेज ट्रेंड्स विरोधात नाही, फॅशन विरोधात नाही, सोशल मीडिया विरोधातही नाही, इन्फ्लुएन्स विरोधात नाही. संदेश फक्त इतकाच आहे, हे सगळं वापरायचं पण स्वतःला हरवून नाही. ट्रेंड आवडला, ट्राय करा. नवीन एस्थेटिक आवडलं, एक्सप्लोर करा. एखाद्या इन्फ्लुएन्सरकडून प्रेरणा मिळाली, लर्न करा. पण शेवटी स्वतःला विचारा, हे खरंच माझ्यासाठी आहे का? आणि उत्तर नाही असेल तर नाही म्हणण्या इतकं स्वातंत्र्य स्वतःला दिलं पाहिजे. कारण स्वतःसारखं असणं म्हणजे नेहमी वेगळं दिसणं नाही, कधी कधी ते फक्त एवढंच असतं, गर्दीत असतानाही स्वतःचा निर्णय स्वतः घेणं. आणि हो, कधी कधी आपण ट्रेंड फॉलो करतो, कधी दुसऱ्याची स्टाईल कॉपी करतो, कधी चुकीचा करिअर डिसिजन घेतो, कधी दुसऱ्यांच्या अप्रुव्हलच्या मागे धावतो. याचा अर्थ आपण हरलो असा नाही, स्वतःला दोष द्यायचा नाही. फक्त थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, मी हे का करतोय किंवा करते, हा एक प्रश्न अनेक निर्णय बदलू शकतो. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायची आहे. आरशासमोर उभा राहिल्यावर आपण आपला चेहरा पाहतो, पण स्वतःला ओळखण्यासाठी फक्त आरसा पुरेसा नसतो. आपल्या आवडी पाहायच्या, आपले निर्णय पाहायचे, आपल्या मुलांकडे पाहायचं, आपण कोणी नसताना काय करतो हे पाहायचं, कारण तिथेच आपली खरी ओळख हळूहळू दिसायला लागते. आपण कोणाच्या सारखे होऊ शकतो, पण आपल्यासारखे होण्यासाठी आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून दुसऱ्यांकडून शिकत राहायचं, प्रेरणा घेत राहायचं, जग पाहत राहायचं, नवीन ट्रेंड्स अनुभवत राहायचं, पण प्रत्येक वेळी आपल्या मनात एक छोटासा प्रश्न जिवंत ठेवायचा, हे खरंच माझं आहे का. जर उत्तर हो असेल तर आत्मविश्वासाने पुढे जायचं, जर उत्तर नाही असेल तर बदलण्याची भीती बाळगायची नाही, आणि जर उत्तर अजून सापडत नसेल तर ते शोधायचं. कारण स्वतःला शोधणं ही सुद्धा एक जर्नी आहे. आज आपलं व्यक्तिमत्व पूर्ण झालेलं नाही आणि ते होण्याची गरजही नाही, आपण अजून घडत आहोत. आपल्या अनुभवांनी, आपल्या चुकांनी, आपल्या यशांनी, आपल्या प्रश्नांनी, आपल्या नात्यांनी आणि आपल्या निवडींनी. म्हणून बॉरोड पर्सनॅलिटी घेण्यापेक्षा स्वतःची पर्सनॅलिटी घडवायची आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याची कॉपी बनण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा ओरिजिनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. आणि कदाचित आपली खरी ओळख एखाद्या ट्रेंडमध्ये सापडणार नाही, ती सापडेल त्या दिवशी, तेव्हा आपण स्वतःला शांतपणे म्हणायचंय, मला कुणासारखं व्हायचं नाही, मला माझ्या सर्वोत्तम रूपात स्वतःसारखं व्हायचं आहे. सो ट्रेंड्स येतील, ट्रेंड्स जातील, एस्थेटिक्स बदलतील, इन्फ्लुएन्सर बदलतील, लोकांच्या अपेक्षा बदलतील, पण आपल्याकडे एक अमूल्य गोष्ट कायम राहील, ती म्हणजे आपली निवड. आणि ती जपायची, स्वतःला ओळखायचं, शिकायचं, बदलायचं, वाढायचं, पण स्वतःला विसरायचं नाही. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: धार्मिकभावनानाम् आदरेण सह सन्तुलितनियन्त्रणाय अल्पहानिकरस्फोटकानां च विक्रयणाय परामर्शः प्रदत्तः. अग्रिमं वादश्रवणं च अक्टूबर मासस्य 15 दिनाङ्के भविष्यति. नवदेहल्यां राष्ट्रियमानवाधिकारायोगस्य 33तमः स्थापनादिवसः अद्य सोल्लासं समाचरितं गतः. अस्यावसरस्य विशेष समारोहे भाषणं कुर्वन् आयोगस्य अध्यक्षः न्यायमूर्तिः वी रामसुब्रह्मण्यं वर्यः प्रोक्तवान् यत् परिवर्तनशील कालानुकूल मानवाधिकार संस्थाभिः स्वकार्यप्रणाली सुदृढा करणीया येन मानव गरिम्णः स्वातन्त्र्यस्य च रक्षण संकल्पः पुनर्नवीकृतः भवेत्. लोकसभायाः विपक्षनेता राहुल गांधी अद्य अब्रवीत् यत् मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार विरुद्धं एनडीए दलैः अद्य उच्चतम न्यायालये याचिका निवेद्यते. नवदेहल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् तेन प्रोक्तं यत् मुख्य न्यायाधीशं पत्रं प्रेषयित्वा निर्वाचन शुचिता विषये आशंकाः च व्यक्तीकृताः. षड्विंशत्युत्तर द्विसहस्रतमस्य अर्थशास्त्र नोबेल पुरस्कारः अमेरिकी विद्वद्भ्यां रॉबर्ट हॉल माइकल वुडफोर्ड वर्याभ्यां प्रदानार्थम् उद्घोषितः. समष्टि अर्थशास्त्रस्य प्रतिमानैः आर्थिक समृद्धयोः स्थिरीकरणाय राजकोषीय नीतीनां सुदृढीकरणे तयोः योगदानं समादृतम्. केन्द्रप्रशासनेन सर्वेभ्यः राज्येभ्यः केन्द्रशासित प्रदेशेभ्यश्च चिकित्सा संस्थाभिः प्रदत्तानां सेवानां सौविध्यानां च शुल्कं प्रमुखतया प्रदर्शनं सुनिश्चेतुम् आग्रहो विहितः. केन्द्रीय स्वास्थ्य सचिवया पुण्यसलिला श्रीवास्तव इत्यनया अस्मिन् विषये सर्वेषां राज्यानां केन्द्रशासित प्रदेशानां च मुख्य सचिवेभ्यः पत्रं लिखितम्. स्वास्थ्य सेवा शुल्क निर्धारणे पारदर्शितायाः महत्वं प्रतिपादयन्ती सा उक्तवती यत् शुल्कानां स्पष्टं प्रदर्शनं रोगेभ्यः तेषां परिवारेभ्यश्च चिकित्सायाः सम्भावितव्ययं ज्ञातुं समुचितान् निर्णयान् स्वीकर्तुं तथा चिकित्साव्ययस्य योजनां निर्मातुं साहाय्यं करिष्यति. केन्द्रीय पर्यावरण वन जलवायु परिवर्तन मंत्री भूपेन्द्र यादव अद्य प्रोक्तवान् यत् विकसित भारतम् @2047 इति राष्ट्रीय संकल्पस्य सिद्धये आर्थिक प्रगतेः सहैव पर्यावरण सुरक्षायाः समन्वयः अत्यन्तम् आवश्यकः अस्ति. नवदेहल्यां वन सेवा अधिकारिणां मध्यावधि प्रशिक्षण समारोहम् अलङ्कुर्वन् मंत्री देशस्य कानन संरक्षणे वन्यप्राणिसुरक्षायां प्राकृतिकन्यासानां पालने च तेषाम् अनिर्वचनीयं समर्पणाभिसन्धानम् अभ्यनन्दत. भाजपा महिला मोर्चा इत्यनया अद्य नवदिल्ल्यां विरोधप्रदर्शनम् आयोजितम्. अनया जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालये छात्राभिः सम्बद्धानां कथितानां यौनदुर्व्यवहारप्रकरणानाम् आधारेण आन्तरिकमणिपुरस्य काङ्ग्रेस् सांसदस्य डॉक्टर अंगोमचा विमोल इत्येतस्य विरुद्धं कार्याचरणं कर्तुं याचना विहिता इति वार्ताः.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत. आता कार्यक्रम साहित्य सौरभ.
2: श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, मराठी साहित्य विश्वातल्या अष्टपैलू प्रतिभावंत लेखिका ज्यांनी कविता, गीतलेखन, कथा, कादंबरी, ललितलेख, बालसाहित्य, अनुवाद, पत्रकारिता आणि या सगळ्यांबरोबर अध्यापन या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली अशा शांताबाई शेळके. आज शांताबाईंचा जन्मदिन, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. कार्यक्रमाची सुरुवातच करूया शांताबाईंच्या एका सुंदर अशा कवितेनं. कवितेचं नाव आहे मावळतीला. मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले. जखम जीवाची हलके हलके भरून यावी, जखम जीवाची हलके हलके भरून यावी, तसे फिकटले फिकट रंगते मग ओसरले, घेरित आल्या काळो खाच्या वत्सल छाया, घेरित आल्या काळो खाच्या वत्सल छाया, दुःखाची ही अशी लागते अनवट माया, अक्रस्ताना जगभवतीचे इवले झाले, इवले झाले आणिक मजला घेरित आले, मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, एक विखारी सुगंध त्यांचा लुटते आहे, सुखदुःखांच्या मधली वीरता सीमारेषा, गाठ काळजातील अचानक सुटते आहे, जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही, अतुर वाणी धडधड दाबून हृदयामधली, श्वास आवरून मन कसलीशी चाहूल घे, हलके हलके उतरत जाते श्वासाची लय, आता नसते भय कसले वा कसला संशय, सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय। अशा शांताबाई, पुन्हा एकदा शांताबाईंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। कार्यक्रमामध्ये आता ऐकूया कॉर्पोरेट जगतामधली समृद्ध अशी कारकीर्द सांभाळत स्वतःची कथा कविता आणि कथानकाची मनापासून आवड जपलेले लेखक दिलीप कसगावकर यांची कथा। आपल्यासाठी ते आज घेऊन आले आहेत एक सकारात्मक विचार करायला लावणारी ही सुंदर कथा पुढीतील रहस्य।
3: कंपनीचा ईमेल थेट राजच्या पर्सनल मेल आयडीवर आला। राजने मेल उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। तुम्हाला कामावरून कमी केलं असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल। हा तर खूप मोठा धक्का होता राजला। नुकत्याच घेतलेल्या आलिशान 3 बेडरूम फ्लॅटचा ईएमआय जबरदस्त होता। 2 महिन्यांनी बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं, आईच्या उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, धाकटी बहीण रीनाचं लग्न, 1 तारखेला जमा होणारी पगाराची भली मोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार, अनेक खर्चांचा भार कसा पेलायचा, हा विचारच त्याला घाबरवत होता। फक्त एका लाईनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते। आई बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणं कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही असं राजने ठरवलं। राज एका मोठ्या आयटी कंपनीत काम करत होता, मोठी कंपनी, आंतरराष्ट्रीय क्लायंट्स, यामुळे तो कामात सदैव व्यस्त असायचा। माझी कंपनी, माझ्या कंपनीची प्रगती याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनी बाहेर टाकलं होतं 1 लाईनचा मेल पाठवून। नेहा राजला नेहमीच सांगायची की कंपनीत जोपर्यंत तू हवा आहेस तोपर्यंतच तू कंपनीत असशील, कंपनी आपली कधीच नसते, ती कायम असते मालकाची। पण राजने ते कधीच मान्य केलं नव्हतं। नेहा, नुकताच एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे, त्यामुळे पुढचे 1-2 आठवडे घरून काम करायचं आहे, मीटिंग असली की तेव्हा ऑफिसला जायचं। मालक भलतेच खुश दिसतात तुझ्यावर, नेहाने टोमणा मारला। बरं झालं, मला पापड करायचे आहे, तुझी मदत होईल। संध्याकाळी राज त्याचा जीवलग मित्र वरदच्या दुकानात गेला। वरदही पूर्वी राजबरोबर काम करायचा, पण नंतर तो त्याच्या बाबांचं मेडिकल स्टोअर सांभाळू लागला। त्याने व्यवसाय चांगलाच वाढवला। एका कोपऱ्यात त्याने प्रिंटिंग स्कॅनिंग काम देखील सुरू केलं होतं। राजने वरदला त्याचा जॉब गेल्याचं सांगितलं। घरी अजून काहीच सांगितलेलं नाही हेही त्याने कबूल केलं। क्षणभर शांत राहून तो म्हणाला, वरद, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, मी संपलो मित्रा, आणि असं म्हणताना राज नजर चोरत होता. राज, किती पैसे हवेत तुला? मी देतो. वरद, पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला काय करावं ते समजत नाही. मित्रा, त्यापेक्षा मला झोपेच्या गोळ्या दे, तेवढीच शांत झोप लागेल. राज, झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येणार नाहीत. मी असं करतो, गोळ्यांचं रॅपर काढून साध्या कागदात बांधून देतो. मी गोळ्या दिल्या असं कोणाला सांगू नकोस. लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त एक गोळी घ्यायची, म्हणजे रात्रभर शांत झोपशील. दोन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, तीन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत, आणि चार घेतल्या तर कायमचा. वरद बोलत होता, पण राजचा मूड नव्हता. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. राजच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, राज, तू गोळ्या नेऊ नकोस, मला भीती वाटते. असू दे, तू गोळ्या दिल्या हे मी कोणाला सांगणार नाही. डोकं जड झालं म्हणून या गोळ्या आणल्या, झोपण्यापूर्वी घेईन असं जेवण झाल्यावर त्याने नेहाला सांगितलं आणि त्याने लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड, एटीएम पिन आणि इतर महत्वाची माहिती त्याने नेहाला पाठवली, सहज पण ऐनवेळी शोधाशोध करायला लागू नये म्हणून. आवरावर करून यायला नेहाला बराच वेळ लागला. राज, हे काय पाठवलंस? नेहाने विचारलं. अगं, तुला माहीत असावं एवढाच उद्देश. सर्व झोपले आहेत याची राजने खात्री करून घेतली. तो हळूच उठला आणि किचनमध्ये गेला. चार गोळ्या घ्याव्या की पाच, की सर्व दहा घ्याव्या? सर्व दहा घेऊ म्हणजे गोळ्या घेतल्याचा पुरावाही राहणार नाही, असा विचार करत त्याने पुढी उघडली. आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय? हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने गोळ्या परत त्या कागदाच्या पुढीत ठेवल्या आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होता. सकाळी त्याने गणपती स्तोत्र डाउनलोड केलं आणि मनोभावे त्याचं पठण केलं. खूप प्रसन्न वाटलं त्याला. लॅपटॉप उघडून जॉब सर्च, सीव्ही ईमेल करणं त्याने मोठ्या उत्साहात सुरू केलं. अनेक ओपनिंग्स होत्या त्याला हव्या तशा. माझी कंपनीच्या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं. गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं हा त्याचा उपक्रम सुरू झाला. 5व्या दिवशी 2 फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे 3-4 दिवस हे चालूच होतं, पण फेस टू फेस इंटरव्ह्यू मात्र अजून झाला नव्हता. आज गणपती स्तोत्र पठणाचा 11वा दिवस होता. स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला. आज ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडण्याची शक्यता होती. वायफाय बंद पडल्याने राजचं काम थांबलं होतं. राज, आज संकष्टी आहे, पाऊस कधीही सुरू होईल, मला सोडतोस का गणपती मंदिरात? तू वाटल्यास गाडीतच थांब, मी 5 मिनिटात येईन. नेहमी कंटाळा करणारा राज अगदी आनंदाने तयार झाला. नेहालाही आश्चर्य वाटलं. राज, मी आलेच, असं म्हणत नेहा गाडीतून उतरली. मी पण येतो म्हणत राजही गाडीतून उतरला. नेहाला 2-3 मैत्रिणी भेटल्याने ती त्यांच्याशी बोलण्यात मग्न होती. दर्शन घेऊन बाहेर येताना तो नेहाला म्हणाला, मी गाडीपाशी थांबतो, टेक युअर टाइम. हलका पाऊस सुरू झाला. 10 मिनिटं झाली तरी बाईसाहेब आल्या नव्हत्या. नेहाला फोन करण्यासाठी राजने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील एचआर ऑफिसरचा फोन होता. उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या. दुसऱ्या दिवशी राजचा फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजरचं नाव होतं गणेश. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली. 2 दिवसांनी जॉईन करायचं होतं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केल्यावर पुढच्याच दिवशी 11 वाजता

0: असता फायनल इंटरव्ह्यू घेतला तोही गणेश साहेबांनी आणि राज सिलेक्ट झाला. सर्व टेन्शन संपलं होतं. झोपेच्या गोळ्या तशाच होत्या त्याच पुढीत. नेहा, वरला कॉफी प्यायला बोलवतो मी. अवश्य, केव्हा बोलवतोस? आज संध्याकाळी 6 वाजता. पण आपल्या घरी नाही, मॉडर्न कॅफेत. आणि तूही ये. 6 वाजता नेहा आणि राज कॅफेत पोहोचले. वरदही लगेच आला. फेसायलेल्या कॉफीचे मग वेटरने टेबलवर ठेवले. वरद, ह्या घे तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या. राज, किती गोळ्या संपवल्यास? एकही नाही. झोपेच्या गोळ्या? राज, तू घेतल्या वरदकडून? का, कशासाठी? आणि वरद, तूही गोळ्या दिल्यास? नेहा, मी सगळं सांगतो. साधारण 2 आठवड्यांपूर्वी राज माझ्या दुकानात आला. खूप टेन्स होता त्याचा जॉब केल्यामुळे. राज, काय ऐकते मी? मला काही बोलला नाहीस. मला खोटं सांगितलं की घरून काम करतो म्हणून. नेहा, त्याने मला विनंती केली की मला झोपेच्या गोळ्या दे, म्हणजे निदान शांत झोप येईल. मी पूर्ण वॉर्निंग दिली होती आणि मगच गोळ्या दिल्या. तू काळजी करू नकोस, राजने एकही गोळी घेतली नाही. वरद, या झोपेच्या गोळ्या माझ्या टेन्शन मधून मला सोडवतील असं मला वाटलं होतं. पण गोळ्यांनी नाही, तर त्या ज्या कागदात बांधल्या होत्या त्या कागदाने माझी सुटका केली. कागदाने? समजलं नाही मला. मी सर्व 10 गोळ्या घेणार होतो. अरे, त्या कागदावर लिहिलं होतं गणपती महात्म्य, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज, हा काय चमत्कार? मी तर प्लेन पेपर वापरला होता गोळ्यांच्या पुडीसाठी. ते वाचून मी विचार बदलला. अघोरी मार्ग नाही तर अध्यात्माचा वापर करायचा ठरवलं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केलं आणि 11व्या दिवशीच मला इंटरव्ह्यूला या असा फोन आला, जेव्हा मी नेहाबरोबर गणपती मंदिरात गेलो होतो संकष्टीला. आज 11 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. विशेष म्हणजे मी तिथं अप्लाय पण केलं नव्हतं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. राजला थांबवत वरद म्हणाला, गणेश सरांनी आणि तुला छान ऑफर मिळाली, बरोबर ना? हे तुला कसं माहीत? राज, तू गोळ्या घेऊन गेलास आणि माझं टेन्शन वाढलं. मी 2-3 मित्रांना फोन करून तुझ्याबद्दल बोललो. तुझा CV आपण मागे प्रिंट केला होता माझ्या कॉम्प्युटरमध्ये. मी तो माझ्या मित्रांना पाठवला. परवाच गणेश सरांचा फोन आला की ते तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणून, आणि आज त्यांनी सांगितलं तुला ऑफर दिली म्हणून. पहा, सद्बुद्धी देणारा गणपती. इंटरव्ह्यूचं कळलं ते गणपती मंदिरात. संकष्टीच्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला गणेश सरांनी आणि CV पाठवला वरदने. म्हणजे काय? तर गणपती बाप्पा पावला. राज, हे सर्व झालं त्या कागदावर लिहिलेल्या 4 ओळींमुळे. पण त्या ओळी कशा आल्या प्लेन पेपरवर? इतका वेळ शांतपणे ऐकत असलेली नेहा म्हणाली, रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती म्हटली. फुलवात नीट करताना माझ्या बोटांना तूप लागलं आणि त्याच वेळी राजने आणलेल्या या झोपेच्या गोळ्यांची पुडी खाली पडली. मी घाईघाईत ती उचलली आणि त्या पुडीला माझ्या बोटांचं तूप लागलं म्हणून मी कागद बदलला. माझ्या भजनी मंडळाच्या वहीतला कागद वापरला. परत गणेशच, राज म्हणाला. पण वरद, जर राजने गोळ्या घेतल्या असत्या तर? नेहा, चुकलोच मी. मला माझ्या चुकीची शिक्षा घेतलीच पाहिजे असे म्हणत वरदने पुढीतील 4 गोळ्या घेतल्या. वरदला कसं तरीच वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून राज आणि नेहा घाबरले. टेबलावरील पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा म्हणून तो काहीतरी खरडू लागला. नेहानेच मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं काहीतरी तो बरळत होता. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिलं. वेटर, ही कॉफी थंड झाली आहे, गरम कॉफी द्या लवकर, असा स्पष्ट आवाज ऐकून राज आणि नेहाने डोळे उघडले. वरदने पेपर नॅपकिन प्रथम राज समोर आणि नंतर नेहा समोर धरला. त्यावर लिहिलं होतं, त्या झोपेच्या गोळ्या नव्हत्या, त्या तर व्हिटॅमिन सीच्या होत्या. वरद खट्याळपणे हसत होता. वरदला मारायला म्हणून नेहाने हात उगारला, पण तो तसाच राहिला, पुढे आलाच नाही. कारण तिला समोर साक्षात वरद दिसत होता, साक्षात वरद दिसत होता.
1: आत्ताच आपण ऐकलीत कथा पुढीतील रहस्य. लेखन आणि वाचक स्वर होता दिलीप कसगावकर यांचा. श्रोते हो, रानातलं, आदिवासी भागातलं किंवा लहानग्यांच्या भावविश्वाचं, निसर्गाच्या सान्निध्याचं, तिथल्या जनजीवनाचं, या सगळ्यावर अतिशय सुंदर, अतिशय भावस्पर्शी भाष्य करणारे कवी लेखक म्हणजे अनिल साबळे. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांची अतिशय भावस्पर्शी अशी कविता मोरपिस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. म्हशीच्या पाठीवर बसलेल्या मोरांची पांढरी शीट म्हशीच्या पोटावर ओघळत आलीये आणि त्या लांडोरानं त्या पाचोळ्यात घातलेली अंडी म्हशीचा पाय पडण्याआधीच त्या मुलीनं अलगत उचलून घेतलीये. हे भरलेले आभाळाचे दिवस पाखरांच्या घरट बांधणीसाठीच होते रे. ती चोचीत गवताचं लांब हिरवं पातं घेऊन उडणारी मुनिया काटेरी बाबळीत गोल गोल घरट विणत बसायची आणि माथ्यावर हळद ठेवलेली सुगरण दिवसभर बाबळीच्या फांदीला उलट लोंबायची. रानावनात घरा अंगणात असलं तरी घुंगरं बांधलेल्या एका मोराचे पाय त्या मुलीच्या आसपासच नाचत असायचे. गोठा बांधायचं ठरल्यावर झाडांच्या पोटावर कोयता मारून मारून अनेक झाडांना ठारच करावं लागलं त्या मुलीला आणि झाडांची सोलून काढलेली खोडं म्हशीच्या गळ्यामध्ये लोढणं म्हणून घरापर्यंत बांधून आणावीच लागली त्या मुलीला. दुपत्या म्हशींचं दूध अचानक उडायला लागलं तेव्हा नाईलाजानं शिकार केलेल्या रानडुकरांची पांढरी कवटी जादूटोना करून गोठ्यात बांधूनच टाकावी लागली त्या मुलीला. कोंबडीच्या पंखांखालून उबलेलं ते मोर, कुणीही हात लावला तरी डोळे फोडणारे ते मोर, पण वाघाला लांब पाहिलं तरी मुके होऊन बसायचे. आभाळ भरून आल्या आल्या तेच मोर निळा निळा पिसोरा फुलवून लांडोरीच्या समोर रिंगण करून अगदी बेभान नाचायचे. मेहंदी काढत असलेल्या ओल्या हातावरच पायात घुंगर बांधलेला एक मोर निळ्या कंठांची चोच मारायचा तेव्हा मेहंदीचा ओला हार ती मुलगी अंगणातल्या सळसळत्या झाडाला पुसून टाकायची. तेव्हा सळसळत्या झाडाचं हात पुसलेलं ते खोड छातीवर बंदुकीचा बार टाकलेल्या मोरासारखं दिसायचं. त्या मुलीच्या अंगणातलं ते सळसळतं झाड मोर चढून बसल्यावर पानगळीत सुद्धा अगदी निळं निळं दिसायचं. पाचोळा पडावा तशी मोरपिसं त्या मुलीच्या अंगणात पडायची, पण तरीही त्या मुलीला माहीतच नव्हतं मोरपिसं गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून जीव गेलेल्या मोराचं एक दिवस रक्त टपटपणार आहे. पायात घुंगरं बांधलेल्या मोराचे पाय आपल्याला झऱ्याच्या काठावर सापडणार आहेत आणि आपण दाणे भरवतो त्या मोरांना आपल्याच मातीआड करून टाकावं लागणार आहे. कधी कधी भर दुपारीच आग्या कड्यांची मोहरं काढायला माणसं यायची. आग्या कड्याला दहीभाताचा निवट ठेवून ती माणसं काड्या साबरीच्या धुऱ्यामध्ये मधाच्या पोळ्या घोंगडीत कापून न्यायची, बेघर माशांची गुणगुण घनदाट जंगलाला हादरवून टाकायची. दिवस मावळून गेला तरी मोहळांच्या माशा आग्या कड्याखाली खात बसलेले मोर त्या मुलीला घरी हाकत आणावे लागायचे. लाल पिवळ्या भेंडीच्या सावलीत बसलेला म्हातारा, वाघाने मारून टाकलेल्या म्हातारीची आठवण त्या मुलीला येता जाता सांगत असायचा. धडापासून तुटून पडलेला म्हातारीचा हात झऱ्याच्या काठावर त्या मुलीलाच तर सापडला होता. म्हातारीच्या हातावर बांबूंच्या बेटासारखं हिरवगार म्हाताऱ्याचं नाव गोंदवलं होतं, जे वाघाला सुद्धा खाऊन टाकता आलं नव्हतं. अंगणातल्या सळसळत्या झाडावर डोळे मिटून बसलेले मोर, वाघाने मारून टाकले तो दिवस, तो दिवस त्या मुलीच्या आठवणीतून पुसलाच जात नाहीये. ढगातल्या भात्या चंद्राला माथ्यावर धरून ते झाड आपल्याच पानांच्या अंधारात बेसावत उभं होतं आणि तेव्हाच झाडांच्या सालीमध्ये नखरुतवत एका वाघाचं धूळ मोर बसलेल्या फांदीवर आलं होतं. झोपेत असलेल्या मोरांचे निळे निळे कंठ वाघाच्या जबड्यात अडकले तेव्हा अश्व गाळत गाळत तो चंद्र काळ्या ढगात मावळून गेला होता आणि गच्च काळोखात घुंगर बांधलेल्या मोरालाच तो वाघ ओढत ओढत झऱ्याखाली घेऊन गेला होता. कंठ जबड्यात अडकलेल्या मोरानं त्या मुलीला शेवटची हाक मारून पाहिली होती जी काळोखामध्येच विरून गेली होती. जी काळोखामध्ये विरून गेली होती. अतिशय समृद्ध लेखन असणारे कवी लेखक अनिल साबळे यांची ही भावस्पर्शी कविता आत्ता आपण ऐकलीत मोरपीस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा कविता ललित लेख प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादर करते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
4: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
5: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची.
3: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
4: उमेद जीवनाची.
3: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
4: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
3: उमेद जीवनाची.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारही घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून

0: एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. INS मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 कार्यरत असलेली जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मंगरोळचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या

0: 72 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आणि छोटी, हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
2: पण आजी, तुझ्या नावे
3: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोप जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. आता कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाच्या अनुषंगाने अनेक धोरणात्मक योजना आणि उपाययोजना राबवल्या. त्याच्याच विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाला प्राधान्यक्रमावर ठेवलं. नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला त्यांनी आर्थिक अधिकारांचं रूप दिलं. या संकल्पनेची खरी सुरुवात देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यापासून झाली. शून्य शिल्कीचं जनधन बँक खातं हे त्यांच्या अशाच प्रयत्नांचं फलित. आज मी तिला जनधन योजनेअंतर्गत देशभरात 57 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली असून त्यात 2,94,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेव जमा आहे. महत्वाचं म्हणजे यात 55% जास्त खाती महिलांची तर सुमारे 78% खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. सामान्य माणसाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेच्या कक्षात आणत प्रधानमंत्र्यांनी

0: यांनी रचलेल्या या आर्थिक समावेशनाच्या भक्कम पायाविषयी अधिक सांगतायत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारत सरकारने पंतप्रधान जनधन योजना ही वित्तीय समावेशन या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प 28/8/2014 पासून सुरू केला. आतापर्यंत जवळजवळ 59 कोटी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. झिरो बॅलन्स अकाउंट अशा पद्धतीची ही खाती ग्रामीण भागातल्या खास करून सर्व नागरिकांना उघडायला लावली. त्याच्या मागे खूप मोठा उद्देश होता, त्यामुळे आधार लिंक सगळं आपोआप त्यात झालं. त्याच्यामध्ये शून्य बॅलन्स अकाउंट उघडायचं असल्यामुळे लोकांना काही डिपॉझिट करायची गरज नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या बँक अकाउंटमध्ये खाती उघडली. ही खाती उघडल्यानंतर त्या व्यक्तीला विमा सुद्धा या खात्याअंतर्गत मिळाला. या खात्यामध्ये विमा कवच साधारणतः जीवन विमा साधारण 30,000 रुपयाचं त्यांना कवच मिळालं. अपघात विमा असेल ते 1 लाख ते 2 लाख त्याच्या कंडिशन सकट विमा कवच असं मिळालं. आणि याचा वापरही सबस्टॅन्शियल केला गेला. या जवळजवळ इन्शुरन्सचा 12,539 एवढे दावे या स्कीमच्या अंतर्गत केले गेले. त्यातले 8,199 दावे हे सेटल झाले आणि 93.5 कोटी एवढं पैसे या मोहिमेअंतर्गत दिले गेले 2023 पर्यंत. त्यामुळे ही अतिशय उत्साहवर्धक आणि खरोखरी ग्रामीण जनतेला बँकिंग सेक्टरमध्ये आणणारी अशी महत्वाची ही स्कीम होती. याच्यामध्ये आणखीन एक असं प्रोविजन होती की उचल योजना याच्यामध्ये केली होती. ज्यांची अकाउंट्स नीट चाललेली आहेत अशा सगळ्यांना काही मर्यादेपर्यंत ओव्हरड्राफ्ट टाईप फॅसिलिटी याच्यामध्ये दिली होती, त्यामुळे लोकांना त्याचा चांगला फायदा झाला. रुपे डेबिट कार्ड हे या स्कीमला अप्रूव्ह केलं गेलं, त्यामुळे बँक अकाउंटमध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकत होतात. त्याचा फायदा असा झाला की लोकांना कॅश घेऊन फिरायची गरज लागेला आणि खिशात कॅश नसतानाही व्यवहार होत होते, सेटलमेंट व्यवस्थित होत होते. त्यामुळे एकतर मास्टर आणि व्हिसाची मक्तेदारी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आणि याचा खूप चांगला फायदा भारतीय जनतेला झाला. ह्याच्यात महत्वाचं म्हणजे एक तर बँकांमध्ये जाण्याला जी भीती असायची लोकांची, ती भीती हळूहळू कमी झाली. लोक बँकिंग साक्षर झाले आणि सहजपणे आपापले व्यवहार बँकांमध्ये, खास करून महिलाही सहजपणे हा आपापला व्यवहार बँकांमध्ये करू लागले.
0: श्रोते हो, जनधन खात्यांबरोबरच शासन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीची सांगड घालत प्रधानमंत्र्यांनी अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जनधन, आधार आणि मोबाईल म्हणजे जॅम या त्रिसूत्रीचा वापर करत लाभांचं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याची धोरणात्मक परंपरा प्रशासनात रुजवली. या माध्यमातून आतापर्यंत गेल्या वर्षभरात 6,90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी आणि प्रशासकीय गळती पूर्णपणे संपुष्टात आली. याच धोरणाचा टप्पा असलेल्या UPI या स्वदेशी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल आर्थिक देवाणघेवाण सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या आवाक्यात आणली. आर्थिक समावेशनाच्या त्यांच्या या डिजिटल दृष्टिकोनाचं अधिक विश्लेषण करत आहेत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारतीय सरकारनी पंतप्रधानांनी विशेष करून 2014 नंतर जे जनधन योजना चालू केल्या त्याचा उपयोग एक वेगळ्या पद्धतीने सर्वदूर असा झाला. त्याच्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष लाभ अंतरण हा जो प्रकार, म्हणजे सरकारी अनुदान असेल, शेती संदर्भातलं काही अनुदान असेल, हे सगळं जे अनुदान, पूर्वी असं म्हटलं जायचं की 1 रुपया पाठवला तर 20 पैसे अकाउंटमध्ये जातात, हे सगळं अवॉइड करून एका क्लिकवरती काही सेकंदात सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पूर्णच्या पूर्ण पैसे जायला लागले. त्यामुळे हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला परिणाम, 100% पैसे ज्याच्या त्याच्या खात्यात जायला लागल्यामुळे शेतकरी, शिक्षकांचे ग्रामीण भागातील पगार, हे सगळे बँकिंगमध्ये आल्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला. एकदा बँकेत पडलेली रक्कम सगळीच्या सगळी काही विड्रॉ होत नाही, जेव्हा लागेल तशी विड्रॉ व्हायला लागली, त्यामुळे स्वाभाविक त्यांना त्याच्यावरती थोडंफार व्याजही मिळायला लागलं. त्यामुळे असा हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला फायदा सरकारी योजनेद्वारे झाला. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी प्रणाली भारताने विकसित केली आणि भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली, संसदेत बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की भारतात शक्य आहे का, भारत एवढा मागासलेला आहे, म्हणजे हसण्यावरही नेलं होतं की इमॅजिन करा एखादी भाजीवाली बाई टोपलीवर भाजी घेऊन चालली आणि UPI द्वारे पैसे घेईल. पण खास करून कोविड नंतर ज्या पद्धतीने ही स्कीम लागू झाली किंवा सोप्या पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करायची पद्धत लागू झाली त्याचा इतका चांगला परिणाम झाला की छोट्या छोट्या व्यापारी सुद्धा अगदी नारळ पाणी विकणारे भाजी विकणारे हे व्यापारी सुद्धा आपल्या इथे जीपेची सोय करू लागले युपीआयचे कोड तिथे ठेवू लागले आणि त्याच्या माध्यमातून फटाफट फंड ट्रान्सफर आणि व्हॉइस सिस्टम त्याला लावली गेली त्या व्हॉइस सिस्टीममुळे अकाउंटमध्ये बॅलन्स क्रेडिट झाल्याचा

0: आवाजाद्वारे तिथे कळायला लागल्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. एकदा का सर्वसामान्य माणसाचा त्या सिस्टीमवरचा कॉन्फिडन्स वाढला की ती सिस्टीम अंमलात आणायला किंवा सर्वदूर पोचायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे लोकांच्या खिशात कॅश न ठेवता बँकिंग व्यवहार करणं हे सगळ्यांना सोपं पडायला लागलं. खरेदीही बँकिंग व्यवहारामधनं होते आणि विक्रीही बँकिंग व्यवहारामधनं होते, त्यामुळे कॅशची जी आवश्यकता होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याचा फायदा नक्कीच व्यापाऱ्यांना झाला. दुसरा फायदा असा की सर्व व्यवहार हे बँकिंगमध्ये आल्यामुळे पॅरलल जे कॅश ट्रान्झॅक्शन्स होत होती त्याचा काही अंदाज सरकारला नव्हता, तोही कुठेतरी रेकॉर्डवर आला, हा एक त्याचा आणखीन एक फायदा असा झाला. हे आधारशी सगळं लिंक असल्यामुळे मॉनिटरिंग करणं हेही त्या एकूण सिस्टीममधनं सहज शक्य होत आहे. त्यामुळे इनडायरेक्ट असा हा फायदा फार चांगल्या पद्धतीने सरकारला झाला. भारताचा ह्या UPI सिस्टम बघून परदेशातल्या लोकांनी हे कसं लागू करता येईल असा विचार करायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी याच्यावरती अभ्यास सुरू आहे आणि ही जी प्रणाली आहे भारताकडनं इम्पोर्ट करतील अशाही पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्या स्कीमचाही खूप फायदा भारताला झाला.
1: श्रोते हो, आजवर संस्थात्मक वित्तपुरवठ्यापासून वंचित राहिलेल्या मोठ्या वर्गाला सुलभ वित्तपुरवठ्याच्या कक्षेत आणणं हा प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयांमधला महत्वाचा टप्पा ठरला आहे. या अंतर्गतच राबवल्या जात असलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत आजवर 57 कोटींपेक्षा जास्त अर्जदारांना 40 लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्ज दिली गेली आहेत. महत्वाचं म्हणजे यातल्या 60% लाभार्थी महिला आहेत. दुसरीकडे PM स्वनिधी योजनेतून त्यांनी छोट्या विक्रेत्यांना आधार दिला तर महिला बचत गटांना बँकिंग कर्जाशी जोडून कोट्यवधी महिलांना उद्योजक बनवण्याचं काम केलं. याचविषयी अधिक सांगतायत आर्थिक आणि बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विनायक कुलकर्णी.
2: पंतप्रधानांनी आर्थिक अंतर्भूतता म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रधानमंत्री मुद्रा योजना जेव्हा लागू केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की जी सर्व बँकांमध्ये आतापर्यंत जी कर्ज दिली जात होती त्याला कोणतरी गॅरंटर म्हणजे हमी लागत होती किंवा तारण काहीतरी द्यावं लागत होतं. तर ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचं तारण न घेता बँकांच्याच मार्फत अर्थसहाय्य केलं जात होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज अशा स्वरूपात त्यांनी 50,000 पासून 5 लाखापर्यंत आणि 5 ते 10 आणि मग नंतर मग 2024-25 साधारणपणे अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी जी 10 लाखाची मर्यादा होती ती त्यांनी वाढवून 20 लाखापर्यंत केली. म्हणजे एक चांगली गोष्ट गेली की विना तारण कर्ज उपलब्ध करून दिलं. त्यानंतर PM स्वनिधी योजना जी होती अर्थसहाय्य करून फेरीवाले किंवा जे कोण रस्त्यावर बसून जे काही विकणारे विक्रेते आहेत त्यांना विशेषतः खेळत्या भांडवलासाठी निधी पुरवठा किंवा अर्थसहाय्य करण्याची योजना ही आणली गेली. ती अगदी म्हणजे 10-20 हजार रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत त्यांना हे सुद्धा तारणमुक्त कर्ज दिलं गेलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही वेळेवर व्याज आणि हप्ता जर फेडला तर तुम्हाला 60% व्याजाचं अनुदान ते त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा जो निर्णय घेतला गेला. आणि हे सगळं करत असताना ह्याच विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना UPI वापरायला लावलं आणि त्यामुळे काय झालं की कॅशबॅकची सुविधा मिळाली, त्यामुळे त्यांचं स्वतःचं क्रेडिट रेटिंग पण सुधारलं म्हणजे पतमापन सुधारलं. या पतमापनाचा त्यांना वैयक्तिक जेव्हा समजा घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा इतर कुठलं मोठं कर्ज घ्यायचं असेल तर या पतमापन श्रेणीचा म्हणजे ज्याला सिबिल रेटिंग म्हणतात तिथे त्यांना उपयोग होऊ लागला. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप की महिला बचत गटांचं सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँका यांच्याशी डायरेक्ट लिंकेज केलं आणि हे लिंकेज करताना त्यांनी त्यांना एक कर्ज आणि रिव्हॉल्विंग फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही जी मर्यादा होती तारणमुक्त कर्जेची ती या बचत गटांसाठी 10 लाखावरून डायरेक्ट 20 लाखांपर्यंत गेली आणि जे मोठे महिला उद्योजक आहेत की ज्यांनी नव्या काही प्रकल्प मोठे घेऊन आलेले आहेत त्यांना 10 लाख ते साधारणपणे 1 कोटीपर्यंतचं कर्ज त्यांनी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं. आणि चौथा जो मुद्दा आहे जी वंचित लोक आहेत किंवा जी मागे पडलेली लोक आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा बँक खातं पण नाही अशा लोकांना कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू केली आणि ज्याच्यातून 0 बॅलन्स म्हणजे 0 शिल्लक ठेवून आणि 10,000 पर्यंतची ओव्हरड्राफ्ट ही सुविधा दिली. तर दुसरीकडे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे पारंपरिक जे कुटीरोद्योग म्हणूया किंवा असे काही कारागीर आहेत की सुतार, लोहार, कुंभार यांना त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी किंवा किंवा त्यांच्या आधुनिकतेसाठी त्यांना 1 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं 5%

0: ते व्याजावरचं तारणमुक्त कर्ज दिलं गेलं. आणि त्याचबरोबर मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टद्वारे त्यांना विनातारण कर्ज मिळण्यासाठी, की जेणेकरून बँका या सामान्य लोकांना कर्ज नाकारू शकणार नाहीत, अशा प्रकारचा एक क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट उभारला. हा एक अंतर्भूततेच्या ह्याच्यातून केलेलं एक मोठं योगदान आहे असं मला वाटतं. त्याच्यातला दुसरा एक पार्ट जो आहे की याचा खरोखरच आतापर्यंत किती सहाय्य झालं याचा जर विचार केला तर अगदी म्हणजे पीएम स्वनिधीचा जर उपयोग विचार केला तर जवळजवळ 18,475 कोटी रुपयांचं कर्ज आजपर्यंत वितरित झालेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी 43% लाभार्थी महिला आहेत याच्यात. हाही एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. आणि डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून मात्र 55 लाखांधिक जे विक्रेते आहेत त्यांना सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं आणि त्यांनी आतापर्यंत 9 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार ते करत आहेत आणि त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर हा एक भाग जो आहे आपल्याला इथे दिसून आलेला आहे. दुसरा एक सांगायचं गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला महिला उद्योजक जे आहेत त्यांना पण विशेष करून एकूण मंजूर झालेली जी कर्ज होती त्याच्या जवळजवळ 2/3 कर्ज फक्त महिला व्यावसायिकांनाच देण्यात आली होती. हा एक सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाचा एक जो टप्पा होता तो या निमित्ताने पार पाडला गेला होता. त्याशिवाय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती त्यांना पण जवळजवळ 91%पेक्षा जास्त लोकांना फायदा दिला गेलेला आहे. आणि स्टँड अप इंडिया म्हणून जो प्रकल्प राबवला गेला या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बँक लिंक करण्याच्या माध्यमातून पुढे त्याच्यातून तर 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्यामुळे अनेक महिला या चांगल्या उद्योजक बनलेल्या आहेत, काही तर निर्यातदारी बनलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक अंतर्भूतता जी आहे किंवा जे मी असं म्हणेन की फायनान्शियल इन्क्लुजनचं जे पेनिट्रेशन आहे ते पूर्णपणे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे गेल्या 15 ते 20 वर्षांमधलं काम आहे आणि ते दिसून येत आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांची वाटचाल हे आर्थिक समावेशनाची यशोगाथाच आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 20 आश्विन शके 1948 आता 12 ऑक्टोबर 2026. नागपूर केंद्राची निर्मिती असलेला आजचा कार्यक्रम
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत. कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारण माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात आपण सर्व शेतकरी बांधवांना रोहिणीचा नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचंच अगदी मी मनपूर्वक स्वागत करते. आज दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आणि दिवस

0: सोमवार मंडळाच्या कार्यक्रमाची पहिली प्रस्तुती म्हणजे रबी श्रीधान्य. या विषयावर आपण जाणून घेणार आहात डॉक्टर मयूर मेश्राम यांची ही मुलाखत. शेतकरी बांधवांनो नमस्कार. रबी श्रीधान्य या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत आणि ह्या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याला आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत लाभलेले तज्ज्ञ आहेत, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र नागपूर इथले डॉक्टर मयूर मेश्राम सर. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम. आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत श्रीधान्याच्या लागवडीविषयी शास्त्रीय माहिती पोहोचवण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. धन्यवाद.
0: सरच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात आणि सर्वप्रथम जाणून घेऊयात की श्रीधान्याचं महत्त्व काय आहे आणि श्रीधान्य म्हणजे आपल्याला नेमकं काय सांगता येईल.
1: तर सर्वप्रथम आपण समजून घेऊ की श्रीधान्य म्हणजे काय. श्रीधान्य म्हणजे भरड धान्य आहेत, जी इंग्रजीमध्ये त्यांना स्मॉल मिलेट म्हणतात. यामध्ये राडा, कांगणी, सावा, श्यामक, कुटकी, कोदो, वरई आणि नाचणी यासारख्या पिकांचा समावेश होतो. ज्वारी आणि बाजरी हे सुद्धा भरड धान्य आहेत, पण त्यांचं व्यापक गटात समावेश होतो, म्हणजे ती मोठी भरड धान्य म्हणून गणली जातात. श्रीधान्य आपल्या भागात खूप आधीपासून लावतात, पण आता शेतकऱ्यांचा त्यामध्ये थोडासा भाग कमी झालेला आहे. जर पोषणाच्या दृष्टीने बघितली आणि कमी पर्जन्यमानामध्ये खूप छान उत्पादन देणारं पीक म्हणून याचं आज खूप प्रचलन झालेलं आहे. त्यामध्ये जे श्रीधान्य आहेत त्यामध्ये आवश्यक असलेले पोषणाचे जे अन्नद्रव्य आहेत त्यामधून, जसे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, हे खूप महत्वाचे जे शरीरास आवश्यक असे पदार्थ आहेत ते आपल्याला याच्यातून मिळतात. म्हणून हे श्रीधान्य खूप महत्वाचे आहेत आणि यांना जर रब्बी हंगामात लावता आले आणि यापासून जर उत्पादन घेता आलं शेतकऱ्यांना तर खूप फायदेशीर आहेत.
0: अच्छा, रब्बी हंगामात श्रीधान्याची लागवड कधी करायला पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी?
1: हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक श्रीधान्याची तापमानाची गरज वेगळी असते. काही पिके हे उष्ण हवामानात चांगली वाढतात, तर काही पिकांना विशिष्ट तापमान आणि ओलावा आवश्यक असतो. श्रीधान्याची लागवड करताना खरीप, रब्बी, उन्हाळी अशा विविध हंगामामध्ये याचं उत्पादन आपण घेऊ शकतो. पण आपल्या भागात कशी आवश्यकता आहे, कसं तापमान आहे आणि आपल्या भागासाठी कोणती पीक उपलब्ध आहे त्या अनुषंगाने आपण पिकाची निवड केली पाहिजे. तर शेतकऱ्यांना आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून मग त्यांनी कोणतं पीक लावायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण ह्या पिकाला थोडंसं तापमान, थोडीशी थंडी अशी आवश्यकता असते.
0: अच्छा सर, आता साधारणपणे या पिकाला कशा प्रकारचं तापमान आणि वातावरण असायला पाहिजे याविषयी आपण सांगितलं, यानंतर पाण्याचं व्यवस्थापन नेमकं या धान्यासाठी कसं करायचं श्रीधान्यासाठी याविषयी सांगा.
1: नक्कीच, श्रीधान्याची लागवड विचार करताना पाणी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बघा, आपण याची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केली तर हे असे महिने असतात की ज्या महिन्यात पाऊस हा निघून जातो आणि आलंच तर अवकाळी पाऊस येतो आणि पाऊस नसतोच. तर अशा स्थितीमध्ये जर आपल्याला रब्बीमध्ये श्रीधान्य लावायची आहे तर आपल्याला पाण्याची आवश्यकता पडू शकते. तर जमिनीत उरलेल्या ओल्यावर पीक घेणं खूप महत्वाचं आहे. सिंचनाखाली जर पीक येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये या हंगामात हे पीक खूप छान उत्पादन देते. तर जर श्रीधान्य लावायचे असेल तर सरसकट आपण त्यांना देता येणार नाही पाण्याची सुविधा. त्यांना सरी पद्धतीनं किंवा जमिनीला कसं मुरवता येईल पाणी ह्या असं टिकून धरणाऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला श्रीधान्याची लागवड करावी लागेल. यामुळे पाण्याचा उपलब्धता आपण वाढवू शकतो आणि श्रीधान्यामध्ये आपण कमी पाण्यात खूप जास्त उत्पादन घेऊ शकतो. म्हणून पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. जर याला मॉइश्चर टिकवण्याकरता आपण मल्चिंग केली किंवा काही भागात आपण त्याचं उत्पादनास वाढवण्यास मदत करण्यासाठी पाण्याचं नियोजन केलं तर निश्चितच चांगलं उत्पादन येतो.
0: अच्छा सर, मला सांगा आता श्रीधान्य आपले जे आहे याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात?
1: बघा, यामध्ये जर रब्बीमध्ये आपल्याला पीक लावायचे असले तर महत्वाची पाच श्रीधान्य असतात. त्यामध्ये पहिलं पीक समजा राडा किंवा कांगणी, ज्याला फॉक्सटेल मिलेट म्हणतात, हे तुलनेने कमी कालावधीत तयार होतं पण पावसाची परिस्थिती जुळून घेऊ शकतो. जर पाणी कमी असलं तरी याचं उत्पादन खूप छान येतो. तर आपल्याकडचं जो वातावरण आहे तो अनुकूल आहे ह्या पिकासाठी. तसंच दुसरं पीक आहे लिटल मिलेट, ज्याला कुटकी म्हणतात. हे कमी मध्यम आणि पर्जन्यमानाच्या परिस्थितीमध्ये याची लागवड केली जाते. योग्य वाण आणि पेरणी वेळचा जर समतोल केला तर यामध्ये खूप छान उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यानंतर तिसरं पीक आहे सावा, त्याला इंग्रजीमध्ये बर्न यार्ड मिलेट म्हणतात.

0: तर सावा हे तुलनेने अल्प कालावधीत तयार होणारे सिरीधान्य आहे. त्यामुळे योग्य हवामान आणि उपलब्ध पाणी लक्षात घेऊनच नियोजन करायला पाहिजे, कारण त्याला थोडस उष्ण हवामानची आवश्यकता असते जेव्हा याला लागवड करायची असते. चौथे पीक म्हटलं तर कोदो मिलेट. कोदो हे खूप आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने लावतात लोक, त्यामध्ये जर कोरडवाहू भागात त्याची जर लागवड केली तरी हे खूप छान त्या परिस्थितीशी जुळून घेते. यावर्षी रब्बीमध्ये लागवड करताना शेतकऱ्यांनी कोदो ह्या पिकाचा विचार केला तर खूप छान राहील. त्यानंतर पाचवे पीक राहणार ब्राऊन टॉप मिलेट, ज्याला वरी म्हणतात आपल्याकडे. हे तुलनेने कमी कालावधीत तयार होऊ शकणारे पीक आहे. काही प्रदेशात ते कमी पाण्याच्या परिस्थितीत घेतले जाते, मात्र त्याचा कालावधी, उत्पादन क्षमता आणि योग्य पेरणी हंगाम हे वान आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात. तर जसे वान आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या परिस्थितीनुसार याची लागवड करायला पाहिजे.
1: अच्छा सर, आताच आपण पाच प्रकार विविध सांगितले आहेत मिलेट्सचे किंवा श्रीधान्याचे, तर यासाठी जमीन कशी असायला हवी, बियाणे कुठले वापरायचे आणि खत व्यवस्थापन यासाठी कसं करावं लागतं सर?
0: निश्चितच शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपल्या जमिनीचा प्रकार आणि उपलब्ध ओलावा तपासावा.
1: अच्छा,
0: आपल्या जमिनीमध्ये कसे अन्नद्रव्य आहेत आणि ते कसे उपलब्ध होतील याकरता काळजी घ्यावी. आणि मशागत करताना पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. आणि यावर्षी परिस्थिती अशी आहे की पाऊस नाही, अजून आपण त्यामध्ये मशागत केली जास्त खोल तर तो उरलेला जो ओलावा आहे तो पण कमी होणार. तर अशा परिस्थितीत कमी मशागतीमध्ये आपलं पीक कसं आपल्याला वाढवता येईल या भागात आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर ओढीमध्ये पेरणी केल्यास तण नियंत्रणास खूप सोपं होतो, आंतर मशागत करण्यास सोपं होतो आणि खत व्यवस्थापन म्हटलं तर याला जास्त खत लागत नाही. वेगळ्यावेगळ्या पिकाला वेगळी वेगळी मात्रा असते, जर ती आपण तपासून अभ्यासून करून जर दिली तर उत्पादनात निश्चितच वाढ असते. आणि जर आपल्याकडे उपलब्ध शेणखत असेल, कुजलेलं कंपोस्ट असेल, जर ते सुद्धा टाकलं तरी यामध्ये उत्पादनात हमखास मदत होते. जर आपल्याकडे रासायनिक खतं नसली आणि आपण फक्त कंपोस्ट खतही टाकलं तरी यामध्ये खूप छान उत्पादन येतं, याला जास्त खताची मात्रा लागत नाही.
1: बरं सर, यानंतर तण, कीड आणि रोग नियंत्रणासाठी नेमकं काय व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं?
0: पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तण नियंत्रणाला विशेष महत्व आहे, कारण तण ह्या पिकामध्ये खूप येतात आणि अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाशासाठी यामध्ये स्पर्धा असते. तर अशा परिस्थितीमध्ये योग्य खुरपणी किंवा कोडपणी करावी, ज्यामुळे ह्या पिकांना तण मुक्त ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आणि पिकाचे सतत निरीक्षण करत असायला पाहिजे. यामध्ये जर डाग दिसले किंवा रोपं वाढले, खोडं सुकत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच काहीतरी किड्यांचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला हे निश्चित करावे आणि त्या अनुषंगाने यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. तसं ह्या पिकामध्ये रोग आणि कीड खूप कमी असतात, पण जर वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये करपा असला किंवा खोडकिडा असला तर या बाबीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊन लेबल क्लेम औषधीचाच वापर करावा आणि तशी सूचना करावी. आणि याबद्दल इतर काही माहिती पाहिलं कृषी विज्ञान केंद्राला आपण सतत मदत करायला तयार आहोत.
1: सर, आता हवामान बदल पाहता आणि जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी महत्वाचं आहे, तर या सगळ्या गोष्टींचं म्हणजे काळजी घेऊन आणि या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित व्यवस्थापन करून याच्यामध्ये आर्थिक संधी आपल्या शेतकरी बांधवांना किती मिळू शकतात किंवा त्यांचा फायदा कसा होऊ शकतो?
0: बघा, आता परिस्थिती खूप बिकट होत चाललेली आहे. अल्निनोचा प्रभाव आता दिसणं सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामानाशी जुळून आणि शेतकऱ्यांना फायदेशीर असे पिकं आपल्याला त्यांना सांगायची आहेत. श्रीधान्य हे खरंच खूप छान त्या पद्धती शेती पद्धतीमध्ये महत्वाचा भाग ठरू शकतं, विशेषतः कमी पाऊस पडणाऱ्या स्थितीमध्ये. आणि म्हणून याला फरड धान्य म्हणतात किंवा यांना रिझर्व फूड म्हणतात, की हे आरक्षित केलेले फूड आहेत की आपण याला दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये उपयोगात आणू शकतो. तर अशा स्थितीमध्ये जर आपल्याला इतर काही भागात उत्पादन होत नाही आणि आपली जमीन खाली राहण्यापेक्षा अशा स्थितीमध्ये आपण ह्या पिकांची लागवड करून यांना स्वच्छ करून यांना जर मार्केटमध्ये पाठवलं तर निश्चितच खूप जास्त फायदा मिळू शकतो शेतकऱ्यांना. आणि यामध्ये इतर प्रक्रिया उद्योग पण करू शकतात. तर श्रीधान्य आज खूप गरज आहे, लोकांना त्याचे महत्व कळलेले आहेत, तर शेतकऱ्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवले तर निश्चितच त्यांना आर्थिक फायदा होणार.
1: अच्छा सर, आता सरतेशेवटी आपल्या शेतकरी बांधवांना संदेश देताना श्रीधान्याचं नेमकं त्यांनी व्यवस्थापन कसं करावं आणि यातून त्यांना कसा चांगला फायदा होऊ शकतो आणि आता सध्याच्या ही जी परिस्थिती आहे हवामान बदलाची याचा त्यांना फायदा कसा श्रीधान्याचा स्वतःसाठी करून घेता येईल याविषयी सांगा.
0: माझा सर्व शेतकरी बांधवांना असा संदेश आहे की बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पीक निवडताना केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता उपलब्ध संसाधनांचा विचार करावा.

0: आता श्रीधान्य लागवड करताना खूप महत्त्वाच्या 5 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी की आपल्या भाग्यासाठी योग्य पीक आणि वान याची निवड करावी. दुसरी, पेरणीच्या वेळ स्थानिक कृषी शिफारसीनुसार ठराव. कृषी शिफारसीनुसार म्हणजे कृषी विभागामार्फत किंवा कृषी विज्ञान केंद्रामार्फत यामार्फत त्यांनी त्याचं नियोजन करावं आणि त्याची माहिती घ्यावी. त्यानंतर माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावं. आपल्याकडे लोक सरसकट माती तपासणी न करता खताचं नियोजन करतात, त्यामुळे खताचा पण नुकसान होतो, त्यांचा आर्थिक नुकसान पण होतो. तर ह्या बाबीकडे लक्ष देऊन, जेवढी गरज आहे, कारण याला जास्त गरज नसते श्रीधान्यांना, तेवढी गरज आहे तेवढंच खत द्यायला पाहिजे. चौथं, पाण्याचा काटकसरीनं वापर करा. कारण याला पाणी लागणार तर नाही, पण जे पाणी असेल त्याचा खूप काटकसरीनं उपयोग करून जेव्हा याला गरज आहे तेव्हा दिलं तर निश्चितच उत्पादनात जास्त वाढ मिळणार. पाचवं महत्वाचं की आपल्याला बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे की बाजारपेठेला काय आवश्यक आहे. श्रीधान्य आपल्याकडे कोणतं जास्त महत्वाचं आहे, जे लोकांना जास्त मागणी आहे, असं श्रीधान्य आपण लागवड जर केली तर निश्चितच त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळतो. त्या 5 बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी श्रीधान्याची लागवड रब्बी हंगामात करावी.
1: अच्छा, शेतकरी बांधवांनो, अशा कार्यक्रमात आपण रबी श्रीधान्य या विषयावर जाणून घेतलं. साधारणपणे सरांनी आपल्याला या पिकासाठी कुठली काळजी घ्यायची, हे पीक शेतकऱ्यांसाठी किती जास्त महत्वाचं ठरू शकतं, आणि आता हे जे हवामान बदल आहे या हवामान बदलाच्या काळात हे श्रीधान्य पीक आपल्याला किती महत्वाचं ठरू शकतं, त्यातून आर्थिक फायदा आपल्याला कसा होऊ शकतो, आणि संपूर्ण व्यवस्थापन त्याचं आपल्याला अतिशय व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्याला हे जे मार्गदर्शन केलंय त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार सर. डॉक्टर मयूर मेश्राम सर, आजच्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना ही उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपलं खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद. सर्व शेतकरी बांधवांना आगामी हंगामासाठी शुभेच्छा, आणि शास्त्रीय पद्धतीने शेती करा, पाण्याची बचत करा आणि जमिनीचं आरोग्य जपा. धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण रबी श्रीधान्य याविषयी जाणून घेतलं डॉक्टर मयूर मेश्राम यांच्या मुलाखतीतून. यानंतरची पुढली प्रस्तुती म्हणजे प्रगत शेतकरी बांधवांच्या बोलांवर आधारित मालिका शेताच्या बांधावर. चला तर आज आपण प्रगत शेतकरी भीमराव निमकर यांना भेट देणार आहात, जे आहेत मुक्काम मोहपा, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर इथले. चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात त्यांच्या प्रगत शेतीविषयी.

0: हॅलो, नमस्कार. आपलं नाव सांगाल.
1: नमस्कार, माझं नाव भीमराव माणिकराव निमकर,
0: अच्छा
1: मोपा, तहसील कळमेश्वर, जिल्हा नागपूर.
0: अच्छा निमकरजी, तुमच्याकडे किती एकर शेती आहे
1: माझ्याकडे 7 एकर शेती आहे.
0: आणि या शेतीमध्ये तुम्ही कुठली महत्वाची पिकं घेता?
1: माझं महत्वाचं पीक म्हटलं म्हणजे संत्रा आहे आणि बाकी कपाशी राहते, काही तूर राहते. हा
0: सर, आता सांगा की तुमच्याकडे इतकी महत्वाची पिकं तुम्ही घेता, तर कुठल्या पद्धतीनं तुम्ही शेती करता? रासायनिक पद्धतीने करता की सेंद्रिय पद्धतीने करता?
1: मी तसं सेंद्रिय पद्धतीनेच करतो. 75%, 25% जेव्हा समजा नाही जर तो रोग आटोक्यात आला तर मग एखाद्या वेळेस एखादी रासायनिक थोडीशी पडली होती किंवा जैविक याच्यानंच आपली कंट्रोल करतो आपण.
0: अच्छा, बरं. आणि सर, तुमच्याकडे मग जो संत्रा आहे तो पूर्ण सेंद्रिय आहे का?
1: त्याच्यामध्ये संत्रा माझा 75% सेंद्रिय आहे
0: अच्छा,
1: आणि 25% फक्त एखाद्या वेळेस गरज असल्यास तेव्हाच मी रासायनिक मारतो,
0: अच्छा.
1: त्याची काही गरज नाही पडत आपल्याला.
0: सर, हे जे सेंद्रिय करण्याचं जे तुम्ही सुरू केलंय, ते केव्हापासून तुम्ही त्याला सुरुवात केलेली आहे आणि त्याची माहिती तुम्हाला कशी मिळाली की आपल्या शेतीला आपण सेंद्रियचं स्वरूप द्यावं अशी?
1: माझं सेंद्रिय शेतीमध्ये जाण्याचं कारण म्हणजे आधी सुभाष पाडकर जे होते
0: बरोबर.
1: त्यांचे हे जे सेंद्रिय शेतीमधले प्रयोग वगैरे किंवा त्यांचे प्रशिक्षण वगैरे आम्ही अटेंड करत होतो आणि त्यानंतर मग 2005 पासून बाकी शेती आपण काही सेंद्रिय पद्धतीने करत होतो, काही
0: अच्छा.
1: रासायनिक पद्धतीने करत होतो. त्याच्यामध्ये आता कंटिन्यू आपण 75% जवळजवळ याच्यामध्ये आपण सेंद्रियच करून राहिलो आहे
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क याचा पण वापर करीत असतो
0: अच्छा.
1: आणि आम्ही गांडूळ खताचे बेड पण टाकले आपल्या इथे, कंपोस्ट खताचा पण आपल्या इथेच युनिट तयार केला आहे. त्या तसेच आपली जे 10 ड्रम थेरी म्हणून लॅबच आम्हाला मिळालेलं आहे एक युनिट, त्याच्यामध्ये 10 ड्रमच्या थेरीच्या याच्यामध्ये

0: जीवा अमरुद, दशपर्णी अर्क, गोकुलपा अमृत, फुल्विक एसिड, ह्युमिक एसिड हे तयार करून शेतकऱ्यांना आम्ही देत असतो.
1: अच्छा सर, मग याच्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण स्वतः घेतलं होतं काय? हे सगळे निविषा तुम्हाला बनवता येतात याच्यासाठी?
0: याच्यासाठी आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे, इथे आपल्या गोंडखरी याच्यामध्ये होतं प्रशिक्षण केंद्रावरती. आणि असंही जिथे काही प्रशिक्षण असते ते आम्हालाच कृषी आत्मा अंतर्गत बोलावण्यात येते, त्या
1: अच्छा
0: ठिकाणी आम्ही 3-3 दिवसाचं प्रशिक्षण वगैरे करत असतो.
1: बर
0: त्याचप्रमाणे हैदराबादला पण आम्ही 4 दिवसाच्या प्रशिक्षणाकरता गेलो होतो. दिल्लीच्या समोर पुन्हा गजियाबाद आहे, तिथे पण प्रशिक्षणाला गेलो.
1: अच्छा
0: नागपूरला संत्र्याचं याच्यामध्ये आहे, ऑरेंज कंपनीच्या याच्यामध्ये, तिथे पण आम्ही प्रशिक्षणाला जात असतो. आणि वेळोवेळी आपल्या इथे आत्माअंतर्गत प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी आम्ही राबवत असतो. त्याच्यामध्ये 35-40 लोक असे प्रशिक्षणाकरता दर महिन्याला मीटिंग घेत असतो. त्याच्यामुळे माझे आमचे व्यवस्थापक आहे टेंबुरकर साहेब,
1: अच्छा
0: ते आमच्या याच्यामध्ये प्रशिक्षणाचा लाभ देण्याकरता ते येतात.
1: बरं. मग सर, ह्या ज्या निविष्ठा तुम्ही बनवता आणि तुम्ही स्वतः त्याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही निविष्ठा बनवण्याला सुरुवात तुम्ही केली आहे, शेतकऱ्यांसाठी पण ज्या कोणत्या प्रशिक्षण होतात ते पण तुम्ही स्वतः अटेंड करता. मला सांगा सर, तुमच्या एरियातल्या शेतकऱ्यांना मग तुम्ही त्या निविष्ठा बनवून विकता पण का?
0: विकतो, परंतु त्याचं जे आहे कमीत कमी त्याचा गव्हर्नमेंट आपल्याला लाभ दिलेले आहे
1: हां.
0: निविष्ठा तयार करण्यासाठी. 1 लाखाचं मला अनुदान मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये 10 ड्रमची थेरी म्हणून आम्ही आपल्या इथं एक युनिट टाकलेलं आहे.
1: बरं.
0: त्याच्यातून कमीत कमी खर्चामध्ये लोकांना मोफत जर दिलं त्याची किंमत कळत नाही,
1: हो हो
0: त्यामुळे आम्ही त्या लिटरला 100 रुपयेच किंमत त्याची घेतो. कारण की आम्हाला 20,000 रुपये नंतर मग याच्यामध्ये या निविष्ठा टाकण्याचा पुन्हा लागणार आहे.
1: बरं.
0: हा,
1: आणि सर, असं सांगा की तुम्ही आता ही जी तुमची शेती रासायनिक पासून ही जी सेंद्रिय करण्याला सुरुवात केली, तर तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये काय फरक जाणवतो सर? आणि तुमच्या एरियातले पण जे शेतकरी बांधव आहे त्यांनी किती प्रमाणात मग आता सेंद्रिय करायला सुरुवात केलेली आहे?
0: आमच्या शेतीमध्ये आमचा जो जमिनीचा सामू आहे तो जमिनीचा सामू पण आपला वाढलेला आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही जसं माहिती देत असतो किंवा प्रशिक्षणाला प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असतो, आणि त्यांचे कमीत कमी 50% लोक तरी आमच्या इथून सेंद्रिय शेती करतात.
1: अरे वा.
0: आमच्या ग्रुप, आमचा एक 40 लोकांचा एक ग्रुप आहे,
1: बर.
0: आम्ही शेतकरी स्वयंसहाय्यता गट म्हणून, त्यामध्ये काही महिला आहे काही पुरुष पण आहेत. तसेच दुसरा पंचकृष्ण नैसर्गिक शेती ग्रुप म्हणून मच्छी पठाराच्या नावाने आहे,
1: अच्छा.
0: तो पण रजिस्टर आहे. आणि एक उत्कर्ष स्वयंसहाय्यता शेतकरी गट म्हणून सुरुवातीला आम्ही स्थापन केला,
1: अच्छा.
0: त्याचं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्याच्यामध्ये पण 40 लोक इन्वॉल्व्ह आहेत.
1: तर सर, हा शेतकरी गट जो तुम्ही केलेला आहे, त्या गटाचं तुम्हाला आणि त्या शेतकऱ्यांना काय फायदा होतोय सर? आणि गटाचं महत्व आपल्याला काय सांगता येईल?
0: गटाचं महत्व म्हणजे जर एकत्रित शेती केली लोकांनी, शेतकऱ्यांनी, तर त्यांना ज्या काही निविष्ठा वगैरे कृषी विभागामार्फत मिळतात अनुदानावर, त्या वाटून त्यांना पुन्हा सेंद्रिय शेती करण्यामध्ये प्रवृत्त करतो.
1: बरोबर.
0: आणि जे काही आपला ट्रायकोडर्मा आहे, सुडोमानस आहे, मेटारायझम आहे, एजिटोबॅक्टर आहे, या ज्या काही निविष्ठा मिळतात त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विभागात मिळालेल्या त्यांना फ्री मध्ये वाटत असतो.
1: अच्छा, अरे वा.
0: काल परवा 8 दिवसाच्या आधी एका मिरचीवरती फवारणी केली, याची आपली फुल्विक ऍसिड, ओमेल, आमिल आणि दत्पर्णी अर्क, तर त्याच्या मिरचीवरती चुरडा होता, तर तो आता 2-4 दिवसाच्या आधीच उकललेला आहे आणि त्यांना चांगली फलधारणा पण चांगली झालेली आहे.
1: अच्छा,
0: हे आमच्या आताच्या उदाहरण आहे याच्यानंतरच.
1: अच्छा, म्हणजे तुम्ही ज्या प्रक्रिया करत असता, जे प्रयोग तुम्ही शेतीत करत असता, त्याचा फायदा तुमच्या गटाला होतोय?
0: आमच्या गटाला पण होतो. आणि आम्ही जे प्रयोग करतो आधी आपल्या शेतामध्ये करायचं, नंतर मग बाजूच्या शेतकऱ्यांना करायला लावायचं,
1: बरोबर,
0: असं आम्ही प्रयोग करत असतो.
1: अच्छा, तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा तुमच्या शेतीसाठी वापर करता का? आणि म्हणजे कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान तुम्ही वापरता?
0: आधुनिक तंत्रज्ञान म्हटलं म्हणजे आमच्या शेतीमध्ये आम्ही जे रोटाव्हेटर, कल्टिव्हेटर, ट्रॅक्टर जे अवजारे आहे त्याच्यामध्ये आम्ही ते वापरत असतो. आता मी 2019 मध्ये ट्रॅक्टर घेतला 28 HP चा, त्याच्यामध्ये शेतीमध्ये आपण त्याचा वापर करतो. आपली पण शेती चांगली व्यवस्थित होते. आणि त्याच्यावर एक माझा मुलगा आहे, 12वी झालेला होता, तर त्यांना म्हटलं इच्छा आहे का बा तुझी नोकरी करायची? नाही, शेतीमध्येच भरपूर आपण त्याच्यामध्ये कमाई करू शकतो म्हणे. त्याच्यामुळे तो ट्रॅक्टरचं काम करते आणि बाकी शेतकऱ्यांना पण त्या ट्रॅक्टरपासून फवारणी यंत्र, रोटावेटर आहे, कल्टिवेटर आहे, दांड पाडण्याचं यंत्र आहे, हे बाकी अवजारे करून त्यांना सुद्धा लाभ करून देतो, त्याचा
1: अच्छा वा,
0: रिझनेबल त्यांना करून देतो.
1: फारच छान सर. कारण शेतीमध्ये युवांनी येण्याची फारच गरज आहे, आणि नक्कीच तुमच्या मुलाकडून आपल्या युवा शेतकरी बांधवांना पण त्यातून प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.
0: ट्रॅक्टरच्या भरोशावर पूर्ण आपलं म्हणजे मासिक उत्पन्न 30 ते 35 हजार रुपये तो कमावतो.
1: अरे वा, फारच छान सर. तुमच्याकडे जे पिकत होतात तर ते पिकत तुम्ही कुठे विक्रीसाठी नेता? बाजारपेठ कुठली आहे तुम्हाला, आणि तुम्हाला त्यातून किती उत्पन्न मिळतं सर, म्हणजे खर्च वजा जाता?
0: माझं मागच्या वर्षी जवळजवळ 3.5 लाखाचं मला संत्र्याचं उत्पादन झालं
1: अच्छा.
0: 300 झाडांमध्ये. या वर्षी पण माझ्याकडे आता 25-26 टन माल संत्र्याचा आहे, आणि या वर्षी संत्र्याचे रेट पण व्यवस्थित आहे,
1: चांगले
0: चाळीस ते
1: हो.
0: टनाच्या हिशोबाने ते मागून राहिले. असेच माझ्याकडे 3 ठिकाणी बगीचा आहे, एक बटईना आम्ही केलेला आहे तर त्याच्यामध्ये 225 झाड आहे, आणि माझ्या लहान भावाचा त्याचा बगीचा पण आहे, त्याचा त्याच्यामध्ये 182 झाड आहे, पर त्यांच्यामध्ये पण 10-10 टन माल असल्यासारखा आहे त्यांच्या शेतात, आणि माझ्या शेतामध्ये 25 टन.
1: अच्छा, मग सर याची विक्री तुम्ही कुठे करता?
0: व्यापारीच आपल्या शेतामध्ये येतात,
1: अच्छा,
0: इथूनच पॅकिंग वगैरे करून गाडी पाठवतात. 10 टनाची एक गाडी त्यांची बाहेर देशामध्येच इथून जाते, आपल्या बगीच्यामधूनच. फक्त आपण काटा करण्याकरता त्यांच्यासोबत जायचं तिथे,
1: अच्छा,
0: रेट ठरवल्यानंतर काटा करून ते पैसे आपल्याला तेव्हा देतात, आधी अर्धे पैसे दिलेलेच असतात त्यांचे.
1: सर असं सांगा की तुमच्याकडे तूर पीक पण आहे, तर मग तूर पीक घेत असताना तुम्ही फक्त तूर पिकवता की मग त्याच्यावर काही प्रक्रिया करून डाळ मिल तुमच्याकडे आहे का, किंवा काही प्रक्रिया उद्योग तुमच्याकडे आहे का?
0: आता आमच्याकडे डाळ मिल नाही आहे, परंतु दापेवाडाला आहे, त्या ठिकाणी आम्ही डाळ वगैरे करण्यासाठी नेत असतो.
1: अच्छा.
0: आता आमचा प्रोजेक्ट टाकण्याचा आमचा विचार आहे डाळ मिलचा आपल्या इथे, तसं धान्य असं शॉर्टिंग करून त्याची पॅकिंग करण्याचं सुद्धा आमचं युनिट आम्हाला तयार करण्याची इच्छा आहे पुढे. आता सध्या नाही करत, आपल्या घरच्या पुरतच आपण बनवतो, बाकी मग तुरी वगैरे विकून टाकतो मार्केटला.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुरीचीच विक्री करता तुम्ही पिकवलेल्या?
0: पिकवलेल्या.
1: अच्छा अच्छा, ठीक आहे.
0: आपल्या घरच्या पुरते आपण 50 किलो 100 किलो डाळ आपल्या घरच्या पुरती आपण तिथून याच्यावरूनच करून आणतो, मिलवरून, दाल मिलवरून.
1: अच्छा. आता तुमच्या शेतीमध्ये ही जी महत्वाची पिकं आहे, या सगळ्या पिकांचा खर्च वजा जाता तुम्हाला वर्षाकाठी तुमच्या शेतीतून किती उत्पन्न मिळतं? सेंद्रियही तुम्ही करायला सुरुवात केलेली आहे, तर नक्की सेंद्रिय मालाला चांगला भावही मिळतो, तर त्या हिशोबाने तुम्हाला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं?
0: वर्षाकाठी मला खर्च वजा जाता कमीत कमी 4 ते 5 लाखाचं उत्पादन होते.
1: अच्छा.
0: कपाशी वगैरे वेगळंच आहे.
1: हा हा, अच्छा, कपाशीचं वेगळं आहे का? बरं, आणि मग कपाशीसाठी कुठली बाजारपेठ आहे सर, आणि मग त्याची विक्री कशी करता?
0: कपाशी करता आम्ही फेडरेशनचं हे आपलं अगोदर फेडरेशन वगैरे चालू राहत होतं, आता हे जे पाटणकरला मिल आहे त्या मिल मध्ये ते घेतात तिथे सेलूला.
1: अच्छा अच्छा.
0: किंवा दापेवाडा पण आहे तिकडे, अकोल रोड वरती आहे झिल्पाच्या साईडनं.
1: सर हे जे सेंद्रिय तुम्ही करत आहात, तर तुम्हाला कितपत असं वाटतं की तुमच्या पिकांवर किडींचं प्रमाण कमी झालेलं आहे? कारण जेव्हा आपण रासायनिक करतो तेव्हा किडींचं प्रमाण जास्त झालेलं असतं, त्याच्यामुळे आपण पुन्हा पुन्हा रासायनिकांचा उपयोग करत जातो आणि मग त्याच्यातून पुन्हा आपलं नुकसान होत जातं, तर याच्याविषयी काय सांगाल सर?
0: याविषयी आपल्याला कमीत कमी 70 ते 75% खर्चाची आपली बचत होते.
1: हा.
0: आणि हे जे आपण रासायनिक वापरतो याच्यामुळे रासायनिकच्यामुळे वेगवेगळे रोग निर्माण होतात, त्यामुळे आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी आणि खर्चाची बचत करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढावे अशी मी बाकी लोकांना विनंती करतो.
1: अच्छा, खूप छान संदेश आपण आपल्या कार्यक्रमातून सर आपल्या शेतकरी बांधवांना दिला. सर मला सांगा की तुम्ही आताच थोड्या वेळाआधी मला बोलला होतात की तुम्हाला काहीतरी प्रक्रिया उद्योग करण्याची तुमची इच्छा आहे आणि तुम्ही त्याचा सेटअपही तुम्ही तयार करण्याचा विचार करत आहात, तर तुम्हाला कुठली प्रक्रिया उद्योग करण्याचा मानस तुमचा आहे सर, आणि त्यासाठी काय तयारी तुमची सुरू आहे?
0: माझी तयारी महाडीबीटीवरती आम्ही आता त्या यांनी आता त्याची कलेक्टर साहेबांची मीटिंग वगैरे नागपूरला झालेली आहे, त्याच्यामध्ये आपले आत्मावाल्या ज्या मॅडम वगैरे आहे, कडू मॅडम वगैरे, त्या दिवशी उद्योग संचालनाच्या याच्यामध्ये उद्योग भवन मध्ये एक कार्यक्रम राबविला, त्याच्यामध्ये आम्ही गेलेलो होतो, तर त्यांनी सांगितलं की 75% अनुदानावर तुम्हाला ज्या काही मशनरी वगैरे आहे त्या आम्ही देण्यात येईल.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॅकिंग ग्राइंडिंग वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता.
1: अच्छा.
0: अशा पद्धतीने भाजीपाला झालं किंवा दाल वर्गीय पिकं झालं किंवा तांदूळ वगैरे झालं, गहू वगैरे साफ करण्याची मशीन पण तुम्ही तयार करून आपलं पॅकिंग करून मार्केटमध्ये आणू शकता अशी माहिती दिली. त्याच्यामुळे आताच थोड्या वेळानंतर इथे त्या डाकोळेचा एक गव्हापासून कणिक बनविण्याचा प्लांट आहे, त्याचा डाळी वगैरे बनविण्याचं हे आहे, ते पाहण्यासाठी जाणार आहे.
1: अच्छा अच्छा, तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर, आता मला असं सांगा की तुम्ही एक समृद्ध आणि प्रगत

0: श्रोते हो, आताच आपण शेताच्या बांधावर ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी भीमराव निमकर यांना भेट दिलीत, जे होते मुक्काम मोहपा स्थित तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर इथले. त्याचबरोबर आपण त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतलं त्यांच्या प्रगत शेतीविषयी. संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
1: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
0: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
1: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान.
0: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव.
1: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
0: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
1: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.
0: याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझा शिवार हा कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया नव्या विषयांसह. तोपर्यंत रोहिणीचा नमस्कार, शुभरात्री. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: माझं आवार माझं शिवार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: उमेद जीवनाची.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका। पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर। आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या प्रारूप वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे। नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल। दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील, तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण या संदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली। सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ते म्हणाले।
1: सुप्रीम कोर्ट के द्वार सबके लिए खुले हैं, कोई भी पिटीशन किसी भी कोई भी चाहे वो आम नागरिक है या कोई माननीय सदस्य है किसी इलेक्टेड बॉडी का कोई भी है, भारत का हर नागरिक का उसका अधिकार है, वो हमारे पास आए, हम कानून की व्यवस्था और कानून के अनुरूप सुनवाई करेंगे और जो जिसको बनता है उसको जरूर उसका अधिकार वो देंगे।
0: विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं। SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्ली

0: आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉक्टर सिरी वेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारला आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. आयएनएस मंगरोल ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडीरोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हॉईस ॲडमिरल संजय वात्सायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं त्यांनी सांगितलं. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पिडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारिच ही आधुनिक टॉर्पिडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झालाय. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सनं केली आहे. महागाई, उपभोग आणि उत्पादन यांसारख्या घटकांमधल्या सांख्यिकी संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्र सरकारनं 2047 पर्यंतच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाचा मसुदा तयार केलाय. पोलादाची देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि जागतिक बाजारपेठेत पोलादाचा पुरवठादार म्हणून भारताचं स्थान बळकट करणं ही या धोरणाची उद्दिष्टं आहेत. देशातली पोलादाची दरडोई मागणी 116 किलोग्रॅमवरून वाढून 302 किलोग्रॅमपर्यंत जाईल असा अंदाज या धोरणात व्यक्त केलाय. कच्च्या पोलादाचं उत्पादन 2014-15 या वर्षात 8.90 कोटी टन होतं. ते गेल्या वर्षात 170 लाख टनापर्यंत पोहोचलं. 2047 पर्यंत पोलाद निर्यातीत 4.5 कोटी टनांची वाढ, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून पर्यावरणस्नेही उत्पादन, लोखंडाचा पुनर्वापर, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख या धोरणात आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 27 पदकं जिंकणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधल्या खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला. या खेळाडूंनी 6 सुवर्ण, 11 रौप्य

0: आणि 10 कांस्य पदकं जिंकली आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या शिस्तीचं, कठोर परिश्रमाचं आणि सांघिक भावनेनं केलेल्या प्रयत्नांचं राजनाथ सिंग यांनी कौतुक केलंय. सप्टेंबर महिन्यात देशात किरकोळ चलन फुगवट्याचा दर वाढून 5.54% झाला. ऑगस्टमध्ये हा दर 4.83% होता. ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 6.8% पोहोचला, तर शहरी भागात हा दर 4.88% राहिला. अन्नधान्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 5.97% होता, तो सप्टेंबरमध्ये 7.74% पोहोचला. या महिन्यात कांदा, लसूण, आलं, लिंबू, खाद्य आणि पेय यांची भाववाढ झाल्यानं हा दर वाढल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. सेनादलांमध्ये आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळादरम्यान आज नवी दिल्लीत भारत राईस उपक्रमाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. भारत आणि युकेमधील द्विपक्षीय व्यापार 2030 दुप्पट व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. भारत युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती अर्थात जेटकोच्या परिषदेत ते बोलत होते. भारत युके द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद इथं ब्रिक्स पारंपरिक आणि देशी खेळ प्रदर्शन स्पर्धांचं उद्घाटन केलं. सांस्कृतिक ओळख जपणं आणि जागतिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यात हे खेळ सेतू म्हणून काम करतात असं प्रतिपादन त्यांनी केलं. वैद्यकीय आस्थापनांच्या सेवा आणि सुविधांचे दर ठळक पद्धतीनं दर्शवले जावेत असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलंय. रुग्णांना योग्य दरात योग्य निर्णय घेता यावेत, शुल्कासंबंधीचे वाद टाळावेत आणि आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास वाढावा यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे. टपाल विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज फिलाट लीड डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरी केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. त्यात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. आता प्रसारित करत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली.

0: डॉक्टर जब्बार पटेल।
1: नाही, एक फार चांगली अभिनेत्री, खूप चांगली नर्तिका, विचार करणारी अशी एक अभिनेत्री आपल्यातून गेली. लावणी करणं इतकं सोपं नसतं, लावणीला अनेक अंग असतात आणि त्या लावणीमध्ये सुद्धा भावमुद्रा फार महत्वाच्या असतात. तर मधुकांबीकरांच्या सगळ्या लावणी सादरीकरणामध्ये एक प्रकारचं संबंध विचाराचा भाग होता, विचार करून त्या करायच्या बुद्धीचा भाग होता, कल्पकतेचा भाग होता आणि सहकरताना भावमुद्रेवरती खूप लक्ष दिलं त्यांनी. केवळ शारीरिक हालचाली हा मुद्दा नव्हता, ताल उत्तम त्यांना कळत होता, नाद त्यांना उत्तम कळत होता आणि त्याहीपेक्षा भावमुद्रा फार महत्वाच्या होत्या. आणि त्यामध्ये जी काम करणारी अभिनेत्री असते तिचं कॅरेक्टर काय असतं, व्यक्तिरेखा काय असते, त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास त्यांचा असायचा आणि ती व्यक्तिरेखा काय काय करू शकते नृत्यातून यांचा पूर्ण अभ्यास करून त्याचं जे तर्कशास्त्र असतं ते ठेवून ते केलं असतं. फार हे लावणी नृत्यामध्ये फार कमी वेळ घडतं आणि याचं

0: मूळ कारण असं आहे की उत्तम बेसिकली लावणी आणि नर्तिका हे तपासून झालं, पण मधु कांबीकर उत्तम अभिनयाचं कुशल मात्र माहिती होती, कौशल्य हेच होईल. आपलं एक फार नुकसान झालं मधु कांबीकर गेल्यामुळे.
1: नमस्कार, दादा पासलकर बोलतोय. आज मधु कांबीकरांचं निधन झालेलं आहे. सकाळी 7 वाजता झोपेतनं उठल्याच नाहीत. गेली 11 वर्ष 2000 स्टेजवर काम करताना त्या पडल्या आणि पॅरलिसचा अटॅक आला. त्यानंतर मेंदूचं ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन फेल गेलं. हा सगळा प्रकार मुंबईत घडला. नंतर त्यांना मुलांनी पुण्यात आणलं. त्यांना एक मुलगा सून नातू, चांगला प्रपंच चालू होता. आणि पुण्यामध्ये शास्त्री नगर येरवडा इथं त्या राहत होत्या. 1978 साली बाईंनी पहिलं पिक्चर केलं देवापुढे माणूस. ते पिक्चर फार काळ टिकलं नाही, परंतु त्यात बाई मधुबाई नायिका होत्या आणि त्यात त्यांच्या सोबत काम करण्याचा पहिला प्रसंग मला. त्यानंतर 1982 साली आम्ही श्रीरंग सेवा या संस्थेतर्फे लावणी भुलली अभंगाला या नाटकामध्ये आम्ही एकत्र आलो आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला, आमचा बहीण भावाचा प्रवास. नाट्यक्षेत्रामध्ये अशी नाती फार कमी पाहायला मिळतात. कुणी कुणाला आई मानत नाही, बहीण मानत नाही, बाप मानत, मित्र मानतात फक्त. बाईंचा स्वभाव अतिशय वेगळा होता. मदतीची भावना इतकी प्रचंड होती. गावाकडं, त्यांचं गाव कांबी नगर जिल्ह्यामध्ये, त्या कांबी गावामध्ये जो कोण आजारी पडला आणि निरोप आला तर बाई गाडी घेऊन जायच्या, त्या व्यक्तीला घेऊन ससून हॉस्पिटलला यायच्या, मोहन आगाशेंना भेटायच्या आणि त्या माणसाला ऍडमिट करून त्याची विचारपूस रोजची करून तो माणूस बरा झाला की त्याला घरी नेऊन पोच करायच्या. म्हणजे ही मदतीची भावना. कुठली गोष्ट हाती घेतली तर ती तडीस न्यायची. दुसरी गोष्ट, त्या लोक कलावंत होत्या. आईकडनं तो वारसा आलेला होता. त्यांची संगीत बारी होती. मुंबईमध्ये हनुमान थिएटर, मधुकर नेराळे, मधुकर नेराळ्यांमुळेच त्यांचा चित्रपट सृष्टीमध्ये खरा प्रवेश झालेला. परंतु पुढे स्वतःच्या हिमतीवरच त्यांनी दादा कुणकेंकडेही काम केलं. दादांच्या मला घेऊन चला या चित्रपटात त्या मुख्य नायिका होत्या. नंतर बाईंनी एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला मधु प्रीतम या संस्थेमार्फत. त्यांच्या मुलाचं नाव प्रीतम, त्यांचं नाव मधु, मधु प्रीतम आणि सखी माझी लावणी. लावणीचं जे आज विभक्त स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, अगदी शॉर्ट कपड्यांमध्ये सुद्धा ही लावणी सादर केली जाते. बाईंना हे मान्य नव्हतं, त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक हा सखी माझी लावणी हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईंनी जवळजवळ त्यावेळेस 35 ते 40 मुली घरी आणून त्यांना शास्त्र शुद्ध लावणीचं शिक्षण दिलं होतं. लावणी ही सुद्धा शिक्षण घेऊनच केली पाहिजे. बाईंना कथ्थक येत होतं चांगल्यापैकी. त्यांनी पुण्यामध्ये येऊन, त्यांच्या वडिलांच्या हौशेखातर पुण्यामध्ये येऊन कथ्थकचं शिक्षण बाईंनी घेतलं होतं आणि त्यानंतर त्या ह्या नृत्यामध्ये पडल्या होत्या लोककलेच्या. तर त्या मुलींना शिक्षण देऊन तो कार्यक्रम आम्ही दुबईमध्ये सुद्धा नेला. तुम्हाला दुबईचा एकच किस्सा सांगतो. एकदा आम्ही बोटीवर कार्यक्रम केला, म्हणजे रात्रभर ती बोट चालू होती आणि आम्ही त्या बोटीवर कार्यक्रम करत होतो. दुसरी गोष्ट की कार्यक्रम 2 तास, आता 3 तासाचा स्टॅमिना कोणाचाही नाही. 2 तास झाल्यानंतर मी सहज घड्याळ बघितलं तर 4:15 झाले होते. 4:15 तर मी आयोजकांना बाहेर घेऊन बोललो, म्हणलं अहो 4:15 झालेत, आपलं 2 तासच बोलणं. अरे बापरे म्हणले. आणि मग त्यांनी डिक्लेअर केलं. त्या लोकांनी अक्षरशः टाळ्या वाजून एवढा मोठा प्रतिसाद दिला. म्हणजे हा स्टॅमिना होता त्या बाईंचा. आणि कुठली एखाद्या मुलीने त्यांना एका गाण्यापुरती विश्रांती दिली की ते पुन्हा ताज्या तवाने व्हायचे आणि करायचे. हा जो शेवटचा कार्यक्रम त्यांनी केला ना अखेरचा, 2016 साली मराठी रंगभूमीसाठी तो कार्यक्रम होता, पण त्यासाठी त्यांनी डाएट केलं, अन्न वर्ज्य केलं, पाणी वर्ज्य केलं, त्यामुळे तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. आणि एक व्हील पॉवर, त्या व्हील पॉवरनी त्या नाचल्या, परंतु अंगलट आलं सगळं प्रकार आणि अंथरुणाला खेळल्या. त्यांचं ऑपरेशनही फेल गेलं मेंदूचं, पॅरलिसचा अटॅकही आला आणि त्यातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही. मुलांनी त्यांच्यासाठी प्रचंड झीज सोसली. त्यांच्यासाठी वैयक्तिक डॉक्टर होते, नर्सेस होत्या घरी, परंतु कशातही यश आलं नाही. 11 वर्ष झुंज देऊन आज त्यांनी शेवटचा विसावा घेतला. अशी ही लोककलावंत मधु कांबीकर. ध्वनी खूप आहेत. थोडं शांत बसून मला त्या लिहायला पाहिजेत. अनेक प्रसंग आहेत, मी जरूर त्याविषयी लिखाण करेल आणि सांगेल, पण आज तरी इतकंच ठीक वाटतं. धन्यवाद.
2: मी प्रदीप निफाडकर. मधुताई या इतरांसाठी जरी मोठ्या अभिनेत्री होत्या, नामवंत अभिनेत्री होत्या, पण माझ्यासाठी त्या बहीणच होती, मोठी बहीण होती माझी. म्हणजे त्यांनी मोठी बहीण नुसतं असं म्हणायला मोठी बहीण नव्हत्या, तर त्या त्यांनी कर्तव्य त्याचे अनेक पात्र

0: पाळले. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या जावयाचे पाय त्यांनी धुतलेच, पण नॅपकिन ऐनवेळी सापडला नाही तर त्यांनी स्वतःच्या साडीच्या पदराने त्यांनी जावयाचे पाय पुसले. इतकं करणारी ती माझी मोठी बहीण होती. राजदत्तांच्या शापित पासून त्यांची ओळख सगळ्या जगाला जास्त झाली. पण अनेक मला घेऊन चला सारख्या चित्रपटातून आणि दादा कोंडके, राजदत्त अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं. प्रभाकर पणशीकरांसारख्या मोठ्या कलावंतांचं तर त्यांना खूपच वरद असत होता. अशा या मधुताई आणि त्यांच्या अनेक आठवणी आता माझ्याजवळ गोळा झालेल्या आहेत, परंतु सांगणं फार हे होतंय. किती सांगावे त्यांच्या आठवणी, असे खूप आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ एकदा असंच एकदा कुठेतरी कोल्हापूरला गेले होते त्या चित्रीकरणाला, आणि त्यांना त्यांनी गाडीत एक वर्तमानपत्र वाचायला घेतलं. एका शायराची व्यथा त्यांनी वाचली. त्यांनी लगेच मला फोन केला की भाऊ, आज शायर सांगलीत राहतोय, तो पत्ता मिळेल का? मी म्हटलं बघूया, मित्रांकडे मी चौकशी करतो, उद्या आपण बघू काय करायचं ते. रात्री ते घरी जेवायला आले मला कोल्हापूरवरनं माझ्याकडे, आणि आल्यानंतर त्यांनी आनंदी चेहरा होता त्यांचा. त्यांना म्हटलं काय झालं? म्हणे जाऊन आले, मी त्या शाहीर माणसाला शोधलं आणि त्याला जेवढे चित्रीकरणाचे मला पैसे मिळाले ते सगळं तसेच्या तसे त्याला देऊन मी घरी आले. मग इतकी माणुसकी असणारी म्हणजे कलावंत त्या म्हणून त्या मोठ्या होत्या, पण त्याही पेक्षा त्या माणूस म्हणून खूप मोठ्या होत्या. एक चांगला माणूस या जगातनं गेला याचं दुःख खूप आहे. धन्यवाद.
1: मोहन जोशी बोलतोय. मधु कामदीकरांच्या बरोबर दोन फिल्म्स केल्या मी. एक त्यामध्ये खरोखर अतिशय सुंदर काम करायचं, आणि मुख्य म्हणजे चेहऱ्याचे हावभाव इतके सुंदर होते त्याचे, बैठकीच राहणी फार सुंदर राहायचा, आणि अतिशय प्रेमळ होते त्या. खूप आठवण येते त्यांची मला. गेल्या त्या रंगभूमीचं नुकसान झालं, पण माझ्या दृष्टीने जास्त नुकसान झालं. त्याच्या आत्म्याला शांती मिळो ही विनंती होईल.
2: आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे. मधुबाईंशी अनेक वर्षांचा संबंध होता. शाहीर दादा पासलकरांमुळे आमचा स्नेहबंध जमला. त्यांच्या मनामध्ये गुरुविषयी असलेली कृतज्ञता इतकी ठासून भरलेली होती की एका लोककलावंतानी गुरुविषयी कसं असावं याचं एक आदर्शवत उदाहरण त्यांनी आम्हाला घालून दिलं होतं. दत्ता सरांच्या विषयी, राजदत्तांच्या विषयी त्यांना खूप आदर होता, आणि मूळ म्हणजे त्या स्वभावानं खूप मोकळ्या होत्या. एक चांगला कलाकार आपल्यातून गेला याची भावना मात्र मनामध्ये खूप खोलवर होती.
3: नमस्कार, मी जितेंद्र आष्टेकर. चित्रपट असेल किंवा लोककलेचे अनेक कार्यक्रम असतील, नाटक असेल, अस्सल खानदानी लावणी पडद्यावर असेल आणि नव्या पिढीपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेला कलाकार हे खरं मधु कांबीकर यांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांनी नायिका सादर केल्या, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. आपण लावणी आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अविरत काम केलेलं आहे. म्हणजे आपली अदाकारी असेल किंवा नृत्य रचना असेल, दोन्हींमध्ये मधुबाईंची हुकूमत होती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केली, शापित सारखा चित्रपट असेल किंवा एक होता विदूषक सारखा चित्रपट असेल, अत्यंत करारी स्त्री आणि कलावंत असलेल्या अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्या पलीकडे त्यांचं सगळ्यात महत्वाचं मराठी रसिकांसाठी योगदान म्हणजे सखी माझी लावणी नावाचा त्या कार्यक्रम त्या करत असत. एक वेगवेगळ्या म्हणजे अभ्यास अत्यंत संशोधनाची जोड दिली त्यांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांना सोबत घेतलं, कलाकारांना सोबत घेतलं. अगदी पेशवेकालीन लावणीपासून, म्हणजे लावणी मुळात आपल्याकडे आली उत्तरेकडून, तिचा इतिहास असेल, त्याच्या खानदानी लावण्या त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवायत. कारण चित्रपटामध्ये ज्या लावण्या झाल्या होत्या त्या बरेचदा फॅन्सी लावण्या असतात, त्या स्वतःही म्हणत, त्यामध्ये बरंच काय प्रदूषण झालं होतं लोककलेत, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी लावणी जिवंत ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे पांडुरंग गोटकर असतील किंवा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील यांच्यासारख्या लोकांकडनं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचा तो परिणाम नक्की असणार आहे. शापित मध्ये त्यांनी जी भूमिका केली, छोट्या मोठ्या त्यांनी आधी लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण नायिका प्रथम त्यांनी रंगवली शापित मध्ये यशवंत दत्त यांच्या बरोबर. तर त्यांच्यावर चित्रित झालेलं दिस जातील दिस येतील हे गीत सगळ्यांना आपल्याला अजूनही आठवतंय नक्की. किंवा एक होता विदूषक मध्ये त्यांनी कलाकारांच्या व्यथांनाही आवाज दिलेला आहे. भरलं आभाळ पावसाळी पाहुणाग असेल किंवा कुठे तुम्ही गेला होता कारभारी असेल, यातले नादो मानोरांचे शब्द आहेत ते रसिकांपर्यंत पोहोचवणं आपल्या अदाकारीतनं हे त्यांनी नेमकेपणाने साध्य केलेलं आहे. त्यानंतर 19 ते 20 नाटकांमधनं त्यांनी वेगवेगळ्या कामं केली आहेत, अनेक लोककलांमधनं काम केले, स्वतःचा फळ होता त्यांचा. या सगळ्या याच्यातनं त्यांनी

0: दिलेलं जे योगदान आहे ते मराठी रसिक खरंच कधी विसरू शकणार नाहीत, त्यांना माझी आदरांजली.
1: नमस्कार, मी मधुसूदन तत्की सातारा. मधु कांबीकर ज्येष्ठ कलाकारांचं निधन आज झालं आणि आता एक खरं तर ही बात, 2 दिवसापूर्वीच नाना पाटेकर यांकडूनच मातीमधले जे कलाकार आहेत ते आपल्याला अशा पद्धती बुडून जात आहेत पाहता खरोखरच एक वेदना, आपण त्या शोकातून बाहेरच पडू असं काहीच वातावरण वाटायला लागलेलं आहे. मधु कांबीकर लोककलावंत होत्या, लोककलेचा अस्सल बाल त्यांनी रंगमंचावर तर सादर केलाच, पण मातीचा अस्सल गंध ताल सूल यावरची हुकूमत आणि त्याचबरोबर अदाकारी या सगळ्यांवर त्यांची जबरदस्त पकड अशी होती. लोककला, चित्रपट, नाट्य किंवा नाटकं आणि मालिका या सगळ्या माध्यमांवर त्यांची समान पकड होती. माध्यमांचं अत्यंत सुंदर आकलन त्यांना होतं आणि त्याचं भान असल्यामुळं प्रत्येक भूमिका होती ती अत्यंत रसरसून जिवंत केलेली आहे त्यांनी. माध्यमांची गरज काय असते आणि ती कशी पूर्ण करायची असते याची जाणीव जी अफाट होती ती जर काही आपण बघितली तर शापित मधली बिजली आणि केवळ ती बिजली साकार करताना त्या कांबी या छोट्या खेड्यात त्यांचं मूळ गाव, तर तिथलंच फक्त त्यांनी वातावरण बघितलं असं नाही तर पुन्हा त्याच्यासाठी त्यांनी जाऊन गावांमध्ये महिलांचं जीवन बघून पुन्हा त्या भूमिकेसाठी तयार झाला. ही कष्ट घेण्याची त्यांची जी ताकद किंवा अभ्यासाची जी वृत्ती होती आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या अनेक जवळजवळ 18-19 नाटक म्हणजे म्हटलं जायचं की त्या ग्रामीण भागातल्या आणि कशा पद्धतीने नाटक करत नाटकातही अत्यंत उत्तम परफॉर्मन्स त्यांनी दिला आणि असं कधीच जे माध्यमांतर हा जो अतिशय महत्वाचा तो त्यांनी आपल्याला पाहायला तिथे मिळतो. राघू महिना चित्रपट त्यांचा पहिल्या अगदी सुरुवातीच्या एक नाना पाटील त्याच्यामध्ये होते आणि लोककलावंत त्यांच्या जीवनाशी अतिशय करणारी जवळ असणारी होती आणि साहजिकच अशा अनेक कहाण्या त्या सादर करायच्या म्हणून नव्हत्या तर ती एक आंतरिक जाणीव तळमळ आणि लोककले कलाकार जी एक उत्कटपणे अभिव्यक्त होण्याची इच्छा असते आपल्याला गरिबा पूर्ण करताना त्यांना राजदत्त किंवा इतरही चांगले अतिशय दिग्दर्शक मिळाले आणि हे दिग्दर्शकांनी अधिकाधिक त्यांच्यातलं पैलू पाडायचं काम केलं. पण मुळातच त्यांच्यामध्ये जी ताकद होती एक होता विदूषक आपण बघितलं किंवा दोघी असेल, अनेक हिंदी चित्रपट गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली, मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आणि तिथे ही सगळी कामं करत असताना आपल्याला कधी त्या ह्या भागातल्या आहेत लोककलावंत आहेत मूळ त्या आहेत असं कधी वाटली. त्यांची अभिनयाची ताकद होती, लावण्य संगीत असेल ज्यामध्ये त्यांना अभुगात शेवटची काही वर्ष रसणावर राहावी लागली पण तो किंवा लावणी भुलली हवी जिवंतपणा आणि चित्रीकरण ह्या सगळ्याचा आवाका त्यांचा अफाट होता आणि साहजिकच साताऱ्याशी त्यांचं असणारं एक नातंही होत. प्रताप गंगावणे चांगले आठवणी खरं तर त्यांच्या बोलापा ऐकायला तेव्हा एक खूप मोठी कलाकार आपल्यातनं निघून गेलेली आहे. खरं तर त्यांच्या या चिरंतन भूमिका राहतील असं मला वाटतं कारण शापित सारखा चित्रपटातल्या त्यांच्या त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत आणि कायमच ते आपल्या सरातना विनंत.
2: नमस्कार, मी अश्विनी धायगुडे कोळेकर, चित्रंगण मीडिया सर्व्हिसेसची सर्वे सर्व. खरं तर नगरमधल्या कांबी सारख्या छोट्या गावातून येऊन रुपेरी पडद्यावर आपलं स्वतःचं ठाशीव वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मधु कांबीकर आज आपल्यातून गेला. मधु कांबीकर म्हणजे कित्येकांसाठी प्रेरणास्थान आणि दिवा स्वप्नच जणू. कुणालाच असे वाटले नसेल की इतक्या छोट्याशा गावातून येऊन सिनेमासारख्या स्वप्नवत वाटणाऱ्या विश्वात त्या स्वतःचं इतकं अढळ स्थान निर्माण करतील. पण त्यामागची त्यांची नृत्यावर असणारी निष्ठा, झोकून देण्याची वृत्ती आणि कठोर या त्यांच्या गुणांनी त्यांना या कठोर स्पर्धे आणि या जगात कौलं जगवलं. लावणी भुलली अभंगाला ही लोक या लोकनाट्यापासून ते अगदी जब्बार पटेलांच्या एक होता विदूषक इतक्या मोठ्या परिघात त्यांचा वावर होत, इतक्या मोठ्या लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकांचं सोनं केलं. त्यांनी आजवर अनेक उत्तम उत्तम भूमिकांमध्ये काम केलं, अनेक भूमिका केल्या आणि त्या भूमिकांचं सोनं. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या शापित मधल्या त्यांच्या भूमिकेनं कित्येकांना दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल ही प्रेरणा दिली. त्यांचं जाणं दुःखदायक आहेच पण त्यांच्या स्मृती, त्यांच्या कलाकृती आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आत्ता आम्ही प्रसारित केली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन आपल्याला ऐकवत आहोत. व्हायोलिनवर राग मालश्री. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे. द्रुतगत 3 तालात आहे आणि त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित कैलाश पात्रा यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मालश्री.

0: नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित कैलाश पात्रा यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मालाश्री आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ केली होती यती भागवत यांनी. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा
1: या नवरात्रीत भेटूया अशाच

0: काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
1: उमेद जीवनाची.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्यालातील बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारे नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30

यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: meet them. The Bharatiya Janata Party, BJP, has accused the Congress of attacking constitutional institutions over the years, alleging that the party blames these institutions for its electoral defeats. Addressing a press conference at party headquarters in New Delhi today, Union Minister and senior BJP leader Shivraj Singh Chauhan alleged that the Congress is attempting to return to power by discrediting institutions rather than winning the support of the people. The 2026 Nobel Prize in Economics has been awarded to American economists Robert E. Hall and Michael Woodford for developing macroeconomic models that help policymakers stabilize economies during booms and recessions. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण अखंड सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. रात्रीचे 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त. कमाल तापमान कुलाबा इथं 37 सेल्सिअस, सांताक्रूज इथं 38 सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 27 सेल्सिअस, सांताक्रूज इथं 25 सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 62%, सांताक्रूज इथं 47% नोंदवण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दमट उष्ण हवामान राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल आणि किमान तापमान 38 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचे संकेत वेधशाळेनं दिले आहेत. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी कुठलीही विशेष सूचना नाही. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. रात्रीचे 11:12 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गीतकार शांता शेळके यांची काही गीतं. सुरुवातीचं गीत आहे GN जोशी यांच्या स्वरातलं.

जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं देवदत्त साबळे यांनी स्वरबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं गीत.

सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं आणि कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत हेवंध रेशमाचे या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे पद.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं हेवंध रेशमाचे. या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे नाट्यपद. आजच्या भावधारा कार्यक्रमात आपण शांता शेळके यांची काही गीतं ऐकलीत. याबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात जयेश रेगे यांनी तबल्यावर वाजवलेला आडा चौताल आपण ऐकणार आहोत. त्यांना सारंगी लहरा साथ केली आहे उस्ताद फारुख लतीफ यांनी. ऐकूया तर जयेश रेगे यांनी तबल्यावर वाजवलेला आडा चौताल.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण जय श्रीगे यांनी तबल्यावर वाजवलेला आडा चौताल ऐकला. त्यांना सारंगी लहरा साथ उस्ताद फारूख लतीफ यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेच.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्यमालिका उमेद जीवनाची.

0: आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहो आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम. कथांतर भाग 11 कथांवर आधारित मालिका. लेखक प्रणव सुखदेव.
1: गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणांमुळेच माणूस माणूस आहे. कथांतर. श्रोतेहो नमस्कार. प्रणव सखदेव यांची कथा पंख असलेल्या माणसाची गोष्ट. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या गौरी लागू. पंख असलेल्या माणसाची गोष्ट.

मी ही घटना फक्त एकदाच सांगितली तेव्हा त्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. सगळ्यांना ती कथाच वाटली. मग ही कथा कुणालाच सांगायची नाही असं मी ठरवलं. समोर ठेवलेला रेकॉर्डर मी पॉज केला. सांगणं रेकॉर्ड करावं का नाही या संभ्रमात पडलो क्षणभरच, आणि लगेचच रेकॉर्डरचं बटण दाबलं.

पहिल्यांदा मी जेव्हा त्याला पाहिलं तेव्हाच मला जाणवलं की या माणसात काहीतरी वेगळं निराळं आहे जे आपल्यात नाही. मला ऑफिसमधनं घरी जायला दोन रस्त्यांचे पर्याय उपलब्ध होते, पण कुठल्याही रस्त्यानं गेलं तरी एका चौकातून जावंच लागायचं. हा चौक खूप मोठा होता, शहरातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जास्त रहदारी असलेल्या चौकांपैकी एक. त्या चौकात चारही दिशांनी चार सिग्नल होते आणि चौकाच्या मधोमध मोठा चौथरा होता. त्या चौथऱ्यातून एक खांब आकाशाच्या दिशेनं झेपावलेला होता आणि त्या खांबाच्या टोकावर पिवळा प्रकाश पाडणारे दिवे होते. या चौथऱ्यावरच तो बसायचा, थोराड चेहऱ्याचा, वर्णानं काळा, खरं तर रापलेला, बसकट बुटका, चेहऱ्यावर दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर टक्कल, चौकड्या चौकड्यांचा मळकट इन न केलेला शर्ट आणि खाली गुडघ्यापर्यंतची खाकी रंगाची बर्म्युडा पॅन्ट. एकूणच अजागळ वाटावा असा किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहताच कुणालाही वाटावं की हा जरा पावली कम आहे. लोकांना तो वेडाच वाटायचा. दीड मिनिटाच्या लाल सिग्नलच्या वेळेत लोक त्याची जाम मजा घ्यायचे, टर उडवायचे. एवढाच त्यांना त्यांच्या धकाधकीच्या फास्ट लाईफमध्ये विरंगुळा, एंटरटेनमेंट. तो मात्र या सगळ्यावर निश्चल असायचा आणि विलक्षण निरागस हसायचा. ते हास्य कधीच कुत्सित किंवा लाचारही नसायचं, त्यात बेफिकिरीची झाकही नसायची, ते निरहेतुक असायचं. पहिल्यांदा जेव्हा केव्हा माणूस हसला असेल तेव्हा तो असंच हसला असेल असं मला वाटायचं. तो नेहमी एक पेटी घेऊन त्या चौथऱ्यावर बसायचा. पेटी लाकडी होती आणि त्यावर वेली फुलांचं नाजूक नक्षीकाम केलेलं होतं. त्याच्यासोबत नेहमी एक कुत्र्याचं पिल्लू असायचं, सोनेरी रंगाचं, छोट्या लांबुडक्या कानांचं, मौशा.

हार, केसाळ आणि करुण पाणीदार डोळ्यांचं. ते सतत उड्या मारायचं. त्याचे लाड करावेत म्हणून कू कू आवाज करत त्याच्या पायापाशी घोटाळत बसायचं. कित्येकदा तो त्या पिल्लाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करायचा. मी याआधी अनेकांना आपल्या पाळीव कुत्र्याचे लाड करताना पाहिलंय. कुत्र्याचे कान खाजवायचे, त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायचा, त्यांच्या नाकाला नाक घासायचं, लाडे लाडे बोलायचं. इतरांसारखे असे सगळे प्रकार तोही करायचा, पण त्याच्या लाड करण्यात एक गोष्ट होती जी इतरांच्यात नव्हती. इतर जण लाड करतात तेव्हा जाणवायचं की ते मालक आहेत, पोसणारे आहेत, देणारा आणि घेणारा, श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव त्यात जाणवायचा. पण तो त्या पिल्लाचे असे लाड करायचा की ते पिल्लू नसून तो स्वतःच आहे. तो स्वतःचेच लाड करतोय आणि ते पिल्लूही तसाच प्रतिसाद द्यायचं. जणू काही ते वेगळे नसायचेच मुळे. दोघेही पिल्लू व्हायचे आणि क्षणात माणूस. आत्ताही माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य जसंच्या तसं उभं राहतं. संध्याकाळ, संधीप्रकाश, पूर्ण अंधार पडलेला नाहीये ना पूर्ण प्रकाश. ऑफिसेस सुटलेली असल्यानं ट्रॅफिक. एखादं धरण फुटावं तसे रस्ते गर्दीने तुडुंब भरलेले. मिनिटा सेकंदाला एकेका बाजूचा एक एक सिग्नल सुटतोय, लाल हिरवा. घरी जाण्यासाठी बेभान झालेली माणसं सुसाटतायत, पळतायत, हॉर्न वाजवतायत. कॅमेरा चौथरा, चौथऱ्यावर तो बसलेला, त्याच्या मांडीवर कुत्र्याचं पिल्लू, त्यांचा लाड करण्याचा सोहळा सुरू असलेला आणि त्यावर स्ट्रीट लाईटचा मंद पिवळा प्रकाश पडलेला.

एकाएकी तो आपली लाकडी पेटी उघडतो आणि त्यातून एक निळा गोळा बाहेर काढतो. निळा शार खरबुजा एवढा गोळा, अंतरंगात गोटीसारखं काहीतरी डिझाईन असलेला, भविष्य सांगणाऱ्या चेटकिणींकडे असतो ना तसा. गोळा बाहेर काढल्यावर कुत्रा आणि तो खटका दाबल्यासारखे शांत आणि स्तब्ध होतात. तो पद्मासनात बसतो आणि पिल्लू त्याच्या मांडीच्या खळग्यात बसतं. तो डोळे मिटतो आणि गोळ्याच्या वरून एक हात आणि खालून दुसरा हात अशा स्थितीत गोळा धरून ठेवतो. खालून कुत्रा त्याच्या हाताला चाटू लागतो. जणू काही तो कुत्राही मम असं म्हणत असावा. दोघेही क्षण दोन क्षण डोळे बंद करून घेतात. एकीकडे माणसांचा अव्याहत कोलाहल, पी पी पा पा, हॉर्न्सचा गाड्यांचा आवाज असा विराट जनसागर ओसंडत असतो आणि दुसरीकडे पिल्लू, तो आणि निळाशार गोळा. जणू काही त्या निळ्या गोळ्यामधून मंद शांत आणि अद्भुत अशा लाटा उसळत आहेत आणि त्या बाहेर येऊन त्या दोघांमध्येही झिरपताय आणि त्या सगळ्यातून एक शांत होणारा नाद उमटतोय. नदीच्या पाण्याचा असतो तसा, वाऱ्याचा असतो तसा, झाडांचा असतो तसा. एक आवाज, एक सूर, एक नाद, या सगळ्या सृष्टीतला एक ताल. तो त्या तालाला बरोबर पकडतो आणि त्यावर डोलू लागतो. त्याचे डोळे बंदच असतात पण त्याच्या चेहऱ्यावर एक निरलस हास्य उमटतं. तो एकदा उजवीकडे एकदा डावीकडे डोलू लागतो. जणू त्याच्या अस्तित्वामधून एक समाधान ओसंडत असा. या तालावर त्याच्या जीवलग पिल्लाचे कानही वरखाली होत असतात आणि त्या अद्भुत गोळ्याकडे ते टका मका पाहत असतात.

मी फोटोग्राफर किंवा सिनेमा दिग्दर्शक असतो तर ते दृश्य शूट केलं असतं. तो चौथरा म्हणजे जणू त्याचा रंगमंच आणि स्ट्रीट लाईटचा प्रकाश म्हणजे जणू त्याचा स्पॉटलाईट. मी रोज पाहायचो की गर्दी येते आहे जाते आहे, पण कोणाच

तसंच त्या विलक्षण अद्भुताकडे लक्ष का जात नसावं? कोणालाही ते संगीत ऐकून स्तब्ध व्हावंसं का वाटत नसावं? इतर लोक ते पाहून न पाहिल्यासारखे करायचे की ते फक्त मलाच दिसत होतं?

हे पाहताना मला प्रश्न पडायचे, या भणंगाकडे हे सगळं कुठून आलं असेल? त्याला हा गोळा कोणी दिला असेल? हे संगीत त्याला कोणी शिकवलं असेल? तो खरंच माणूस आहे का दिसतोय माणसासारखा आणि दुसरीकडचाच कुणीतरी? नाही, पण माझ्यातलं वास्तववादी मन शेवटचा प्रश्न लगेच खोडून काढायचं. दुसरीकडचा म्हणजे कुठूनचा? काही. पण माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली काही दिवसातच. एके दिवशी ऑफिसमध्ये मला खूप उशीर झाला. मध्यरात्रीचा ठोका पडला तेव्हा मात्र मी बॉसला म्हणालो, साहेब आता मी निघतो, सही अजून बरंच काम बाकी आहे, त्यामुळे ते उद्यावरच जाणार आहे. निघाल्यानंतर आज चौथऱ्यावरचं नाट्य पाहायला मिळणार नसल्यानं थोडी रुखरुख लागली. गाडी स्टार्ट केल्यावर मनात विचार आला की अरे, आपण त्या माणसाला पाहतो ते केवळ संध्याकाळी, एरवी हा काय करत असेल? रस्त्यावर फारसं ट्रॅफिक नव्हतंच, त्याच्यामुळे गाडीनं वेग पकडला. तसं आपण त्याला एक दोनदा त्या चौथऱ्याच्या आसपास खाताना पाहिलंय. एकदा एक बाई त्याला जेवणही देत होती, पण रोज रोज कोण देणार खायला? हा पोटा पाण्यासाठी काय करत असेल? गाडी आता चौथऱ्याच्या चौकात येत होती. तो आत्ता काय करत असेल? चौथऱ्यावर बसला असेल, झोपला असेल का जागा असेल की आत्ता तिथे कोणीच नसेल? जर तो असेल तिथे तर मग बोलूया का त्याच्याशी? आज मी चौकात आलो. चौथऱ्यापाशी मला एक पाठमोरी पांढरी आकृती दिसली आणि तेवढ्यात एक ट्रक प्रचंड वेगानं विजेसारखा क्षणात गेला.

त्यामागोमाग एक अस्फुट किंकाळी आली. काही क्षण काय घडलं मला कळेना. वेगानं जाणाऱ्या त्या ट्रकचा नंबर पाहण्याचा मी प्रयत्न केला पण मला काही तो दिसला नाही. तो काही क्षणात वाऱ्यासारखा खूपच पुढे गेला होता. मग मी त्या किंकाळीच्या दिशेने पाहिलं आणि आश्चर्यचकित झालो. तो पेटारा होता ना, तो चेचला गेला होता. त्यातला निळा गोळा फुटला होता, त्याचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते आणि त्याच्या शेजारी एक माणूस पालथा पडला होता. मी नीट पाहिलं, त्याच्या खांद्या खालच्या भागातून काहीतरी निघून ते पोटऱ्यांपर्यंत आलं होतं. मी नीट निरखून पाहिलं, ते पंख होते. त्या पांढऱ्या शुभ्र पंखांवर ट्रकच्या टायरच्या मातकट खुणा उमटल्या होत्या. कुत्र्याचं पिल्लू शेजारी की की करून आवाज काढत भिरभिरत होत. हे तेच पिल्लू म्हणजे मग हा. मी क्षणभर थांबलो. काय करावं मला काही सुचेना. मी समोरच्या दृश्यातले तुकडे जुळवले, पेटारा, गोळा, कुत्रा. पण हे पांढरे शुभ्र देवदूतासारखे पंख. मी त्वरित जाऊन त्याला उतारणं केलं तेव्हा त्याच्या पंखांच्या मऊ पिसांचा मला स्पर्श झाला. त्या पंखांवर पक्ष्यांच्या पिसाप्रमाणेच एक मेणचट थर होता. तो तोच माणूस होता, फक्त पंख असलेला. बेशुद्ध होता. त्याच्या पाठीला जिथे त्याचे पंख जोडले गेले होते तिथून रक्त येत होतं. पांढऱ्या शुभ्र पंखांवरून जिथून ट्रक गेला होता तो भाग काळा निळा पडला होता. त्याच्या तोंडातूनही रक्त येत होतं. रक्त वाहत असल्यानं त्याच्या खाली रक्ताचं चिकट थारोळ जमा होऊ लागलं होतं. अगदीच केविलवाणा दिसत होता तो. अर्धी चड्डी घातलेला, दाढीचे खुंट, डोक्यावरचे विरळके, चौकड्यांचा जुना रया गेलेला हाफशर्ट आणि त्यातून बाहेर आलेले मोठे पंख, ठिबकणारं रक्त, टायरच्या खुणा. गाडीतल्या बाटलीतलं पाणी मी त्याच्या तोंडावर शिंपडलं, गालावर दोन तीन थापडा दिल्या. मला तो शुद्धीवर

0: त्याला हवा होता. मला त्याच्याशी बोलायचं होतं खूप, जे आजवर आम्ही कधीच बोललो नव्हतो ते सगळं. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला, माझ्याकडे पाहून मंद हसत म्हणाला,
1: आलास तू, तू आलास म्हणजे माझे दिवस भरले.
0: काय काय बोलतोस तू?
1: कळेल कळेल तुला लवकरच.
0: मला वाटलं अपघाताच्या आघातानं काहीतरी बरळत असणार तो. मी गाडीतून फर्स्ट एड बॉक्स काढला आणि त्याच्या जखमांवर तात्पुरती मलमपट्टी करू लागलो. हे सगळं करताना तो हसत होता. अरे तू हसतोयस काय?
1: तू काही कितीही केलंस ना तरी मी आता काही जगणार नाही, हे मला आधीपासून माहिती आहे. तू जे काही करतोयस ते व्यर्थ आहे. मला आधीपासून माहिती आहे की माझा अंत असाच होणार. तू येणं हाच माझा अंत आहे.
0: पण ती वेळ त्याची असंबद्ध बडबड ऐकत बसण्याची नव्हती असं मला वाटलं आणि म्हणून मी त्याला उठवून गाडीत बसवू लागलो. तो नाही म्हणून प्रतिकार करू लागला, पण मी त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचा निश्चय केला होता. हे बघ, मला इतकंच माहिती आहे की तुला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. काहीही बोलला नाही तो. एकाएकी त्याचा प्रतिकार मात्र शून्य झाला. मी ड्रायव्हर शेजारची सीट मागे केली जेणेकरून त्याला थोडं आडवं पडता यावं. पंखांमुळे त्याला आता आत नीट शिरता येत नव्हतं. आत गेल्यावरही त्याचे पंख सीटला टेकत होते, त्याच्यामुळे त्याला पाठ टेकवता येत नव्हती. विचित्र अशा अवघडलेल्या अवस्थेत तो आडवा झाला होता. एकूणातच त्याची अवस्था दयनीय होती. त्याला म्हटलं, हे बघ डोंट वरी, आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचू.
1: व्हाय शुड आय वरी? कारण काय होणार आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.
0: मी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागलो.
1: मला माहिती आहे तुम्हाला रोज पाहायचं असते, कारण मीही तुला रोज पाहायचो. तुझी वाट पाहायचो की एक दिवस तू येशील, आणि आज तो दिवस उजाडला. आज मी तुला माझी सगळी गोष्ट सांगणार आहे. माझं नाव स्वसंवेद्य. मी पृथ्वीवरचा नाही आहे, तिथे वर वसलेल्या आकाशनगरीतून मी आलो आहे. म्हणजे मला इथे पाठवण्यात आलं आहे शाप देऊन.
0: काय?
1: आकाशनगरी वसली आहे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर, जिथे अवकाशाची सुरुवात होते तिथे एका छोट्याशा उपग्रहावर. तो पृथ्वीवासियांना म्हणजे मनुष्यगणांना कधीही सापडणार नाही, कारण तो इतरांसाठी अदृश्य राहावा त्यासाठी त्याच्याभोवती एक वलय निर्माण करण्यात आलेलं आहे. अवकाशनगरीत माझा जन्म झाला तो भेवारस म्हणून. आकाशनगरीत दोन प्रमुख गण आहेत, एक देवगण आणि दुसरा दैत्यगण. पण मुख्य गणांमध्ये आहे 36 आकडा, कारण हे दोन्ही गण पूर्णतः भिन्न प्रकृतीचे, स्वभावाचे आणि वेगवेगळ्या जीवनपद्धती जगणारे असल्यामुळे त्यांची संस्कृती, भाषा, समाज हे सगळं भिन्न आहे. या दोन गणात रोटीबेटीसारखे कोणतेही व्यवहार होत नाहीत. आणि कोण श्रेष्ठ हे सिद्ध करण्यासाठी दोघांमध्ये नेहमी अहमहमिका सुरू असते. कधी कधी ती इतकी वाढते की घनघोर युद्ध होतात, अनेक जण मारले जातात. माझ्या जन्माच्या आधीही असंच झालं. देव आणि दैत्यांमध्ये महाभयंकर प्रचंड संहार करणारे युद्ध झालं. इतकं प्रचंड युद्ध की तुमची सगळी महायुद्ध त्याच्या तुलनेत काहीच नाही. सलग एक तप हे युद्ध सुरू होतं. सरतेशेवटी देवांचा विजय झाला, आकाशनगरीची सत्ता देवांच्या हाती आली. पण युद्धाच्या शेवटी दैत्यांनी आपला पराभव जवळ आला हे ओळखून एक अस्त्र सोडलं. या अस्त्रामुळे देवांच्या बायकांची गर्भाशयच नष्ट झाली. विजय मिळवून काय फायदा? कारण वंश वाढलाच नाही तर पिढ्यानपिढ्या राज्य करणार तरी कोण? असा धूर्त विचार दैत्यांच्या त्या अस्त्र चालीमागे होता. पण देवही काही कमी नव्हते. ते कितीही सोवळं ओवळं शुद्ध अशुद्ध करत असले तरी आता

त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. मग त्यांनी गुपचूप दैत्यांच्या माद्या पळवून आणल्या आणि आपली गुप्त आंतरिक शक्ती वापरून त्यांच्यात बीज फलन घडवून आणलं. मग तयार केलेले गर्भ वाढवण्यासाठी जमिनीखाली मोठं गर्भालय तयार केलं. मी असाच जन्माला आलो संकरातून. मी दिसायला वेगळा होतो, ना दैत्यांसारखा ना देवांसारखा, मधलाच, सावळा, न काळा न गोरा. तर माझं भाग्य म्हणजे मी जिथे वाढलो ते घर मात्र वेगळं होतं. देवश्रेष्ठ, त्यांचे संस्कारच श्रेष्ठ असं मानणारं ते घर नव्हतं. देवदैत्यांनी युद्ध न करता मिळून मिसळून राहावं, रोटीबेटी व्यवहार करून अधिक सशक्त वीण जन्माला घालावी असं मानणाऱ्यातले माझे आईवडील होते. त्यामुळे मी देव घरात राहिलो तरी माझ्यावर कधीच श्रेष्ठ दैवी संस्कार झालेले नाहीत. मी अभ्यास करू लागलो, मोठा होऊ लागलो, तसतसं माझ्या लक्षात आलं की खरं तर आकाशनगरीवर इतकी वर्ष देवांचं राज्य असल्यानंच दैत्यांना दैत्य म्हणून हिणकस गौण ठरवलं जातंय. कारण सगळी व्यवस्था ही देवांच्या दृष्टिकोनातून उभारण्यात किंवा रचण्यात आलेली आहे. मग मी ठरवलं की आपण शिक्षक व्हायचं आणि देव आणि दैत्यांच्या पिढीला या देवदैत्य द्वंद्वातून मुक्त करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना अधिकाधिक खुलं आणि मोकळं आयुष्य जगण्यासाठी प्रवृत्त करायचं. म्हणूनच शिक्षण घेताना मी माझा खास विषय देव दैत्य संस्कृती तौलनिक अभ्यास असा घेतला. हा अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की देव आणि दैत्य यांच्या संस्कृती भिन्न आहेत, पण त्या दोन्हींमध्येही काही समान धागे आहेत. दोघंही एका अज्ञाताची म्हणजे माहीत नसलेल्या शक्तीची करुणा भाकायचे, ज्याला तुम्ही परमेश्वर म्हणता की नाही त्याची. या सगळ्याचा अभ्यास केल्यावर मी ठरवलं की आपण एक खुली पाठशाळा काढायची जिथे देव आणि दैत्य दोघांनाही प्रवेश असेल. तिथे दोन्ही संस्कृतीचा अभ्यास शिकवला जाईल. प्रत्येक जण जन्मानी कोण आहे यावरून तो जन्मानं मिळवलेली जीवनपद्धती जगणार नाही, तर स्वतः विचार करून आपली स्वतःची जीवन पद्धती शोधायचा प्रयत्न करेल, ती विकसित करण्याचा प्रयत्न करेल, स्वतःची वाट स्वतः निवडेल. यासाठी या शाळेत त्याला उद्युक्त केलं जाईल. माझा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाच्या ओळखीच्यांनी माझ्या मुक्त पाठशाळेच्या कल्पनेला भक्कम पाठिंबा दिला आणि हवी ती मदत करायची तयारीही दर्शवली. त्यामुळे पाठशाळा सुरू झाली. या ओळखींच्यामुळेच शाळेला विद्यार्थीही मिळाले. जसजशी या नव्या शाळेची माहिती लोकांना मिळू लागली तसतशी विद्यार्थी संख्याही वाढायला लागली. त्यामध्ये काही जण उत्सुकतेपोटी आले होते तर काही खरंच मनापासून माझं म्हणणं पटल्याने आले होते, तर काही माझी जिरवायच्या हेतूने. पण मी मात्र माझं काम शांतपणे करीत राहिलो. देवांच्या किंवा दैत्यांच्या पाठशाळेत विरुद्ध संस्कृती कशी वाईट आहे किंवा सपक आहे हे लहानपणापासूनच मुलांच्या मनात रुजवलं जायचं. लहानपणीच द्वेषाचं बी पेरलं की आपोआपच त्यातून हिंसा क्रौर्याचं पीक आयुष्यभर येत राहायचं. पण मी मात्र माझ्या पाठशाळेमध्ये दोन्ही संस्कृती कशा आहेत हे वस्तुनिष्ठपणे सांगायचो, त्यांच्यातलं साहित्य समजवायचो, मर्मस्थळ उलगडून सांगायचो, त्यावर चर्चा घडवून आणायचो, सगळ्यांना जे काही वाटेल ते मुक्तपणे बोलायला लावायचो. माझ्या पाठशाळेची लोकप्रियता वाढू लागली. विद्यार्थी संख्येत वाढ झालीच, पण वेगवेगळ्या गावांमधूनही अशी शाळा सुरू करावी अशी मागणी होऊ लागली. मग मात्र दोन्ही गणांसाठी ही शाळा म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालं.
कारण त्यामुळे देवांच्या सत्तेला अधिकाराला तडे जाणार होते आणि दैत्यांनाही सत्ता हवी होतीच.

0: म्हणजे कोणाला तरी सत्तेवरून पदच्युत केल्याशिवाय, खाली पाडल्याशिवाय, हरवल्याशिवाय सत्ता काबीज करता येतच नाही. त्यामुळे त्यांनाही कोणीतरी विरोधी गट हवा होताच. मी मात्र कोणावरही टीका न करता माझं काम शांतपणे करत होतो. त्यामुळे मी लोकप्रिय होत होतो, हळूहळू का होईना, पण मला लोकांचा पाठिंबा मिळत होता. त्यामुळे कोणत्याही गटाला माझा सहजासहजी काटा काढणं शक्य नव्हतं. म्हणून मग मला फितवण्यासाठी त्यांनी मोहाचं अस्त्र वापरलं. एके दिवशी गणाचे प्रमुख आचार्य परमेश दास शाळेत आले. ते म्हणाले,
1: अरे स्वसंवेद्य, तू इतका बुद्धिमान तरुण, आपल्या आकाशनगरीतला प्रकांड पंडित, अरे काय रे त्या दैत्यांची मास्तरकी करण्याचं काम करतोस? अरे मास्तरकी करणं तुझ्यासारख्याला शोभत नाही, तुझं आयुष्य व्यर्थ जाईल त्याच्यात. अरे देवांच्या महान संस्कृतीत तू जन्मलास, वाढलास आणि पंडित झालायस, मग ही कसली पाठशाळेची कामं करतोयस? हे बघ, मी तुला वचन देतो, तुला देवराज्याचा मुख्य सांस्कृतिक सचिव करण्यासाठी मी शब्द टाकतो. आणि तुला माहीतच आहे की माझा शब्द म्हणजे अखेरचा शब्द असतो. नाही, हे बघ, मास्तरकीपेक्षा तू आपल्या महान संस्कृतीवर एक ग्रंथ सिद्ध कर. सगळ्या सोयी सुविधा, निवासाची तुझी सोय करू. तू फक्त संशोधनाचं काम करायचं आणि त्या रासवट दैत्यांचं खंडन करायचं. अरे तुझा ग्रंथ आपण असा प्रसिद्ध करू की त्रिखंडात तुझं नाव होईल. अरे तुझी चर्चा होईल ग्रहाग्रहावर.
0: मी त्यांच्या बोलण्यानं भारावून जाईन, त्यांच्या पायाशी दोळण घेईन असं परमेश दासांना वाटलं होतं. पण मी शांतपणे म्हणालो, कुठली महान संस्कृती महोदय, जेव्हा देवकुळाचा नाश होईल असं वाटलं तेव्हा दैत्यमाद्यांच्या पोटात त्यांच्या नकळत परवानगीशिवाय बीजफलन करणारी संस्कृती महान असं मी लिहिलं ग्रंथात, तुम्हाला चालेल?
1: स्वसंवेद्या, मी तुला समजवायला, तुझं भलं करायला आलो होतो, पण तू करंटा निघालास. आता नीट ऐक, नीट ऐक. एका महान कुळात जन्मूनही संस्कृती अशुद्ध करण्याचं हीन कृत्य केल्याबद्दल आणि त्यासाठी इतरांनाही प्रवृत्त केल्याबद्दल मी तुला शाप देतो. देव नाहीच पण दैत्यही नाही तर त्याही पेक्षा हीन गणात म्हणजे मनुष्य गणात तू जाशील. पृथ्वी तलावर तू अत्यंत हीन आणि दैत्यांच्याही खालच्या दर्जाचं आयुष्य गणशील. तुला कुणीही विचारणार नाही, कुणीतरी दिलेल्या फेकलेल्या उकिरड्यावरच्या अन्नावरच तुला गुजराण करावी लागेल.

वीज कोसळावी तसे ते शब्द होते, पण मी ते ऐकले आणि पचवले सुद्धा. या शापवाणीनं मी घाबरून त्यांची गयावया करीन असं आचार्यांना वाटलं असावं, पण मी निश्चल उभा होतो. इमारतीवर अर्धिंगची तार असते ना तसा. मी म्हणालो, आचार्य, मला जे काम करायचं होतं ते आता सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी मी काहीही भोगायला तयार आहे. असा मी या पृथ्वीवर आलो. आमच्या नगरीतल्या देव आणि दैत्यगणांच्या दृष्टीनं तर पृथ्वीवरचं जीवन अधिकच हीन दर्जाचं, दुःख अवहेलनायाने भरलेलं आहे. मानव हा संसाराच्या चिखलात लोळणारा प्राणी आहे असं तिकडच्यांना वाटत असल्यानं ते या इथल्या माणसांना कमी लेखतात. देवांच्या मते मानवांपेक्षा दैत्य बरे आणि दैत्यांच्या मते देव बरे. पण मला असं कधीच वाटलं नाही. जीवन हे बहुआयामी आणि विविधांगी असल्यानं त्याला अशा श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या साच्यात न बसवता त्याच्या विविध अंगांचा शोध घ्यावा असं मला वाटतं. त्यामुळे मग पृथ्वीवरही मी स्थिरावलो.

0: आजूबाजूचे लोक काहीतरी खायला द्यायचे, त्या बदल्यात मी त्यांचं अंगण झाडून दे, कचरा साफ कर, असली कामं करायला लागलो. मला पृथ्वीवर येऊन आठवडा झाला असेल. तो एक दिवस रात्री दैत्य प्रमुख दुदंती माझ्याकडे आले. मला म्हणाले,
1: भले बहादर ससंवेद्य, भले बहादर, त्या देवाची मस्त जिरवलीत. त्या गुळमुळीत आणि मिळमिळीत देवांच्या स्वयंघोषित महान गटात नाही गेलात ते बरं झालं.
0: अहो, पण त्याची फळंही भोगावी लागतायत. शाप दिला ना त्याने मला.
1: हो, माहितीये. हे बघा, देवांनी दिलेला शाप मी काही निष्क्रिय करू शकत नाही. हा, पण त्या विरोधात एक वर देऊ शकतो. नीट ऐका, तुम्हाला रोज रात्री पंख फुटतील आणि त्याच्या सहाय्यानं तुम्ही अवकाशात संचार करू शकाल. अहो, आकाशनगरीत येऊ शकाल.
0: क्षणात माझ्या खांद्यांना दोन पांढरे कोंब फुटले आणि पाहता पाहता त्याचे पंख झाले पांढरे शुभ्र. मग माझ्या हाती एक पेटारा देत ते म्हणाले,
1: हा पेटारा घ्या. या पेटाऱ्यात एक जादुई नील गोलक आहे. हा गोळा हाती धरून तुम्ही जे काही स्मरण कराल तेच या गोळ्यातून आवर्तित होईल, परावर्तित होईल. अहो, पृथ्वीवरच असह्य जगण थोड तरी सुसह्य होईल.
0: मग माझा अंदाज घेत ते सूचकपणे म्हणाले,
1: आता तुम्ही आकाशनगरीत म्हणजे आमच्या पाताळ गड्यांपर्यंत येऊ शकता. अगदी देवांनी तुम्हाला हद्दपार केलं तरी आमची दारं मात्र सदैव तुमच्यासाठी खुली आहेत. तुम्हाला हवा तो अभ्यास तिथं करू शकता. हा, फक्त विषय दैत्यांशी संबंधित हवा.
0: दैत्य प्रमुख, मी तुमचा आभारी आहे, पण मला कोणतंच जीवन तुच्छ नाही आणि मला मिळालेल्या शापाबद्दल मला जराही खेद किंवा खंत नाही, कारण मी जे काम सुरू केलंय ते योग्यच आहे असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मला कोणत्याही एका गटात येणं मान्य नाही. आणि दैत्य संस्कृती धुतल्या तांदळासारखी थोडीच आहे. गर्भसंहारासाठी सोडलेल्या अस्त्राबद्दल ग्रंथ लिहायची परवानगी असल्यास मी तयार आहे असा अभ्यास करा.
1: मूर्ख रे मूर्ख. स्वसाई वेद्या, अरे तुझ्या हातची शेवटची संधी ती देखील गमावलीस तू. अरे आमच्यात आला असतास तर चैनीत मजा करत राहिला असतास. आता तू ना इकडचा ना तिकडचा झालास. दैत्य संस्कृती धुतल्या तांदळासारखी नाहीये म्हणतोयस ना? दाखवतोस तुला त्या संस्कृतीचा इंगा. नीट ऐक, कोणताही मानव प्राणी तुझ्याकडे लक्ष देणार नाही आणि एक दिवस तुझा दुर्दैवी अंत होईल. तेव्हा तुझ्याजवळ फक्त एकच माणूस प्राणी असेल. तू त्याला तुझी सगळी कहाणी सांगशील, पण त्या कहाणीवर कुणाचाही विश्वास बसणार नाही. नवा इतिहास घडवायला निघालेला तू, इतिहासातलं एक न आठवणार अविश्वसनीय पान होऊन जाशील.
2: मी गाडी थांबवली. आम्ही हॉस्पिटलपाशी आलो होतो. त्याची कहाणी विलक्षण दुःखद होती. त्याच्या डोळ्यात करुण भाव होते, एक वेदना होती आणि त्याचवेळी एक स्थितप्रज्ञतेची चमकही होती. त्याचे पंख आता निस्तेज झाले होते. त्याची कहाणी सांगण्यापुरतंच बळ त्याच्याकडे असावं, कारण आता तो एकाएकी शक्तिहीन झाला होता. जणू कोणीतरी त्याची सगळी शक्ती चैतन्य शोषून घेतलं असावं. त्याला हॉस्पिटलपर्यंत जाईस तोवर धाप लागली. डोळे निस्तेज झाले, पंख मलूल होऊन पडले, पण काही झालं तरी त्याला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा असं मी ठरवलं. मग तो कोणत्याही नगरीचा का असेना, शापित का असेना. हॉस्पिटलच्या दारातून आत गेल्यावर मुख्य प्रवेशद्वाराच्या आधी असलेल्या खुर्च्यांमधल्या एका खुर्चीत मी त्याला बसवलं. ती थोडी कल्ती केली जेणेकरून त्याला थोड

0: आडवं होता यावं, पण पंखांमुळे त्याला ते जमत नव्हतं. त्याने डोळे मिटून घेत ओठ आवळले आणि मग तो एकटक छताकडे पाहू लागला. मी आत गेलो, रिसेप्शनपाशी बसलेल्या मुलीला सांगितलं, हा अर्जंट केस आहे ॲक्सिडेंटची. रिसेप्शनच्या मागे असलेल्या भिंतीवरच्या घड्याळात 2:30 वाजले होते.
1: काय झालं? पेशंट कुठे आहे?
0: पेशंट बाहेर आहे, सिरियस आहे. एक ट्रक भरधाव आला आणि पेशंटला उडवून गेला. त्याला बराच मार लागलाय, डोक्याला, पायाला आणि पंखांमधूनही बरंच रक्त वाहत आहे.
1: पंखांमधून?
2: काय बोलतोय?
1: ही मस्ट बी ड्रंक.
0: अहो मी खरंच सांगतोय, तुम्ही पहा ना हवं तर बाहेर येऊन. मी समजावून सांगू लागलो पण तिच्यावर काही परिणामच झाला नाही.
2: अहो मिस्टर, तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आला आहात. पावलं चुकली असतील तुमची इथं.
1: काय?
2: हा ना.
0: ती हसतच राहिली. मी धावतच बाहेर आलो. त्याच्याजवळ गेल्यावर त्याने माझा हात घट्ट धरला. खुण्यानेच मला शेजारी बसायला सांगितलं. त्याची पकड इतकी घट्ट होती की हातून काहीतरी सुटत असावं आणि ते घट्ट पकडून ठेवायचा शेवटचा प्रयत्न तो करत असावा असं मला वाटत होतं. तो क्षीण झाला होता, अर्ध ग्लानित होता. मला म्हणाला,
3: नाही ना आलं कोणी. मला माहिती आहे, माझी वेळ भरली आहे मित्रा. आता एक एक अवयव नष्ट होत जाणे, इतिहासाचं न आठवणारं पान.
0: तो सांगत होता तसंच होऊ लागलं. त्याचा एक एक अवयव हळूहळू हवेत विरू लागला. केस, मग भुवया, मग नख, मग पंखांवरची पिस, मग पंख. त्याची शुद्ध हरपली. शेवटचा प्रयत्न करण्यासाठी मी आत गेलो. मला त्याला असं जाऊ द्यायचं नव्हतं. मी असह्य होतो पण मी ते मान्य करू शकत नव्हतो. मी त्या मुलीला सांगू लागलो, अहो तो गायब होतोय, तुम्ही बाहेर या प्लीज. माझा आवाज चढला होता पण तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. तिच्यासाठी मी एक बरळणारा, बेवडा, वेडा माणूस होतो, करमणुकीचं साधन. त्या दोघीही हसत होत्या फिदी फिदी, पण माझा आवाज डॉक्टरांना ऐकू गेला असावा. ते खाली येऊन म्हणाले,
4: काय गडबड आहे, काय चाललंय?
2: सर पहा, हा माणूस काय बरळतोय तो, पंख काय, गायब काय.
0: मी डॉक्टरांना सगळं सांगू लागलो. मी दारुडा नसल्याचं त्यांना कळलं असावं, पण माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसल्या नसल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. मी त्यांना बाहेर येऊन पाहण्याची विनंती केली, डॉक्टर प्लीज तुम्ही बाहेर या प्लीज. ते एक दोन क्षण थांबले आणि मग म्हणाले, चला. आम्ही बाहेर आलो, पण तिथे आता नुसतीच एक कलती केलेली खुर्ची होती. तो तिथे होता याची फक्त एक खूण, आणि त्या खुर्चीवरही केवळ हवा होती. मी डॉक्टरांकडे पाहत म्हणालो की अहो खरंच तो इथे होता. ही खुर्ची सुद्धा कलती मीच केली आहे, ही बघा. तो इथे होता, हाफ चड्डी, चौकड्यांचा शर्ट घातलेला, दाढी वाढलेला, पंख असलेला माणूस खरंच होता, खरंच. डॉक्टर अविश्वासानं माझ्याकडे पाहत राहिले. मी त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करत होतो, मला शब्द सापडत नव्हते, आणि तो गेला होता, निष्ठून गेला.
4: आय थिंक तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. असं करा, तुम्ही इथल्याच एखाद्या खोलीत उजाडेस तोवर आराम करा, मग आपण बोलू.
0: मी स्तब्धपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि मग खुर्चीकडे. मला त्याचे शब्द पुन्हा ऐकू आले,
3: इतिहासातलं न आठवणारं पान.
0: हे सगळं फक्त मला आणि त्या कुत्र्याच्या पिल्लालाच ठाऊक होतं. पण त्या दिवसानंतर ते पिल्लूही मला कुठे दिसलं नाही. कदाचित तेही विरून गेलं असेल, त्याच्याबरोबर त्याच्यासारखंच. म्हणूनच मी ठरवलंय, ही कथा कोणालाच सांगायची नाही यापुढे, कोणालाच.

पंख असलेल्या माणसाची गोष्ट. प्रणव सखदेव यांची कथा आपण ऐकलीत. या कथेचं वाचन केलं होतं राजेश देशमुख, चंद्रकांत काळे, रवींद्र खरे, बाळाजी देशपांडे, संजय भुजबळ, रजनी वाघ, वैशाली जाधव यांनी. शीर्षक संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं होतं. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचे 12:41 आणि 15 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, महाराष्ट्रातील एक भारतीय लोककला सादरकर्त्या, रंगभूमी अभिनेत्री, चित्रपट दूरचित्रवाणी व्यक्तिमत्व असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजेच मधु कांबीकर. त्यांनी 80s आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःचं असं स्थान निर्माण केलं. 4 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 75 अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कार, 6 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार प्राप्त केले. आजच्या गीतबहार कार्यक्रमात आपण ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांच्या चित्रपटातली काही गीतं ऐकणार आहोत. ही सुरुवातीची गीतं आहेत राघू मैना या चित्रपटातली. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे, गीतरचना श्रीकृष्ण राऊत यांची.

श्रोते हो, एक होता विदूषक या चित्रपटातल्या लावण्यांमधील मधु कांबीकर यांची अदा अस्सल लावणी कलावंताची साक्ष देतात. या चित्रपटामध्ये त्यांनी पारंपरिक लावणीचं दर्शन घडवण्यासाठी उषा नाईक आणि मधु कांबीकर यांना घेतलं होतं. ऐकूया एक होता विदूषक या चित्रपटामधील ही लावणी.

या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. मध्यरात्रीचा ठीक 1 वाजला आहे. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रुती गोखले यांनी गायलेला राग दरबारी आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्यालातील बंदिश झुमरा तालात आणि त्यालाच जोडून तराणा एकतालामध्ये निबद्ध केला आहे. विलंबित झुमरा तालातील बंदिशीचे बोल आहेत आवत सब दरबार. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी, हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली आहे. ऐकूया तर श्रुती गोखले यांनी गायलेला राग दरबारी.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण श्रुती गोखले यांनी गायलेला राग दरबारी ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी केली होती. नादब्रह्म कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.

0: आम्ही बोलत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून मध्यरात्रीचे ठीक 1:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. माणसाच्या आयुष्यातील किंवा बहुधा त्यांच्या संसारातील विषय विनोदासाठी शाहीर परशुरामांनी निवडल्यामुळं त्यांच्या लावण्या अधिकाधिक लोकप्रिय झाल्या. विषय साधासोपाच असतो पण कौशल्यानं खुलवल्यामुळं त्याची रंगत अधिक वाढलेली असते. नवीनच लग्न झालेलं एक जोडपं असतं, एकत्रित कुटुंबात राहणं बायकोला आवडत नाही म्हणून ती नवऱ्याला वेगळं राहा म्हणून सांगते. ती म्हणते, कारभारी तुमचा भाऊ कुलकुला घरात जाऊ तिचं पुढे कायमी धाऊ अशी तरता कुठवर साहू केली खुलवर शेवटी मुकर देतील दगा कर्जाचे डोंगर दावतील करुण बर त्या बघा दुधड नार नवऱ्याला शिकवी म्हणे वेगळे निघा महामर्दी संसार दावते करुण तुम्हाला बघा पहिल्यापासून केली कमाई कवडी कवडी पुसा तोडा सुतळीचा वाटून घ्या तुम्ही बरोबरीचा हिसा. बायकोच्या सांगण्यानुसार नवरा घरामध्ये वाटणी मागतो आणि मग ते दोघे वेगळे राहतात. नवरा बायकोला घेऊन सासूरवडीला राहायला निघतो पण दुर्दैवानं तिथं दुष्काळ पडतो. शेतात काही पिकत नाही, त्याच्याजवळचे सर्व पैसे संपतात. मग नातेवाईक सगे सोयरे कोणीही त्यांची विचारपूस करत नाही, त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होतात, अंगावर कपडेही राहत नाहीत. उपासमारीमुळं तो चिपाडासारखा होतो. त्याचं वर्णन देखील शाहीर परशुरामानं लावणीमध्ये किती वास्तववादी केलेलं आहे ते आपण जाणून घेणार आहोत एका लावणीनंतर. कैवारी चित्रपटातली अनुराधा पौडवाल यांनी गायलेली मादा देवकाते यांची लावणी ऐकूया. संगीतकार N. दत्ता.

दुष्काळ पडल्यानंतर नवरा बायको हे सासूरवाडीला जातात, पण दुष्काळामुळं त्यांना परत यावं लागतं आणि कुणीही नातेवाईक त्यांची विचारपूस करत नाही. त्यावेळेला शाहीर परशुराम यांनी एक रचना केली आहे, ती अशी आहे. झाली दशा आली अव कळा, डोई चिंध्यांचा झिळ मिळा. गेला विसरून टाक मारिला, देह पाळून झाला पिळा. विळा होऊन मग करी मजुरी, दोन्ही कुडून तुटला लगा. दाणे खाऊन करी गुजराण, दाताच्या बसला शिगा. बायकोचं ऐकल्यामुळे नवऱ्याची दयनीय अवस्था झाली. या लावणीनं शाहीर परशुराम यांनी एकत्रित कुटुंबाचा पुरस्कार केलेला आहे. एकत्रित कुटुंबातून वेगळं निघण्याची बऱ्याच वेळा स्त्रिया घाई करतात. त्यासाठी वेगळे निघा असे नवऱ्याच्या मागे टुंबणे लावतात. वेगळे निघाल्यानंतर संसाराची जबाबदारी पेलण्याची ताकद नवऱ्याकडे नसते, त्याचा परिणाम कुटुंबावर होतो. असंही थोड्याफार फरकानं प्रत्येकाच्या कुटुंबांमध्ये घडणारं हे नाट्य शाहीर परशुराम यांनी लावणीमध्ये बरोबर पकडलेलं आहे. आणि याच लावणीतून शेवटी त्यांनी लोकांना संदेश दिलेला आहे. धर ऐकून मुखी चिंती, नवशिक्याची किंमत किती, श्वानास भीना हत्ती. समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टीवर शाहीर परशुरामांनी माणसाच्या स्वभावाचेही अवलोकन केलेलं आहे. आपल्या विचित्र स्वभावामुळं अनेक माणसं समाजामध्ये हास्यास्पद ठरतात, मात्र त्यातून दुसऱ्यांना चांगली कशी शिकवण मिळते हे देखील काही लावण्यातून त्यांनी लिहिलेलं आहे. चला आपण आणखीन एक ढंगदार लावणी ऐकूया.

एखाद्या व्यक्तीला मोठेपण मिळालं तर दुसऱ्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल हेवा वाटतो. त्याच्यासारखंच आपल्यालाही मोठेपण मिळालं पाहिजे असं त्या व्यक्तीला वाटतं. पण त्यासाठी अंगी गुणवत्ता असावी लागते याचा विसर त्या व्यक्तीला पडलेला असतो. त्यामुळंच ती माणसं हास्यास्पद ठरतात. अशा प्रकारे हास्यास्पद ठरलेल्या एका पतिव्रतेची गोष्ट शाहीर परशरामांनी विनोदी ढंगानं एका लावणीमध्ये सांगितलेली आहे. कोकणामध्ये भात कांडत असते. भात म्हणजे साळ. त्यावेळेला तिचा पती चौपाळ्यावर पहुडलेला असतो. त्याला तहान लागलेली असते. तो आपल्या पत्नीला पाणी मागतो. पतीच्या आज्ञेचा भंग होऊ नये म्हणून ती तात्काळ हातातलं मुसळ सोडून देते. कसलाही आधार नसताना ते मुसळ वर आधांतरी तसंच थांबतं आणि ती पतीला पाणी देण्यासाठी जाते. हवेत अधांतरी थांबलेलं मुसळ शेजारीण पाहते. तिला आश्चर्य वाटतं. ती त्याचं रहस्य त्या स्त्रीकडून जाणून घेते. तेव्हा पतिव्रत्याचं पालन हेच याचं कारण आहे असं तिनं सांगितल्यानंतर शेजारणीनं पतिनिष्ठ व्हायचं ठरवलं. ती पतीची सेवा करू लागली. असा एक महिना गेला. मग तिनं पतीला सांगितलं की मी तांदळाचं कांडण करत असताना मला पाणी मागा. त्याप्रमाणे पतीनं पाणी मागितल्याबरोबर हिनं हातातलं मुसळ लगेच वरचेवर तसंच सोडलं आणि सोडिता मुसळवरून की येऊन सतीच्या भाळी पडले रुधिर वाहे जशी नदी. खरी पतिनिष्ठा नसल्यामुळं त्या स्त्रीला अशी शिक्षा भोगावी लागली. म्हणून शाहीर म्हणतो, तुझं सारख्या बाष्फळ म्हणून या मुसळाने ताडिले. जे आपल्याजवळ नाही ते बळच दाखवण्याचा माणसानं प्रयत्न करू नये. बाष्फळपणा करणाऱ्या व्यक्तीची फजिती होते अशी शिकवण शेवटी या लावणीमधून शाहीर परशुराम यांनी दिलेली आहे. आणखीन एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. ही सांगू कशी हुर हुर.

शाहीर परशुराम यांनी विनोदासाठी या लावण्या लिहिलेल्या नाही आहेत, तर काहीतरी तत्त्व सांगण्यासाठी किंवा शिकवण देण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या आहेत. इतर शाहिरांनी देखील विनोदी लावण्या लिहिलेल्या आहेत. त्यांनीही त्या लावण्या विनोदनिर्मितीसाठी लिहिलेल्या नसून तत्त्व सांगण्याच्या ओघात विनोद निर्माण झालेला आहे. भगवंत भक्तीचा भुकेला आहे हे सांगण्यासाठी शाहीर होनाजी बाळा यांनी श्रीकृष्णा तुला ही लावणी लिहिलेली आहे. त्यामध्ये भामेची फजिती झाल्यामुळं विनोद निर्मिती झालेली आहे. जन्मोजन्मी कृष्ण प्राप्ती होण्यासाठी काय युक्ती करावी असा सल्ला भामा नारदाला विचारते. तेव्हा आपल्या स्वभावानुसार नारदानं तिला सांगितलं, दानासी कृष्णदे भामे आपले करी, होईल प्राप्त जन्मोजन्मी श्रीहरी. नारदाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भामा नारदाला कृष्णाचं दान करते. अशा प्रकारे विनासायास श्रीकृष्ण कळ लाव्या नारदाला म्हणतात तेव्हा सर्व गोकुळवासी नारदाकडे याचना करतात, पण नारद श्रीकृष्णाला परत द्यायला तयार होत नाहीत. शेवटी कृष्णाचे भारंभार सोने देऊन श्रीकृष्णाला घेऊन जावे अशी तडजोड झाली. एका पारड्यामध्ये श्रीकृष्णाला बसवलं, दुसऱ्या पारड्यामध्ये सोनं टाकलं. किती जरी सोनं टाकलं तरी श्रीकृष्णाची तुला काही बरोबर होईना. शेवटी रुक्मिणीच्या तुळशीपत्रानं मात्र तुला बरोबर झाली. भामेच्या अज्ञानाला चव्हाट्यावर आणून तिला हास्यास्पद ठरवलं आणि देव धनदौलतीचा नव्हे तर भावाचा भुकेला आहे हे तत्व त्यांनी पटवून दिलं. यानंतरची लावणी आपण ऐकणार आहोत ती आहे नृत्याची बिजली कडाडली.

शहीर होनाजी बाळा यांची सोबाची लावणी देखील अशीच नर्म विनोदी आहे बरं का। त्या लावणीमध्ये शंकराच्या जटेमध्ये असलेल्या गंगेविषयी पार्वतीला असूया निर्माण झालेली आहे, तेव्हा ती त्याबद्दल शंकराला विचारते। शंकर काहीतरी उत्तर देऊन तिला लपवण्याचा प्रयत्न करतात। त्यावेळेला शंकराची झालेली तारांबळ होनाजीनं अतिशय उत्तम रीतीनं वर्णन केलेली आहे। पार्वती संशयानं शंकराला म्हणते, भाळलोचनी नागभूषणा नील ग्रीवा पशुपती, मुगुटी जटेत कोठून दिसती ललनेची आकृती, का हो चोरिता मला दक्षकृतुत दलना सांगा तरी। या प्रश्नाचं उत्तर शंकराने दिलेलं आहे। ते म्हणतात, श्री अपूर्व वाहतसे ते गंगाजळ निर्मळ सुंदरे, जळावरील ते कमळ नव्हे मुख पाहता न्याहळू या बरे, कमळातील मकरंद सेविती मिलिंद प्राणेश्वरे, म्हणून सावळे तेज तुला दिसते हिमनग कुमरे, नेत्र नव्हे ते मीन तळपती जीवनामध्ये एकसरे, नव्हे भोवया सलिल लहरी उदकाच्या प्रियकरे, रत्नमाणिके नभते जळावर तरंग उठती, वृष्टी करिता मेघबिंदू नक्षत्रावत झळकती। पण या उत्तरानं पार्वतीचं समाधान होत नाही। ती पुन्हा शंकराला म्हणते, कुंडल कतकचुमंडळ दोन्ही कनक कलश भासती, अतिबारिक चिर कंचुकी हिरवी भुजी प्रभा दाविती। पुढं शंकर काय म्हणतात ते जाणून घेण्यापूर्वी आणखीन एक ढंगदार अशी लावणी, ज्वानीच्या पाण्यात मासोळी मी मासोळी, वैताग आणलाय बगळ्यांनी, मला घेरावं घातलंय सगळ्यांनी।

0: शंकर आणि पार्वती यांच्यामधला जो संवाद शाहिरांनी लिहिलेला आहे होनाजी बाळा यांनी, तो सध्या आपण जाणून घेतोय. शंकर पार्वतीला सांगतात, दाक्षयने अष्टभुजे अहो दुर्गे हिमनगनंदिने शुंभानिशुंभादिके दैत्यदानव कुळनिक्रंदने कुच नभे तो चक्रवाक गंगातिरी शुभमूर्धने नभे चिरकंचुकी जळीशेवाळ मनीशोधने. शंकराने दिलेले उत्तर पार्वतीला अजूनही पटत नाही, म्हणून स्पष्टपणे शंकराला ते म्हणते, शांभवा बोल हे अप्रमाण वाटती, असे म्हणून ती शंकरावर अविश्वास दाखवते. या लावणीतली पात्रे पौराणिक असली तरी त्यांचं वागणं बोलणं सामान्य माणसासारखं आहे. सामान्य स्त्रीप्रमाणे पार्वती शंकराबद्दल संशय व्यक्त करते, तर शंकर देखील सामान्य माणसाप्रमाणे काहीतरी थातुरमातूर उत्तर देऊन तिचं समाधान करण्याचा प्रयत्न करतात. यातून उत्तम तऱ्हेचा विनोद निर्माण झालेला आहे. घराघरात घडणारं हे नाट्य शाहीर होनाजी बाळा यांनी लावणीतून व्यक्त केलेलं आहे. प्रेक्षकांना शंकर पार्वतीचा संवाद ऐकताना आपल्याच घरातले संवाद ऐकतोय असंच कदाचित वाटत असेल. बरेदर शोधे हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला.
1: आपण ऐकत होतात मालिका विशेष अंतर्गत लावण्यरंग भाग 104. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

0: आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवरून. मध्यरात्रीचे ठीक 2 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम साहित्य सौरभ.
1: श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या

0: ललितलेख, बालसाहित्य, अनुवाद, पत्रकारिता आणि या सगळ्यांबरोबर अध्यापन या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली, अशा शांताबाई शेळके. आज शांताबाईंचा जन्मदिन, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. कार्यक्रमाची सुरुवातच करूया शांताबाईंच्या एका सुंदर अशा कवितेनं. कवितेचं नाव आहे मावळतीला. मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले. जखम जीवाची हलके हलके भरून यावी, जखम जीवाची हलके हलके भरून यावी, तसे फिकटले फिकट रंगते मग ओसरले. घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया, घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया, दुःखाची ही अशी लागते अनवट माया. अक्रस्ताना जगभवतीचे इवले झाले, इवले झाले आणिक मजला घेरीत आले. मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, एक विखारी सुगंध त्यांचा लुटते आहे. सुखदुःखांच्या मधली वीरता सीमारेषा, गाठ काळजातील अचानक सुटते आहे. जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही. अतुर वाणी धडधड दाबून हृदयामधली, श्वास आवरून मन कसलीशी चाहूल घेई. हलके हलके उतरत जाते श्वासाची लय, आता नसते भय कसले वा कसला संशय. सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय. अशा शांताबाई, पुन्हा एकदा शांताबाईंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. कार्यक्रमामध्ये आता ऐकूया कॉर्पोरेट जगतामधली समृद्ध अशी कारकीर्द सांभाळत स्वतःची कथा, कविता आणि कथानकाची मनापासून आवड जपलेले लेखक दिलीप कसगावकर यांची कथा. आपल्यासाठी ते आज घेऊन आले आहेत एक सकारात्मक विचार करायला लावणारी ही सुंदर कथा, पुढीतील रहस्य.
1: कंपनीचा ईमेल थेट राजच्या पर्सनल मेल आयडीवर आला. राजने मेल उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तुम्हाला कामावरून कमी केलं असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. हा तर खूप मोठा धक्का होता राजला. नुकत्याच घेतलेल्या आलिशान 3 बेडरूम फ्लॅटचा ईएमआय जबरदस्त होता. 2 महिन्यांनी बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं, आईच्या उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, धाकटी बहीण रीनाचं लग्न. 1 तारखेला जमा होणारी पगाराची भली मोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार? अनेक खर्चांचा भार कसा पेलायचा? हा विचारच त्याला घाबरवत होता. फक्त एका लाईनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते. आई बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणं कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही असं राजने ठरवलं. राज एका मोठ्या आयटी कंपनीत काम करत होता. मोठी कंपनी, आंतरराष्ट्रीय क्लायंट्स, यामुळे तो कामात सदैव व्यस्त असायचा. माझी कंपनी, माझ्या कंपनीची प्रगती याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनी बाहेर टाकलं होतं 1 लाईनचा मेल पाठवून. नेहा राजला नेहमीच सांगायची की कंपनीत जोपर्यंत तू हवा आहेस तोपर्यंतच तू कंपनीत असशील. कंपनी आपली कधीच नसते, ती कायम असते मालकाची. पण राजने ते कधीच मान्य केलं नव्हतं. नेहा, नुकताच एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे, त्यामुळे पुढचे 1-2 आठवडे घरून काम करायचं आहे.

मीटिंग असली की तेव्हा ऑफिसला जायचं. मालक भलतेच खुश दिसतात तुझ्यावर, नेहाने टोमणा मारला. बरं झालं, मला पापड करायचे आहे, तुझी मदत होईल. संध्याकाळी राज त्याचा जिवलग मित्र वरदच्या दुकानात गेला. वरदही पूर्वी राजबरोबर काम करायचा, पण नंतर तो त्याच्या बाबांचं मेडिकल स्टोअर सांभाळू लागला. त्याने व्यवसाय चांगलाच वाढवला. एका कोपऱ्यात त्याने प्रिंटिंग स्कॅनिंग काम देखील सुरू केलं होतं. राजने वरदला त्याचा जॉब गेल्याचं सांगितलं. घरी अजून काहीच सांगितलेलं नाही हेही त्याने कबूल केलं. क्षणभर शांत राहून तो म्हणाला, वरद माझ्यावर खूप जबाबदारी आहेत, मी संपलो मित्रा. आणि असं म्हणताना राज नजर चोरत होता. राज, किती पैसे हवेत तुला? मी देतो. वरद, पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला काय करावं ते समजत नाही मित्रा. त्यापेक्षा मला झोपेच्या गोळ्या दे, तेवढीच शांत झोप लागेल. राज, झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येणार नाहीत. मी असं करतो, गोळ्यांचं रॅपर काढून साध्या कागदात बांधून देतो. मी गोळ्या दिल्या असं कोणाला सांगू नकोस. लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त एक गोळी घ्यायची, म्हणजे रात्रभर शांत झोपशील. दोन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, तीन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत, आणि चार घेतल्या तर कायमचा. वरद बोलत होता, पण राजचा मूड नव्हता. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. राजच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, राज तू गोळ्या नेऊ नकोस, मला भीती वाटते. असू दे, तू गोळ्या दिल्या हे मी कोणाला सांगणार नाही. डोकं जड झालं म्हणून या गोळ्या आणल्या, झोपण्यापूर्वी घेईन असं जेवण झाल्यावर त्याने नेहाला सांगितलं. आणि त्याने लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड, एटीएम पिन आणि इतर महत्वाची माहिती त्याने नेहाला पाठवली. सहज, पण ऐनवेळी शोधाशोध करायला लागू नये म्हणून. आवराआवर करून यायला नेहाला बराच वेळ लागला. राज, हे काय पाठवलंस? नेहाने विचारलं. अगं, तुला माहीत असावं एवढाच उद्देश. सर्व झोपले आहे त्याची राजने खात्री करून घेतली. तो हळूच उठला आणि किचनमध्ये गेला. चार गोळ्या घ्याव्या की पाच, की सर्व दहा घ्याव्या? सर्व दहा घेऊ म्हणजे गोळ्या घेतल्याचा पुरावाही राहणार नाही, असा विचार करत त्याने पुडी उघडली. आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय? हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने गोळ्या परत त्या कागदाच्या पुढीत ठेवल्या आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होता. सकाळी त्याने गणपती स्तोत्र डाउनलोड केलं आणि मनोभावे त्याचं पठण केलं. खूप प्रसन्न वाटलं त्याला. लॅपटॉप उघडून जॉब सर्च, सीव्ही ईमेल करणं त्याने मोठ्या उत्साहात सुरू केलं. अनेक ओपनिंग्स होत्या त्याला हव्या तशा. माझी कंपनीच्या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं. गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं हा त्याचा उपक्रम सुरू झाला. 5व्या दिवशी 2 फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे 3-4 दिवस हे चालूच होतं, पण फेस टू फेस इंटरव्ह्यू मात्र अजून झाला नव्हता. आज गणपती स्तोत्र पठणाचा 11वा दिवस होता. स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला. आज ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडण्याची शक्यता होती. वायफाय बंद पडल्याने राजचं काम थांबलं होतं. राज, आज संकष्टी आहे, पाऊस कधीही सुरू होईल, मला सोडतोस का गणपती मंदिरात? तू वाटल्यास गाडीतच थांब, मी 5 मिनिटात येईन. नेहमी कंटाळा करणारा राज अगदी आनंदाने तयार झाला. नेहालाही आश्चर्य वाटलं. राज, मी आलेच, असं म्हणत नेहा गाडीतून उतरली. मी पण येतो म्हणत राजही गाडीतून उतरला.
नेहाला 2-3 मैत्रिणी भेटल्याने ती त्यांच्याशी बोलण्यात मग्न होती. दर्शन घेऊन बाहेर येताना तो नेहाला म्हणाला, मी गाडीपाशी थांबतो, टेक युअर टाइम. हलका पाऊस सुरू झाला. 10 मिनिटं झाली तरी बाईसाहेब आल्या नव्हत्या. नेहाला फोन करण्यासाठी राजने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील HR ऑफिसरचा फोन होता. उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या. दुसऱ्या दिवशी राजचा फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजरचं नाव होतं गणेश. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली. 2 दिवसांनी जॉईन करायचं होतं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केल्यावर पुढच्याच दिवशी 11 वाजता फायनल इंटरव्ह्यू घेतला, तोही गणेश साहेबांनी, आणि राज सिलेक्ट झाला. सर्व टेन्शन संपलं होतं. झोपेच्या गोळ्या तशाच होत्या त्याच पुढील. नेहा, वरला कॉफी प्यायला बोलवतो मी. अवश्य, केव्हा बोलवतोस? आज संध्याकाळी 6 वाजता. पण आपल्या घरी नाही, मॉडर्न कॅफेत. आणि तूही ये. 6 वाजता नेहा आणि राज कॅफेत पोहोचले. वरदही लगेच आला. फेसाळलेल्या कॉफीचे मग वेटरने टेबलवर ठेवले. वरद, ह्या घे तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या. राज, किती गोळ्या संपवल्यास? एकही नाही. झोपेच्या गोळ्या? राज, तू घेतल्या वरद कडून? का, कशासाठी? आणि वरद, तूही गोळ्या दिल्यास? नेहा, मी सगळं सांगतो. साधारण 2 आठवड्यांपूर्वी राज माझ्या दुकानात आला. खूप टेन्स होता त्याचा जॉब केल्यामुळे. राज, काय ऐकते मी? मला काही बोलला नाहीस. मला खोटं सांगितलं की घरून काम करतो म्हणून. नेहा, त्याने मला विनंती केली की मला झोपेच्या गोळ्या दे, म्हणजे निदान शांत झोप येईल. मी पूर्ण वॉर्निंग दिली होती आणि मगच गोळ्या दिल्या. तू काळजी करू नकोस, राजने एकही गोळी घेतली नाही. वरद, या झोपेच्या गोळ्या माझ्या टेन्शनमधून मला सोडवतील असं मला वाटलं होतं. पण गोळ्यांनी नाही, तर त्या ज्या कागदात बांधल्या होत्या त्या कागदाने माझी सुटका केली. कागदाने? समजलं नाही मला. मी सर्व 10 गोळ्या घेणार होतो. अरे, त्या कागदावर लिहिलं होतं गणपती महात्म्य, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज, हा काय चमत्कार? मी तर प्लेन पेपर वापरला होता गोळ्यांच्या पुडीसाठी. ते वाचून मी विचार बदलला. अघोरी मार्ग नाही तर अध्यात्माचा वापर करायचा ठरवलं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केलं आणि 11व्या दिवशीच मला इंटरव्ह्यूला या असा फोन आला, जेव्हा मी नेहाबरोबर गणपती मंदिरात गेलो होतो संकष्टीला. आज 11 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. विशेष म्हणजे मी तिथं अप्लाय पण केलं नव्हतं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. राजला थांबवत वरद म्हणाला, गणेश सरांनी आणि तुला छान ऑफर मिळाली, बरोबर ना? हे तुला कसं माहीत? राज, तू गोळ्या घेऊन गेलास आणि माझं टेन्शन वाढलं. मी 2-3 मित्रांना फोन करून तुझ्याबद्दल बोललो. तुझा CV आपण मागे प्रिंट केला होता माझ्या कॉम्प्युटरमध्ये. मी तो माझ्या मित्रांना पाठवला. परवाच गणेश सरांचा फोन आला की ते तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणून, आणि आज त्यांनी सांगितलं तुला ऑफर दिली म्हणून. पहा, सद्बुद्धी देणारा गणपती. इंटरव्ह्यूचं कळलं ते गणपती मंदिरात. संकष्टीच्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला गणेश सरांनी आणि CV पाठवला वरदने. म्हणजे काय? तर गणपती बाप्पा पावला. राज, हे सर्व झालं त्या कागदावर लिहिलेल्या 4 ओळींमुळे. पण त्या ओळी कशा आल्या प्लेन पेपरवर? इतका वेळ शांतपणे ऐकत असलेली नेहा म्हणाली, रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती म्हटली. फुलवात नीट करताना माझ्या बोटांना तूप लागलं आणि त्याच वेळी राजने आणलेल्या या झोपेच्या गोळ्यांची पुडी खाली पडली. मी घाईघाईत ती उचलली आणि त्या पुडीला माझ्या बोटांचं तूप लागलं म्हणून मी कागद बदलला. माझ्या भजनी मंडळाच्या वहीतला कागद वापरला. परत गणेशच, राज म्हणाला. पण वरद, जर राजने गोळ्या घेतल्या असत्या तर? नेहा, चुकलोच मी.

0: मला माझ्या चुकीची शिक्षा घेतलीच पाहिजे असे म्हणत वरदने पुढीतील चार गोळ्या घेतल्या. वरदला कसं तरीच वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून राज आणि नेहा घाबरले. टेबलावरील पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा म्हणून तो काहीतरी खरडू लागला. नेहानेच मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं काहीतरी तो बरळत होता. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिलं. वेटर, ही कॉफी थंड झाली आहे, गरम कॉफी द्या लवकर, असा स्पष्ट आवाज ऐकून राज आणि नेहाने डोळे उघडले. वरदने पेपर नॅपकिन प्रथम राज समोर आणि नंतर नेहा समोर धरला. त्यावर लिहिलं होतं, त्या झोपेच्या गोळ्या नव्हत्या, त्या तर व्हिटॅमिन सीच्या होत्या. वरद खट्याळपणे हसत होता. वरदला मारायला म्हणून नेहाने हात उगारला, पण तो तसाच राहिला, पुढे आलाच नाही, कारण तिला समोर साक्षात वरद दिसत होता. साक्षात वरद दिसत होता.
1: आत्ताच आपण ऐकलीत कथा पुढीतील रहस्य. लेखन आणि वाचक स्वर होता दिलीप कसगावकर यांचा. श्रोते हो, रानातलं, आदिवासी भागातलं किंवा लहानग्यांच्या भावविश्वाचं, निसर्गाच्या सान्निध्याचं, तिथल्या जनजीवनाचं, या सगळ्यावर अतिशय सुंदर, अतिशय भावस्पर्शी भाष्य करणारे कवी लेखक म्हणजे अनिल साबळे. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांची अतिशय भावस्पर्शी अशी कविता मोरपिस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. म्हशीच्या पाठीवर बसलेल्या मोरांची पांढरी शीट म्हशीच्या पोटावर ओघळत आलीये आणि त्या लांडोरानं त्या पाचोळ्यात घातलेली अंडी म्हशीचा पाय पडण्याआधीच त्या मुलीनं अलगत उचलून घेतलीये. हे भरलेले आभाळाचे दिवस पाखरांच्या घरट बांधणीसाठीच होते रे. ती चोचीत गवताचं लांब हिरवं पातं घेऊन उडणारी मुनिया काटेरी बाबळीत गोल गोल घरट विणत बसायची आणि माथ्यावर हळद ठेवलेली सुगरण दिवसभर बाभळीच्या फांदीला उलट लोंबायची. रानावनात घरा अंगणात असलं तरी घुंगर बांधलेल्या एका मोराचे पाय त्या मुलीच्या आसपासच नाचत असायचे. गोठा बांधायचं ठरल्यावर झाडांच्या पोटावर कोयता मारून मारून अनेक झाडांना ठारच करावं लागलं त्या मुलीला आणि झाडांची सोलून काढलेली खोडं म्हशीच्या गळ्यामध्ये लोढणं म्हणून घरापर्यंत बांधून आणावीच लागली त्या मुलीला. दुपत्या म्हशींचं दूध अचानक उडायला लागलं तेव्हा नाईलाजानं शिकार केलेल्या रानडुकरांची पांढरी कवटी जादूटोना करून गोठ्यात बांधूनच टाकावी लागली त्या मुलीला. कोंबडीच्या पंखांखालून उबलेलं ते मोर, कुणीही हात लावला तरी डोळे फोडणारे ते मोर, पण वाघाला लांब पाहिलं तरी मुके होऊन बसायचे. आभाळ भरून आल्या आल्या तेच मोर निळा निळा पिसोरा फुलवून लांडोरीच्या समोर रिंगण करून अगदी बेभान नाचायचे. मेहंदी काढत असलेल्या ओल्या हातावरच पायात घुंगर बांधलेला एक मोर निळ्या कंठांची चोच मारायचा तेव्हा मेहंदीचा ओला हार ती मुलगी अंगणातल्या सळसळत्या झाडाला पुसून टाकायची. तेव्हा सळसळत्या झाडाचं हात पुसलेलं ते खोड छातीवर बंदुकीचा बार टाकलेल्या मोरासारखं दिसायचं. त्या मुलीच्या अंगणातलं ते सळसळतं झाड मोर चढून बसल्यावर पानगळीत सुद्धा अगदी निळं निळं दिसायचं. पाचोळा पडावा तशी मोरपिस त्या मुलीच्या अंगणात पडायची, पण तरीही त्या मुलीला माहीतच नव्हतं मोरपिस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून जीव गेलेल्या मोराचं एक दिवस रक्त टपटपणार आहे. पायात घुंगर बांधलेल्या मोराचे पाय आपल्याला झऱ्याच्या काठावर सापडणार आहेत आणि आपण दाणे भरवतो त्या मोरांना आपल्याच मातीआड करून टाकावं लागणार आहे. कधी कधी भर दुपारीच आग्या कड्यांची मोहरं काढायला माणसं यायची. आग्या कड्याला दहीभाताचा निवट ठेवून ती माणसं काड्या साबरीच्या धुऱ्यामध्ये मधाच्या पोळ्या घोंगडीत कापून न्यायची. बेघर माशांची गुणगुण घनदाट जंगलाला हादरवून टाकायची. दिवस मावळून गेला तरी मोहळांच्या माशा आग्याकड्याखाली खात बसलेले मोर त्या मुलीला घरी हाकत आणावे लागायचे. लाल पिवळ्या भेंडीच्या सावलीत बसलेला म्हातारा, वाघाने मारून टाकलेल्या म्हातारीची आठवण त्या मुलीला येता जाता सांगत असायचा. धडापासून तुटून पडलेला म्हातारीचा हात झऱ्याच्या काठावर त्या मुलीलाच तर सापडला होता. म्हातारीच्या हातावर बांबूंच्या बेटासारखं हिरवगार म्हाताऱ्याचं नाव गोंदवलं होतं, जे वाघाला सुद्धा खाऊन टाकता आलं नव्हतं. अंगणातल्या सळसळत्या झाडावर डोळे मिटून बसलेले मोर, वाघाने मारून टाकले तो दिवस, तो दिवस त्या मुलीच्या आठवणीतून पुसलाच जात नाहीये. ढगातल्या भात्या चंद्राला माथ्यावर धरून ते झाड आपल्याच पानांच्या अंधारात बेसावत उभं होतं. आणि तेव्हाच झाडांच्या सालीमध्ये नखरुतवत एका वाघाचं धूळ मोर बसलेल्या फांदीवर आलं होतं. झोपेत असलेल्या मोरांचे निळे निळे कंठ वाघाच्या जबड्यात अडकले तेव्हा अस्व गाळत गाळत तो चंद्र काळ्या ढगात मावळून गेला होता. आणि गच्च काळोखात घुंगर बांधलेल्या मोरालाच तो वाघ ओढत ओढत झऱ्याखाली घेऊन गेला होता. कंठ जबड्यात अडकलेल्या मोरानं त्या मुलीला शेवटची हाक मारून पाहिली होती, जी काळोखामध्येच विरून गेली होती, जी काळोखामध्ये विरून गेली होती. अतिशय समृद्ध लेखन असणारे कवी लेखक अनिल साबळे यांची ही भावस्पर्शी कविता आता आपण ऐकलीत, मोरपीस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, ललित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादर करते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
2: आपण ऐकत होता कार्यक्रम साहित्य सौरभ. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
3: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचं ठीक 2:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, ग दि माडगुळकर यांच्या भोपाळ्या या आध्यात्मिक स्वरूपाच्या असून त्यामध्ये त्यांनी भक्तीची सांगड घातलेली आपल्याला दिसून येते. गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातल्या अन्नपूर्णा या चित्रपटातल्या स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेल्या या भूपाळीनं.

अन्नपूर्णा चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टी ज्यांनी आपल्या अंगाखांद्यावर खिळवली, पटकथाकार, गीतलेखक, अभिनेते, नाटककार, संवादक आणि हो गीत रामायण ज्यांच्या लेखणीतून गाजलं, असे गीतकार ग दि माडगुळकर. आजच्या गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ग दि माडगुळकर यांची काही गीतं ऐकत आहोत. यानंतरचं गीत आहे सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं वैशाख वणवा चित्रपटातलं, संगीतकार दत्ता डावजेकर, गीतरचना ग दि माडगुळकर यांची.

कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं गीत.

प्रपंच या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मायाबाजार या चित्रपटातलं ललिता फडके आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या युगल स्वरातलं हे गीत.

0: गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या स्वरातलं चिमण्यांची शाळा या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.
1: लाकडाच्या वखाली माकडाचा दवाखाना, खरं म्हणा खोटं म्हणा तिथं येती रोगी नाना. माकडाचा हात डोक्यात हॅच, पायात जर तोंडात सिगार. एक आली काळीबाई तिचं नाव कोकळ्यात आहे. तिचा भिडला गळा बारीक बारीक येते का माकड म्हणाल धीर धरा जरा थोडा आ करा. तुकलेन केला आ, माकड म्हणाले पहा. एक काजवा चिंतीत घेऊन माकडानं तोंड घेतले पाहून बरं का एक काजवा चिंतीत घेऊन माकडानं तोंड घेतले पाहून काय म्हणाले कोकळा. माकड म्हणाले गंड मारा चौंसेल चौंसेल. 4 महिने गाऊ नका, 4 महिने गाऊ नका, पुन्हा तान्हा जाऊ नका, आंब्याचा मोहर खाऊ नका, थोडा तरी विसावा घ्यान 12 कैरा आणून द्या. बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम बम

गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं चिमण्यांची शाळा चित्रपटातलं ललिता फडके यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीताच्या गीताबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ग दि माडगुळकर यांच्या काही रचना ऐकल्यात. आपण ऐकताय ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपचं प्रसारण. मध्यरात्रीचे ठीक 3 वाजले आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, शांता शेळके म्हणजे काव्यनिर्मितीमधला स्वतःचा सूर गवसलेली एक सच्ची कवयित्री. जवळजवळ अर्धशतकापेक्षाही जास्त काळ त्या साहित्य क्षेत्रामध्ये वावरल्या किंबहुना या क्षेत्रात इतक्या प्रदीर्घ काळ गीतरचना करणाऱ्या त्या एकमेव कवयित्री आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अच्छा, भावधारा कार्यक्रमात आपण शांताबाई शेळके यांच्या काही रचना ऐकणार आहोत. सुरुवातीची रचना आहे आशा भोसले यांच्या स्वरातली, संगीतकार श्रीधर फडके.

भावधारा कार्यक्रमाची सुरुवात श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या आशा भोसले यांच्या स्वरातल्या या प्रार्थनेनं आपण केली. कार्यक्रमात यानंतर श्रीधर फडके, पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

पद्मजा फेणानी जोगळेकर, श्रीधर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं शांता शेळके यांनी लिहिलेलं हे कोकणी गीत आपण ऐकलं कार्यक्रमात. यानंतर योगेश खडीकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार मीना खडीकर.

भावधारा कार्यक्रमात आपण ऐकत होता जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातलं हे गीत। श्रोते हो, शांता शेळके यांनी अनेक चित्रपटांसाठी सुद्धा गीतं दिली, पण गीतकार म्हणून त्यांना कुठेही दुय्यमत्व आलं असंही झालं नाही। चित्रपट गीतांमधील कराव्या लागणाऱ्या कारागिरीबद्दल उणेपणा जाणवला नाही, उलट सर्वसामान्य रसिकाला त्यांची गीतं सदैव रिझवता आली आहेत। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं हे गीत, संगीतकार श्रीधर फडके।

श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. श्रुती हो, प्रगल्भता, तरल कल्पनाशक्ती आणि निकोप जीवनदृष्टी या साऱ्या अंगभूत वैशिष्ट्यांनी त्यांची अवघी गीतरचना झळाळून गेली आहे. कार्यक्रमात यानंतर वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं माणिक वर्मा यांच्या स्वरातलं हे गीत.

माणिक वर्मा यांच्या स्वरातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं आणि भावधारा कार्यक्रमाची सांगता सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातल्या या गीतानं संगीतकार सी रामचंद्र.

भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं तर सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरातलं गीत. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. 3:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो मिश्र संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, आजच्या मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपण संगीतभूषण पंडितराम मराठे यांच्या स्वरातली काही पदं ऐकणार आहोत. सुरुवात करूया पंडितराम मराठे, भालचंद्र पेंढारकर आणि प्रसाद सावकार यांच्या स्वरातल्या विद्याधर गोखले लिखित जय जय गौरीशंकर या नाटकातील या नांदीनं.

विद्याधर गोखले लिखित जय जय गौरीशंकर या नाटकातील पंडितराव मराठे, भालचंद्र पेंढारकर आणि प्रसाद सावकार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील ही नांदी आपण ऐकलीत कार्यक्रमात. यानंतर आपण ऐकणार आहोत पंडितराव मराठे यांच्या स्वरातला संत नामदेव महाराजांचा हा अभंग.

आपण ऐकत होतात पंडित राम मराठे यांच्या स्वरातलं मंदारमाला या नाटकातलं हे पद. यानंतर आपण ऐकणार आहोत पंडित राम मराठे यांच्या स्वरातली ही बंदिश.

आपण ऐकत होतात पंडित राम मराठे यांच्या स्वरातली ही बंदिश. आपण ऐकताय कार्यक्रम मिश्र संगीताचा. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत रंगात रंगला श्रीरंग या नाटकातील योगिनी जोगळेकर यांची पदरचना.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सावित्री या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं हे पद.

सावित्री या नाटकातलं काकासाहेब खाडीलकर यांचं पद आपण ऐकलं आणि कार्यक्रमाची सांगता या गीतानं.

याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. पहाटेचे ठीक 4 वाजले आहेत. प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोहिनी पांडा यांचं व्हायोलिन वादन. त्यांनी व्हायोलिनवर वाजवलेला तीन ताल, एक ताल आणि तीन ताल आपण ऐकणार आहोत. ऐकताना तबल्याची साथ विभव धुमाळ यांनी केली आहे. ऐकूया तर सोहिनी पांडा यांचं व्हायोलिन वादन. त्यांच्या व्हायोलिन वादनात राग बैरागी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सोहिनी पांडा यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बैरागी ऐकला. त्यांना तबल्याची साथ विभव धुमाळ यांनी केली होती. पहाटेचे 4:30 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुचेता आठलेकर यांनी गायलेला राग ललत आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्यालातील बंदिश 1 ताला, द्रुत ख्यालातील बंदिश 3 ताला तिबद्ध आहे. विलंबित 1 तालातील ख्यालातील बंदिशीचे बोल आहेत रेणका सपन. द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत घट घट मे राम रमैया. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी, सारंगी साथ फारुख लतीफ यांनी केली आहे. ऐकूया तर सुचेता आठलेकर यांनी गायलेला राग ललत.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सुचेता आठलेकर यांनी गायलेला राग ललत ऐकला. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे यांनी, सारंगी साथ फारुख लतीफ यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकल्यात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.

0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIRला येऊ या मोबाईल ॲपचं प्रसारण. पहाटेचे ठीक 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.
1: बाय बाय सांगू

पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातले लता मंगेशकर यांच्या स्वरातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत माळावरचं फूल या चित्रपटातलं सुरेश वाडकर, श्यामा चित्तार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं विश्वनाथ मोरे यांनी स्वरबद्ध केलेलं गीत.

माळावरचं फुल या चित्रपटातलं सुरेश वाडकर, श्यामा चित्तार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत.

0: पण ऐकत होतात गारंबीचा बापू चित्रपटातलं उषा मंगेशकर, जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं भास्कर चंदावरकर यांनी स्वरबद्ध केलेलं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या स्वरातलं गीत.
1: मार्ग

आपण ऐकताय गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठी यांच्या युगल स्वरातलं हे गीत.

0: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात जयवंत कुलकर्णी, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार भास्कर चंदावरकर. आपण ऐकत आहोत कार्यक्रम गीतबहार.
1: माँ

गीतबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं गीत. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण गीतकार शांता शेळके यांची गीतं आपण ऐकलीत. 5:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत.